श्रोते हो, सुप्रभात. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवरही आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता जगात सर्वत्र. आज भारतीय सौर दिनांक 18 वैशाख, शके 1948, 8 मे 2026. पहाटेचे 5:55 आणि 39 सेकंद झाली आहेत. आजच्या या प्रातकालीन सभेत मी नेहा देशपांडे सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते या मंगलसुरांच्या साथीनं.

श्रोते हो उस्ताद बिस्मिल्ला खां आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली देशकार रागातली धून आपण ऐकली. आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या आणि त्यानंतर वंदनवार हा चिंतन आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट.
3: रोज सकाळी 8:15 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
4: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
5: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
6: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
0: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध. दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची. श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
4: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच रूप नवे.
0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सहंज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट. कल रात 7 बजे सुनिए विशेष जयमाला. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक देवदर्शन धूप अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.

0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 6:45 आणि 22 सेकंद झालेत. आता ऐकूया यापुढील कार्यक्रम.
1: श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग.
2: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून.
1: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा.
2: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं.
1: संपर्क 97-64-12-55-33,
2: 9764125533.
3: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
4: नव्या

आणि टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920 11 49 17 9920 11 4917.

क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 14वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे मृणाल साने यांनी. श्लोक गायन केलं आहे स्मिता गाडगिळ यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

हा भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 14वा श्लोक आहे. याचा अर्थ असा आहे, हे कुंतीपुत्रा, इंद्रियांचे विषयांशी संयोग हे थंडी उष्णता आणि सुखदुःख देणार आहेत. ते उत्पन्न होतात आणि नाहीसे होतात, म्हणून अनित्य आहेत. तेव्हा हे भारता, तू ते सहन कर. या श्लोकासाठी गीताईमध्ये विनोबाजी म्हणतात, शीतोष्ण विषय स्पर्श सुखदुःखात घालिती, करी सहन तू सारे येती जाती अनित्यते. भगवद्गीतेसारखं दुसरं आचरण शास्त्र नाही. अंतिम सत्याची ओळख ही आचारांच्या द्वारेच मानवाला व्हावी असा गीतेचा प्रयत्न आहे. त्यामुळेच व्यवहारात येणाऱ्या अडचणींचं निवारण करण्यासाठीचा योग्य मार्ग ती सदैव दाखवत राहते. अर्जुनाच्या मनातल्या शंका या आपल्या

शास्त्र नाही. अंतिम सत्याची ओळख ही आचारांच्या द्वारेच मानवाला व्हावी असा गीतेचा प्रयत्न आहे. त्यामुळेच व्यवहारात येणाऱ्या अडचणींचं निवारण करण्यासाठीचा योग्य मार्ग ती सदैव दाखवत राहते. अर्जुनाच्या मनातल्या शंका या आपल्याही शंका होऊन जातात आणि न विचारताही अर्जुनाप्रमाणेच आपल्यालाही त्याचं उत्तर मिळू लागतं. धीर पुरुष शरीराच्या जन्म मृत्यूचा कोणत्याही प्रकारे मोह धरत नाहीत, कारण आत्म्याचं नित्यत्व आणि शरीराचं अनित्यत्व त्यांना कळलेलं असतं. परंतु आपल्यासारख्या सामान्यांची अशी गत नाही. जोपर्यंत अनुभूती नाही तोपर्यंत लौकिकातले मोह आणि शोक, सुखदुःख यांचं काय करायचं? अर्जुनाप्रमाणेच आपल्यालाही सुखदुःखाचे अनुभव सदैव येत असतात. त्यांची वासलात कशी लावायची, त्यांचं निवारण कसं करायचं? गीता रहस्यामध्ये भावार्थ सांगताना लोकमान्य म्हणतात, देह किंवा आत्मा या दोन्ही दृष्टीने विचार केला तरी मेल्याचा शोक करणं वेडेपणा होय असं सिद्ध होतं. पण हा जरी वेडेपणा ठरला तरी प्रस्तुत देहाचा नाश होताना जे क्लेश होतात त्यासाठी त्यांचा शोक का करू नये हे सांगायला पाहिजे. म्हणून भगवान आता या कायिक सुखदुःखांचं स्वरूप सांगून त्याचाही शोक करणं युक्त नाही असं दाखवतात. अर्जुनाला कुंतीपुत्र असं संबोधून भगवंतांनी त्याचं सामान्य मनुष्यत्वच जणू लक्षात आणून दिलेलं आहे. ते म्हणाले, मात्रा स्पर्शाः तु कौन्तेय. हे कुंतीपुत्रा, इंद्रिय आणि त्यांचे विषय हे सुखदुःख निर्माण करणारे आणि शीतोष्णाचा अनुभव देणारे, ते अनित्य आहेत हे तू निश्चित जाण आणि म्हणूनच ते सहन कर. लोकमान्य टिळक म्हणतात, सृष्टीतल्या बाह्य पदार्थाला मात्रा ही संज्ञा आहे. या बाह्य पदार्थांचा इंद्रियांशी स्पर्श म्हणजे संयोग झाला असता सुख किंवा दुःख या वेदना उत्पन्न होतात आणि तोच कर्मयोग शास्त्राचाही सिद्धांत आहे. मनुष्यपिंडाचा विचार करता बुद्धी, अहंकार, मन आणि 10 इंद्रिय या एकूण 13 शक्ती प्रकृती तादात्म्य राखत असतात. 10 इंद्रिय म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. पैकी ज्ञानेंद्रिय ही वस्तूंचं बाह्य ज्ञान ग्रहण करण्यासाठीची मनाची साधन आहेत. कान, नाक, डोळे, जीभ आणि त्वचा हे ज्ञानेंद्रियांचे 5 प्रकार आहेत. या 5ही इंद्रियांच्या विषयांची वाटणी 5 प्रकारे झाली आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे ते विषय. म्हणजे नाकाचा विषय गंध, डोळ्यांचा विषय रूप, कानाचा विषय शब्द, जिभेचा विषय रस आणि त्वचेचा विषय स्पर्श आहे. इंद्रियांचे हे विषय म्हणजे जणू काही त्याचे जन्मसिद्ध हक्कच असतात. मनुष्याची ही ज्ञान ग्रहण करण्याची साधनं बहिर्मुख असतात, त्यामुळे ज्ञान ग्रहण करण्याचं हे कर्म त्यांच्याकडून इमाने इतबारे होत असतं. असं जरी असलं तरी इंद्रिय फक्त विषय गोळा करतात. या विषयांचे संस्कार जोपर्यंत मनावर होत नाहीत तोपर्यंत आपल्याला त्यांचं ज्ञान होत नाही. मन विषयांशी तदाकार होतं आणि त्यातून आपल्याला अनुकूल वा प्रतिकूल अनुभव येत राहतात. शीत म्हणजे अनुकूल आणि उष्ण म्हणजे प्रतिकूल. मग जे अनुकूल असतं ते आपल्याला सुखदायक वाटतं आणि जे मनाला प्रतिकूल ठरतं ते दुःखदायक वाटतं. आणि हे नेमाने घडत राहतं. जसं अग्नीच्या स्पर्शाने चटका बसणारच, कारलं कडू लागणारच, काहीही झालं तरी विषय ग्रहण करणं हा इंद्रियांचा स्वभाव आहे. सुखामागून दुःख आणि दुःखामागून सुख हे असं सततचं चक्र चालू असतं. मनुष्य मनुष्यागणिक अनुभव वेगवेगळे असतील. कुणाला थंडी सुखकर वाटेल तर कुणाला तीच थंडी सहन होण्याच्या पलीकडे असते. पुन्हा जसा कालागणिक ऋतू बदलावा तसंच सुखदुःखांचंही होतं. मोठं झाल्यावर बालपणीचा काळ सुखाचा वाटतो आणि वर्तमान तितकासा सुख देत नाही. परंतु बालपणातही बालपणाची म्हणून काही दुःख अनुभवलेली असतातच ना. कधी एकच विषय 2 प्रकारचे अनुभवही देत असतात. प्रत्येक क्षण, दिवसाचा प्रत्येक प्रहर वेगळा असतो. म्हणूनच भगवंतांनी सुखदुःखांना आगम अपायिनः म्हणजे येणारे आणि जाणारे असं संबोधलेलं आहे. सुखदुःखांचं आयुष्यात सततचं येणं जाणं चालूच असतं. सुखाच्या शीतल लहरी आणि दुःखाचे उष्ण वारे यांनी आपलं आयुष्य व्यापून टाकलेलं असतं. इंद्रिय आणि त्यांचे विषय यांचे संयोग हे स्वाभाविक आहेत. अनुकूल आणि प्रतिकूलतेद्वारा सुखदुःख देणारे आहेत. म्हणूनच भगवंत पुढे म्हणतात, हे भारता ते तू सहन कर, तान तितिक्षस्व भारत. यावेळी मात्र धीर आणि पराक्रमी अशा भरत कुळाची आठवण करून देत भगवंतांनी अर्जुनाला भारत असं संबोधलेलं आहे. अशी ही सुखदुःख सहन करण्यापलीकडे कोणाकडे काहीही उपाय नसतो. इंद्रिये विषय सेवती तेथ हर्ष शोकू उपजती ते अंतर आपलविती संगे येणे.

ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, इंद्रिय विषयांचं सेवन करतात त्यामुळे सुखदुःख उत्पन्न होतात, ती मग आपल्या संसर्गाने अंतःकरण ग्रासून टाकतात. मग अशी अंतःकरणाला वेढून टाकणारी प्रतिकूलता दूर करण्याचा उपाय काय? तर माऊली म्हणतात, हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे, का स्वप्नींचा आभासे भद्र जाती, देखे अनित्य तियापरी म्हणूनी तू अव्हेरी, हा सर्वथा संगू न धरी धनुर्धरा. हे विषय आहेत तरी कसे? मृगजल जसं आभासात्मक किंवा स्वप्नात पाहिलेला हत्ती जसा केवळ भासमय असतो, तसे हे विषय क्षणभंगूर आहेत. याकरता धनुर्धरा, तू त्यांचा त्याग कर, त्यांच्या नादी लागू नकोस. सहन करणं म्हणजे मनामध्ये कोणतेही विकार उत्पन्न होऊ न देणं. स्थितप्रज्ञ दर्शन या पुस्तकात विनोबाजी म्हणतात, दुःख धैर्याने सोसावं, त्याच्या पुढे हार खाऊ नये. दुःखाप्रमाणे सुखही सावधपणे सोसावं. दुःख माणसाला हवंसं वाटत नाही म्हणून ते त्याला भुलवू शकत नाही. धैर्याने सोसलं म्हणजे झालं, पण सुख हवंसं वाटतं ते मनाला भुरळ पाडतं, म्हणून सुखात धोका आहे. सुख आलं की सावध होऊन मन आवरलं पाहिजे, दुःख आलं की धैर्य ठेवलं पाहिजे. सद्यस्थितीत सुखाने आपण जरा जास्तच हुरळून जातो आणि दुःख सोसण्याची आपली ताकदच संपुष्टात तर येत नाही ना, याचा विचार करायला हवा. कारण जिला आरंभ आहे तिचा अंतही ठरलेला असतो, त्यामुळे अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थिती येतात आणि जातात. डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या एका पुस्तकात सुरुवातीलाच अब्राहम लिंकन यांचा एक उतारा आलाय. त्यात म्हटलंय, अँड धीस टू शेल पास अवे, आणि हे सुद्धा दूर निघून जाणार आहे, हेही दिवस जातील. यातच पुढे असंही लिहिलेलं आहे की किती अर्थपूर्ण आहे हे वाक्य, अहंकाराच्या क्षणी नम्र बनवणार, खोल आघाताच्या क्षणी सांत्वन करणार. आजच्या संदर्भात हा श्लोक म्हणजे मानसिक स्वास्थ्यासाठी आणि संयमासाठी सर्वात प्रभावी फॉर्म्युला मानायला हवा. आपण तसे खूप सेन्सिटिव्ह झालो, थोडी टीका झाली, थोडा अडथळा आला, संकट आली तर कोलमडून जातो. सोशल मीडियावरच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे मानसिक अस्वस्थता येते, कारण आपण बाह्य गोष्टींवर आपलं मानसिक स्वास्थ्य सुखदुःख अवलंबून ठेवतो. ऋतुमानात ज्याप्रमाणे आपण थंडीत आणि उन्हाळ्यात योग्य ते पेहराव करून काळजी घेऊन आपला दिनक्रम नकळत सुरू ठेवतो, थंडी आणि उन्हाळा हे ऋतुचक्र चालूच राहणार आहे हे आपण समजून घेतो, मग मनःशांतीसाठी सुखदुःखाचा हा फेरा बदलत राहणार आहे हे का समजून घेत नाही? अशांतता येण्याचं कारणच काय? जसं ऋतुचक्रात आपण स्वतःला सामावून घेत कर्तव्य करत राहतो, त्याचप्रमाणे यश अपयश सुखदुःख यात स्वतःवर संयम कसा ठेवू शकत नाही, याचा गीतेच्या मदतीने विचार करायला हवा.

श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवत गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 14वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं मृणाल साने यांनी. श्लोक गायन केलं होतं स्मिता गाडगिळ यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण @pune@gmail.com या ईमेल ऍड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर. पुन्हा भेटूया क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.

0: श्रोते हो क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
1: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवरही आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता जगात सर्वत्र. श्रोते हो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे 7 आहेत.
2: उन्हाळा हिवाळा असो पावसाळा, GS चहा परिवाराचा जिव्हाळा.
1: श्रोते हो, आता ऐकूया भूले बिसरे गीत या हा कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.
3: अनुश्री पाठक.

0: के जीवन में घोलते हैं संगीत, भूले बिसरे गीत।
1: मैं तेरा राग, तू मेरी रागनी।
0: गुजरे दौर की आवाजें, धुनों की अनूठी परवाज।
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती सेवेचे कार्यक्रम। आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत।

आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय सैन्याचा अतुलनीय पराक्रम आणि धैर्याचं देशभरातून कौतुक. मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी सामंजस्य करार. विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश. इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार. आकाशवाणीच्या 90वीनिमित्त पुणे केंद्रातर्फे पदफेरीचं आयोजन. आणि राज्यात काही भागांना पावसाचा तडाखा. आजही जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. ऑपरेशन सिंदूरला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं काल देशभरातून भारतीय सैन्य दलांच्या पराक्रमाचा गौरव करण्यात आला. पहलगाममधल्या दुर्दैवी हल्ल्याला भारतीय सैन्यानं योग्य प्रत्युत्तर दिलं असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. भारताची शांतता, एकता आणि सार्वभौमत्वतेला विस्कळीत करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्य दलांनी जोरदार आणि योग्य प्रत्युत्तर दिल्याचं उपराष्ट्रपती C.P. राधाकृष्णन यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अतुलनीय कामगिरीबद्दल संपूर्ण देश भारतीय सैन्याला अभिवादन करत असल्याचं सांगून या कामगिरीतून भारतीय सैन्याची व्यवसाय कुशलता, तयारी आणि समन्वय दिसून येतो असं समाज माध्यमांवरील आपल्या संदेशात सांगितलं. पाकिस्तानात देखील दहशतवाद्यांचे अड्डे सुरक्षित नाहीत हे ऑपरेशन सिंदूरमधून स्पष्ट झालं आणि ही फक्त सुरुवात होती अशी प्रतिक्रिया भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं दिली आहे. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी मुंबईत काल नॅशनल स्टॉक एक्सचेंज मुख्यालयाला शिष्टमंडळासह भेट देत प्रतिकात्मक घंटावादन देखील केलं. यावेळी त्यांनी NSE च्या कामकाजाची तसंच भारतीय वित्तीय व्यवस्थेची माहिती घेतली. भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्याच्या उद्देशानं काल मुंबईत एका गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेत बोलताना अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्या व्हिएतनामच्या कंपन्यांसाठी समर्पित पायाभूत सुविधा, विशेष IT पार्क्स आणि प्रगत डेटा सेंटर परिसंस्था विकसित करण्यास महाराष्ट्र राज्य उत्सुक असल्याचं सांगितलं. मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ आणि नॉर्वेस्थित HYKE AS या सागरी तंत्रज्ञान कंपनी दरम्यान सामंजस्य करार मुंबईत काल करण्यात आला. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की गेल्या 10 वर्षांपासून शाश्वत जलवाहतुकीच्या संकल्पनेवर राज्य शासनाचं सातत्यानं काम सुरू आहे. मुंबईत जलवाहतुकीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचा संपूर्ण आराखडा आता तयार झाला असून त्यासाठी आधुनिक आणि शाश्वत नौकांची आवश्यकता होती. मुंबईत सुरू असलेली ही संकल्पना देशातील इतर शहरांसाठी देखील मार्गदर्शक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशातील पहिले ट्रायबल इंडस्ट्री क्लस्टर दिंडोरी तालुक्यातील जांबुटके इथं आकाराला येणार असून त्यासाठी आवश्यक जमिनीचं हस्तांतरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे करण्यात आलं. कुंभ उद्योग संगम आणि नाशिक जिल्हा गुंतवणूक समितीमध्ये काल हे जमीन हस्तांतरण करण्यात आलं. यावेळी विविध सामंजस्य करार करण्यात आले. विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनाला दिले आहेत. मुंबईतल्या वांद्रे इथल्या डॉक्टर बळीराम हिरे महाविद्यालयातील 132 अधिक विद्यार्थ्यांना बोगस अभ्यासक्रम आणि पदव्या दिल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचं संरक्षण करणं ही सर्वोच्च प्राथमिकता असून विद्यार्थ्यांची फसवणूक आणि त्यांचं शैक्षणिक नुकसान

0: खपवून घेतलं जाणार नाही असं पाटील यांनी सांगितलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.
1: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताट वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
2: हो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको.
3: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
0: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र अर्थात 10वीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीनं जाहीर करण्यात येणार आहे. फेब्रुवारी मार्च महिन्यात झालेल्या या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना विषयानुसार मिळालेल्या गुणांसह मंडळाच्या संकेतस्थळावर पाहता येणार असून शाळांना देखील एकत्रित स्वरूपात मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय थॅलेसेमिया दिवस म्हणून 8 मे हा दिवस ओळखला जातो. थॅलेसेमिया या अनुवांशिक रक्तविकाराबद्दल जागरूकता वाढवणे, रुग्णांना आधार देणे, यासाठी काम करणे हे या दिवसाचं मुख्य उद्दिष्ट आहे. जनकल्याण रक्तपेढीच्या जिल्हा समन्वयक मानसी ठाकूर यांनी या दिनानिमित्त आकाशवाणीला माहिती देताना सांगितलं.
4: थॅलेसेमियाचे निदान न झालेल्यांचा शोध, दुर्लक्षितांना आधार ही यावर्षीची थीम आहे आणि या थीम अंतर्गत थॅलेसेमिया आजाराचे जे वाहक आहेत त्यांचा शोध घेणे, त्यांना मार्गदर्शन करणे हे काम जनकल्याण रक्तपेढीने हाती घेतलेलं आहे. महाराष्ट्रातल्या 14 जिल्ह्यांमध्ये जनजागृती आणि तपासणी कार्यक्रम जनकल्याण आणि सहयोगी संस्था यांच्यामार्फत होत आहेत. जे लग्नाला इच्छुक आहेत आणि ज्यांचं लग्न झालं आहे त्यांनी गर्भधारणेपूर्वी थॅलेसेमियाची तपासणी करून घ्यावी आणि पुढची पिढी सुरक्षित करावी. लक्षात घ्या, हा आजार अनुवंशिक आहे. माहिती हीच त्याच्यावरची उपाययोजना आहे आणि लग्नाआधी छोटी तपासणी उद्याची सुरक्षित पिढी तयार होण्याचा मार्ग आहे.
0: आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे आत्ता सकाळी केंद्र कार्यालयापासून शनिवारवाड्यापर्यंत पदफेरीचं आयोजन करण्यात आलं आहे. चला, वारसा आणि आरोग्य यांचा मेळ घालूया अशी यामागील संकल्पना आहे. यामध्ये केंद्रातील विविध विभागांचे स्थायी आणि अस्थायी कर्मचारी सहभागी झाले आहेत. पदफेरी पुन्हा कार्यालयात येऊन समाप्त होणार आहे. बीड जिल्ह्यात दाखल असलेल्या कथित भूसंपादन मावेजा घोटाळ्याच्या तपासात बीड पोलिसांनी लातूरमधून तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक केली आहे. 2023 मधील या प्रकरणात विविध कलमांसह भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नाशिकच्या TCS कंपनीतील धर्मांतर प्रयत्न प्रकरणातील फरार आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरमधून काल संध्याकाळी अटक करण्यात आली. सक्तीनं धर्मांतर केल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर ती फरार झाली होती. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर देखील ती सापडत नव्हती. महिनाभर पोलिसांना तिनं हुलकावणी दिली. रायगड जिल्ह्यात माणगाव इथं झालेल्या भीषण रस्ते अपघातात 3 जण जागीच ठार झाले. बाजारपेठेत भरधाव टेम्पोच्या चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळं त्यानं पादचाऱ्यांना धडक दिली. मृतांमध्ये रस्त्यावर चालत असलेल्या पती पत्नीचा समावेश आहे. टेम्पो चालक फरार झाला आहे. अपघातात काही दुकानदारांचंही नुकसान झालं आहे. धाराशिव जिल्हा प्रशासनानं जलसंधारणासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे. यासाठी जिल्हाभरात 1 लाख जलतारा काम पूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कीर्ती पुजार यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट आणि सामाजिक संस्थांची काल झालेल्या बैठकीत या मोहिमेवर चर्चा करण्यात आली. राज्याच्या विविध भागांमध्ये काल जोराचे वारे आणि विजांसह पावसानं तडाखा दिला. यवतमाळ इथं कडक उन्हामुळे वातावरण तापलेलं असताना अचानक बदल होऊन सोसाट्याचा वारा आणि विजांसह मुसळधार पाऊस पडला. अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ झाली. वादळी वाऱ्यामुळे उन्हाळी मूग, तीळ आणि ज्वारी पिकाचं मोठं नुकसान झालं असून झाडांना लगडलेले आंबे देखील मोठ्या प्रमाणात खाली पडले. अचानक आलेल्या पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. रत्नागिरीच्या संगमेश्वर आणि लांजा तालुक्यात काल संध्याकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. संगमेश्वर तालुक्यातल्या देवरुख परिसरात विजा आणि वादळी वाऱ्यांसह तासभर झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. आंबा पिकाचं या पावसामुळे मोठं नुकसान झालं. खंडित झालेला वीज पुरवठा रात्री उशिरापर्यंत सुरू झालेला नव्हता. सांगली जिल्ह्यातील मिरज, वाळवा आणि शिराळ तालुक्यात काल पाऊस पडला. सांगलीत सायंकाळी आलेल्या पावसामुळे भाजीपाला विक्रेते आणि नागरिकांची तारांबळ उडाली. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव आणि पाटण तालुक्यात देखील काही भागात काल दुपारनंतर पावसानं हजेरी लावली. सोलापूर शहर आणि जिल्ह्यामधील तापमानामध्ये कमालीची घट झाली. काल दिवसभरात 40 अंश सेल्सिअसच्या वर तापमानाची नोंद झाली होती. मात्र सायंकाळी 5:30 नंतर शहरातील अनेक भागात हलक्या आणि तुरळक

0: पावसाला सुरुवात झाली, त्यामुळं उन्हानं त्रस्त झालेल्या सोलापूरकरांना काही अंशी दिलासा मिळाला. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये आज जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय सैन्याचा अतुलनीय पराक्रम आणि धैर्याचं देशभरातून कौतुक. मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी सामंजस्य करार. विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश. इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार. आकाशवाणीच्या 90वीनिमित्त पुणे केंद्रातर्फे पदफेरीचं आयोजन. आणि राज्यात काही भागांना पावसाचा तडाखा, आजही जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात विविध भारती 101 FM. आता ऐकूया भूले बिसरे गीत. या कार्यक्रमाचा उर्वरित भाग आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: इस कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती सेवेचे कार्यक्रम FM बँड 101 MHz सकाळचे 7:30 वाजतात। आता ऐकूया कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून।
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।

नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजही आपण एका मराठी चित्रपटाबद्दल बोलणार आहोत, पण त्याआधी ऐकूयात त्याच चित्रपटातलं हे गाजलेलं गाणं.

मोठ्या मोठ्या मिश्या।

0: मंडळी, 1953 मध्ये प्रदर्शित झालेल्या श्यामची आई या चित्रपटातलं गीतकार प्रल्हाद केशव अत्रे यांचं गीत, ज्याला संगीत दिलं होतं वसंत देसाई यांनी आणि गायलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी, हेच गीत तर आत्ता आपण ऐकलं. साने गुरुजी यांनी लिहिलेल्या श्यामची आई या पुस्तकावर या चित्रपटाची कथा आधारित आहे. आईचे संस्कार, आईचं प्रेम, वेळ प्रसंगी अत्यंत कठोर निर्णय घेऊन शिस्त लावणारी आई, अशा अनेक आठवणींनी नटलेला हा चित्रपट प्रल्हाद केशव अत्रे यांनी दिग्दर्शित केला होता. आईच्या संस्कारांचा, संगोपनाचा श्यामच्या जीवनावर कसा परिणाम झाला, गरिबीतही आदर्श आणि तत्व पाळायला आईनं कसं शिकवलं, याचबरोबर श्यामच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींचे नातेसंबंध देखील या चित्रपटात उलगडलेत. या चित्रपटाबद्दलची अजून थोडीशी माहिती आणि एक गाणं ऐकूयात या छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया.

0: अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
1: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 29 30 41 42.

0: टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920111479.
1: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. श्यामची आई या चित्रपटाबद्दल आपण आजच्या कार्यक्रमात बोलतो आहोत. मंडळी, श्यामची आई या चित्रपटातली वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेली भरजरी ग पितांबर, खरा तो एकची धर्म, आई म्हणून कोणी, छडी लागे छमछम ही गाणी भरपूर गाजली. या चित्रपटाचं भरपूर कौतुकही झालं आणि 1954 मध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये श्यामची आई या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा गोल्डन लोटस पुरस्कार देखील मिळाला. या चित्रपटात दामू अण्णा जोशी, वनमाला, माधव वझे, सुमती गुप्ते यांनी भूमिका साकारल्या होत्या. यात सुमती गुप्ते नंतर प्रख्यात कॅमेरामन बाळ एम जोगळेकर यांचे वडील बंधू निर्माते वसंत जोगळेकर यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात उद्या जाणून घेऊयात अशाच एका चित्रपटाबद्दल. आज मात्र इथेच थांबूयात आणि जाता जाता ऐकूयात श्यामची आई या चित्रपटातलं वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं आशा भोसले यांच्या आवाजातलं आचार्य अत्रे यांचं गीत.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: श्रोतेहो एक जनजागृतीपर निवेदन. श्रोतेहो सध्या राज्यात तसंच देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची

0: तीव्र लाट जाणवत आहे. वाढतं तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, त्यामुळे आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्त्वाच्या उपाययोजना अंगीकारणं गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणं टाळा. अत्यावश्यक काम असल्यास बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल, छत्रीचा वापर करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. शरीरातील पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यासारखे द्रवपदार्थ नियमित घ्या. संतुलित आणि हलका आहार घ्या. लहान मुलं आणि वृद्ध व्यक्ती, आजारी लोकांची जास्त काळजी घ्या. उष्माघाताची कारण लक्षणं जसं की चक्कर येणं, डोकं दुखणं, उलट्या होणं असं काही जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे. सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबत जागरूक करा. धन्यवाद. श्रोतेहो, आकाशवाणीचं हे विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:40 झालेत. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 8661976772.
2: नमस्कार श्रोते हो, डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची. या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळच्या डॉक्टर चारुता जोगळेकर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर चारुता.
3: नमस्कार.
2: जेव्हा मैत्रिणींच्या हेल्थ बद्दल आपण बोलतो त्याच्यामध्ये अजून एक महत्वाचा विषय प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात येतो, तो म्हणजे मेनोपॉज. या मेनोपॉजच्या आधी आणि नंतर सुद्धा बऱ्याच गोष्टींना त्या मैत्रिणीला सामोरं जावं लागत असतं. नेमका हा पिरियड किती कालावधीसाठी असतो, त्याच्यासाठी काय काय करणं गरजेचं असतं?
3: बेसिकली मेनोपॉजच्या व्यतिरिक्त एक पेरीमेनोपॉझल पिरियड हा कन्सेप्ट असतो. की मेनोपॉज म्हणजे नेमकं काय, की जेव्हा योग्य त्या वयामध्ये साधारण 45-48 या वयामध्ये वर्षभर म्हणजे 12 महिने जेव्हा पिरियड्स येत नाहीत, अर्थातच हे पिरियड न आल्याचं कारण हे काही सोनोग्राफी मध्ये फायब्रॉइड किंवा ओव्हरी मध्ये सिस्ट हे नसावं, आणि असा जेव्हा 12 महिने पिरियड्स येत नाही तेव्हा त्याला मेडिकल टर्मिनल मध्ये मेनोपॉज म्हणतात. पण ह्याच्यामध्ये महत्वाचा असतो पेरीमेनोपॉझल पिरियड, म्हणजे पाळी थांबण्याच्या 1-1.5 वर्ष आधीपासून, पाळी थांबण्याचं ते अख्खं वर्ष आणि पाळी थांबल्याच्या 1-1.5 वर्षानंतर हा सगळा पिरियड महत्वाचा असतो. कारण ह्या पिरियडच्या दरम्यान भरपूर जास्त प्रमाणामध्ये हॉर्मोनल चेंजेस हे बॉडीमध्ये होत असतात, आणि मेनोपॉज हा शांतपणे त्रास न होता व्हावा ह्याच्यासाठी जेव्हा आपण मेनोपॉजच्या जवळ चाललो आहोत तेव्हा काही गोष्टीचे डूज आणि डोंट्स असतात. मग ते आहार रिलेटेड असो, ते औषधांच्या सप्लिमेंट रिलेटेड असो, ते एक्सरसाइज वेट रिलेटेड असो, या सगळ्या गोष्टींकडे बारकाईने बघणं गरजेचं असतं.
2: श्रोते हो, आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव असतो. यासाठी योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेले वंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ. संपर्क 8661967672, 8661967672, 8669167672. डॉक्टर चारुता, आपण बोलत होतो पेरीमेनोपॉझल पिरियड बद्दल. यामध्ये जसे फिजिकल चेंजेस होतात तसे मेंटल चेंजेस सुद्धा नक्की होणार, कारण हार्मोनल इम्बॅलन्स झालेला असतो, त्याबद्दल सांगा ना.
3: हे सगळे चेंजेस होत असतात. बरेचदा पेशंट येतात माझ्याकडे आणि मला म्हणतात की मॅडम खूप चिडचिड होते आहे, अचानक खूप गरम होत आहे, अचानक खूप थंड होत आहे. तर आता खरं सांगायची ही गोष्ट आहे की पेरीमेनोपॉझल पिरियड मध्ये जे हॉर्मोनल चेंजेस होतात त्याच्यासाठी जर तुमची बॉडी आधीपासून प्रिपेअर्ड नसेल तर तुम्हाला त्रास हा निश्चित होणारच आहे, आणि कमीत कमी हा त्रास होऊन तुम्ही मेनोपॉज कडे जाल ह्यासाठी करायच्या काही गोष्टी

0: जी आहेत.
1: अच्छा
0: आयडियली असं म्हटलं जातं की भारतीय स्त्रियांमध्ये 35 नंतर रोज कॅल्शियमची गोळी ही खायला पाहिजे असते. माझं स्वतःचं असं मत आहे की जरी आपण फळं आणि भाज्या भरपूर प्रमाणात खात असलो तरी एक मला नेहमी हा पडणारा प्रश्न आहे की यामध्ये खरंच किती आपल्याला सप्लिमेंट्स या भाज्या किंवा फळांमधनं मिळत आहेत, कारण बऱ्याच गोष्टी हल्ली आर्टिफिशियली प्रिपेअर्ड असतात.
1: बरोबर.
0: त्यामुळे माझं असं स्वतःचं मत आहे की साधारण 35 नंतर काही सप्लिमेंट्स हे आपण डाएट सोबत घ्यायला काय हरकत आहे, कारण त्यांनी नुकसान तर होणार नाही. नियमित आपण एक्सरसाइजेस सुरू केले तर आपण जेव्हा साधारण मेनोपॉझल एज मध्ये पोहोचतो तेव्हा तो जरा सुसह्य होऊ शकतो.
1: आई बाबा होणं हा प्रत्येकाचा हक्क असतो, यासाठीच योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेलं वंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ. संपर्क 866-91-67-67-2 866-91-67-67-2 8669167672. पुन्हा भेटूयात डॉक्टर चारुता जोगळेकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.

0: श्रोतेहो, सकाळचे 7:15 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत
1: जोगळेकर आय व्ही एफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आय व्ही एफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
2: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
3: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
2: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
3: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते, आता ऐकूया संजीवनी खळे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांचं गीत. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

0: प्रायोजित कार्यक्रम हिरा आहे सर्वांसाठी.
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: श्रोतेहो नमस्कार, सादर करत आहोत कार्यक्रम हिरा आहे सर्वांसाठी.
3: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
2: श्रोते हो नमस्कार, सादर करत आहोत कार्यक्रम हिरा आहे सर्वांसाठी. श्रोते हो नमस्कार, हिरा आहे सर्वांसाठी या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. हिऱ्यांच्या दागिन्यांची क्रेज आता वाढत आहे. लग्न समारंभासाठी वेगळे भारदस्त दागिने, कधी खास प्रसंगी वापरण्याची स्पेशल डायमंड ज्वेलरी, महिला ऑफिसला जातानाही नाजूक असे हिऱ्यांचे दागिने वापरतात. पण हिऱ्याचं मूल्य आणि आकर्षण आहे ते त्याचे कट्स आणि आकार यामुळे. यासंबंधी त्याच्या विविध पैलूंची माहिती आपल्याला देण्यासाठी आज आपण PNGS रिवा डायमंड्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक श्रीयुत अमित मोडक सर यांना स्टुडिओत मार्गदर्शनासाठी आमंत्रित केले. मोडक साहेब नमस्कार.
4: नमस्कार
2: सर. आमच्या श्रोत्यांना सांगा की हिऱ्यांमध्ये जे वेगळे वेगळे कट असतात ते कोणत्या प्रकारचे असतात आणि त्यानुसार त्याचा दर कमी जास्त का होतो.
4: छान प्रश्न आहे, कारण श्रोत्यांना माहिती असायला पाहिजे की हिऱ्यामध्ये वेगवेगळे कट्स असतात, नाही तर नॉर्मली आपण राऊंड ब्रिलियंट कट एवढं एकच म्हणतो. आता बाकीचे जे कट्स आहेत ते प्रिन्सेस कट आहे जो स्क्वेअर आकाराचा असतो, एमरल्ड आहे जो रेक्टेंग्युलर आकाराचा असतो, ओव्हल आहे जो लंबगोल असतो, त्यानंतर पियर कट म्हणतो जो आपण बदामाच्या आकाराचा म्हणजे हार्टच्या आकाराचा नाही बदामाच्या आकाराचा हार्ट कट तर असतोच असतो. त्यानंतर ट्रिलियन कट असतो जो ट्रायंग्युलर असतो पण त्याच्या साईड ज्या आहेत त्या त्रिकोणातल्या सरळ रेघांच्या ऐवजी राऊंड शेपच्या रेघा असतात. आणि रोज कट हा जास्त करून पॉप्युलर आहे की त्याचं उमलत्या गुलाबासारखं ते दिसतं आणि त्याच्यामध्ये 3 ते 24 वेगवेगळे प्रकारचे कट त्याच्यावरती दिलेले असतात. आणि जेव्हा ब्रिलियंट कट म्हणून आपण म्हणतो त्याच्यामध्ये साधारणपणे 50 कट दिलेले असतात, पण रोज कटमध्ये जनरली 3 ते 24 कट असतात. ग्राहकांनी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे मात्र की त्यांना जर वेगवेगळ्या प्रकारचे कट्स पाहिजे असतील, वेगवेगळ्या आकाराचे डायमंड पाहिजे असतील, तर त्याच्याकरता वेगळी किंमतही मोजावी लागते.
2: मोडक साहेब, हिऱ्यांचे कट्स कसे असतात ते आपण सांगितलं, आता आम्हाला हेही सांगा की छोट्या आणि मोठ्या हिऱ्यांमध्ये कट्स वेगळे का असतात, त्याचं थोडं आम्हाला वर्णन करून सांगा.
4: आता मगाशी सांगितलेल्यामध्ये आणखीन एक आपण प्रकार सांगायचं राहिलो, म्हणजे तो स्पेशली केला जातो हार्ट कट, म्हणजे जो काय प्रेमाचं सिम्बॉलिक हार्ट असतं त्या आकाराचा हिरा. आणि आपण काही दिवसांपूर्वी वाचलं असेल की ढोलकिया साहेबांनी सुरतच्या मोदी साहेबांना भारताच्या नकाशाच्या आकाराचा हिरा कट करून दिलाय, म्हणजे आता इंडियन मॅप कट पण क्रिएट झाला इंडियामध्ये. आता जे छोटे हिरे असतात जे जडवले जातात दागिन्यांमध्ये ते जनरली ब्रिलियंट कटचे असतात, म्हणजे राऊंड ब्रिलियंट टाईपचेच असतात. त्याच्यामध्ये हे वेगवेगळे आकार बनवणं खूप अवघड असतं, कारण की खूप छोटा हिरा असेल तर त्यामध्ये हे आकार कळूनही येणार नाहीत. मी जे मगाशी म्हटलं फॅन्सी प्रिन्सेस असेल किंवा आणखीन ओव्हल असेल किंवा ट्रायल असेल किंवा आणखीन रोज कट असेल तर हे कट दिसणार नाही, त्यामुळे ते जनरली राऊंड ब्रिलियंट कटच असतात. आणि जे मोठे म्हणजे त्याच्यातल्या एखाद्या दागिन्यात एक मेरूमणी आपण म्हणतो की त्यातला मोठा खडा जो असतो किंवा पेंडंटमध्ये सेंटर पीस जो असतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कटचे आणि वेगवेगळ्या आकाराचे डायमंड वापरले जाऊ शकतात, पण जे छोटे छोटे डायमंड जडवलेले असतात ते मात्र जनरली राऊंड ब्रिलियंट कटचेच असतात.
2: बरोबर. मोडक साहेब, आज आपण आमच्या श्रोत्यांना डायमंडमध्ये कसे कट्स असतात आणि का असतात त्याप्रमाणे हिऱ्यांचा दर कसा बदलतो आणि हे जे कट्स आहेत त्यांचे प्रकार कोणते याविषयीची संपूर्ण माहिती दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
3: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
2: श्रोते हो, हिरा आहे सर्वांसाठी हा कार्यक्रम इथेच संपला. पुन्हा भेटूया उद्या याच कार्यक्रमात. नमस्कार. हिरा आहे सर्वांसाठी हा कार्यक्रम ग्राहक

0: हितार्थ प्रसारित करण्यात आला.
1: श्रोतेहो, आता ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम क्रिसेंट म्युच्युअल फंड.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.

0: Ampere Registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: गुड मॉर्निंग श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचाही आनंद द्विगुणित होतो. म्हणूनच आम्ही देतोय स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला, आणि त्यासाठी आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग वाणी सर.
2: गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो.
1: आपण इन्व्हेस्टरच्या बिहेव्हिअरल बायसेस बद्दल बोलतोय, आणि त्यातला तिसरा प्रकार आपण बघणार आहोत म्हणजे हर्ड मेंटॅलिटी. म्हणजे नेमकं काय असतं?
2: सो हर्ड मेंटॅलिटी, मेंढपाळ वृत्ती असं आपण त्याला म्हणू शकतो, म्हणजे कळपा बरोबर जाणे. सगळे करतायत म्हणून मला करायचंय. जेव्हा एखादा शेअर, म्युच्युअल फंड सगळी लोक विकत घेत आहेत, ह्याचं मला सोशल मीडियावर कुठेतरी रेग्युलर रुटीन मध्ये टीव्ही चॅनल्स मध्ये ते सांगितलं जात आहे, म्हणून जाऊन मी विचार न करता पैसे गुंतवणे. म्हणजे कसं आहे बघा, एक उदाहरण घेऊयात की आता मला वेट लॉस करायचंय. मी सोशल मीडियामध्ये एखाद्या चॅनलवर बघितलं की डाएट कसं फॉलो करायचं, ओके, आणि मी फॉलो करायला लागलो कारण हजारो लोकांनी ते फॉलो केलेलं आहे आणि हजारो लोकांना त्याचा योग्य पॉझिटिव्ह कदाचित रिझल्ट देखील आलेला आहे. पण ते माझ्या बॉडीला सूट होतं का? मी ते योग्य पद्धतीने फॉलो जरी केलं तरी त्याचा माझ्या बोन्सवर आणि ओव्हरऑलच शरीरावर काय परिणाम होऊ शकतो? माझी ताकद कमी होऊ शकते की वाढू शकते? नुसताच वेट लॉस माझ्या शरीराला फायदेशीर आहे का? याचा कुठेही मी सल्ला, याच्याशी सल्ला मसलत न करता, म्हणजे डाएट फॉलो करण्यापेक्षा किंवा डाएट सोशल मीडियावर जाऊन बघून फॉलो करण्यापेक्षा त्याचा योग्य सल्ला घेऊन, डायटिशियनचा योग्य सल्ला घेऊन किंवा फिजिशियनचा योग्य सल्ला घेऊन मला जेव्हा फॉलो करता येणं शक्य आहे तरच मी हेल्दी राहू शकतो किंवा माझी एनर्जी ही मेंटेन राहू शकते. तसंच हर्ड मेंटॅलिटीचं आहे. सगळे करतात म्हणून करायचं, सगळ्यांनी एका फंडात गुंतवणूक केली म्हणून करायची, तर ते रिस्क कॅपिटाईट माझं आहे का? माझे फायनान्शियल गोल्स काय आहेत? त्याला ड्युरेशन किती आहे? हा कुठलाही सारासार विचार न करता पटकन कळपा बरोबर उडी मारणे आणि स्वतःला त्या ह्याच्यात झोकून देणे, ह्याचा रिझल्ट कदाचित पॉझिटिव्ह पण येऊ शकतो किंवा निगेटिव्ह येऊ शकतो. निगेटिव्ह आल्यानंतर ती रिस्क घेण्याची माझी मानसिकता होती का? आणि नुकसान झाल्यानंतर मी ते बेअर करू शकतो का? हा विचार न करता त्या हर्ड मेंटॅलिटी बरोबर जाणे. कृपया इन्व्हेस्टरने असा विचार करू नये. आपल्या गुंतवणुकीची गरज किंवा आपल्या पोर्टफोलिओची गरज, ओके, याचा विचार करूनच कळपा बरोबर जायचंय की नाही हे ठरवायचंय.
1: अगदी खूप छान उदाहरणासह आज आपल्याला एक छान सल्ला ऐकायला मिळालाय. असाच सल्ला उद्याच्या भागातही ऐकूयात. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला या कार्यक्रमात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो. पुन्हा भेटूयात. गुड डे. बाय बाय. धन्यवाद.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
5: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन.

0: Ampere Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे.

0: गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
1: श्रोते हो, हे आहे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 8 वाजलेत, ऐकूया ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
3: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे आज सकाळी शिवाजीनगर इथल्या केंद्र कार्यालयापासून शनिवारवाड्यापर्यंत पदफेरीचं आयोजन करण्यात आलं आहे. चला वारसा आणि आरोग्य यांचा मेळ घालूया, अशी यामागील संकल्पना आहे. यामध्ये केंद्रातील विविध विभागांचे स्थायी आणि अस्थायी कर्मचारी सहभागी झाले असून या पदफेरीची सांगता पुन्हा कार्यालयात होत आहे. पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी उद्या रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिधी होणार आहे. राज्यपाल आर एन रवी यांनी काल पश्चिम बंगालची विधानसभा विसर्जित केली. कोलकाता इथल्या ब्रिगेड परेड ग्राउंडवर शपथविधी समारंभाची तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते आणि इतर राज्यांचे मुख्यमंत्री या शपथविधी समारंभाला उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोलकाता इथं नवनिर्वाचित भाजप आमदारांची बैठक घेणार असून यावेळी पक्षाच्या विधिमंडळ नेत्याची निवड केली जाणार आहे. रोजगार हमी योजना विभागांतर्गत राबवण्यात येणाऱ्या मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देऊन तसेच या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून ग्रामीण रोजगाराला गती देण्याचे निर्देश रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. नागपूरमध्ये काल अचानक झालेल्या पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे विमान सेवेवर मोठा परिणाम झाला. वाईट हवामानाचा सर्वाधिक फटका बंगळुरू नागपूर दरम्यान होणाऱ्या विमान सेवेला बसला. नागपूर विमानतळावर उतरणे शक्य न झाल्यानं हे विमान रायपूरकडे वळवण्यात आलं. नागपूरहून सुटणाऱ्या इतर अनेक उड्डाणांना देखील विलंब झाला. लातूर तालुक्यात मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. 2002 मतदार यादीशी मतदारांची पडताळणी करणं अनिवार्य आहे. पडताळणी न करणाऱ्या मतदारांना भविष्यात मतदार नोंदणी अधिकाऱ्यांसमोर सुनावणीला सामोरं जाऊ लागू शकतं. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58.
4: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
6: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
2: ठळक बातम्यांची अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
1: श्रोते हो, FM बँड 101 MHz वरून आपण ऐकत आहात पुणे विविध भारती सेवेचे कार्यक्रम. सकाळचे 8:03 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत
7: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
8: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलाइन बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
2: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
1: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संत मुक्तेश्वरांची भक्तिरचना. संगीत आहे बाळ बर्वे यांचं.

0: देवकी पंडित आणि सहकाऱ्यांच्या स्वरात ही पारंपरिक रचना आपण ऐकली. श्रोते हो, आता घेऊया एक व्यावसायिक विश्रांती.
1: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
2: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या

0: ठेवीवर 9.50% व्याज ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक.
1: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
0: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.

0: स्वामी।
1: स्वामिनी, अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
2: सौभाग्य सुंदर बसने उभी मन भावनी।
1: स्वामी स्वामिनी बिझीलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे, साड्यांची महाराणी स्वामिनी।
3: नेहा काय झालं, इतकी चिंताग्रस्त का आहेस?
4: अरे बाबांना मोतीबिंदूचं ऑपरेशन करायला सांगितलंय डॉक्टरांनी, पण मी इकडे अमेरिकेत आणि दादा इंग्लंडला, मग बाबांची काळजी कोण घेणार?
3: अगं आपलं डॉक्टर दूध भाते नेत्रालय आहे ना, इथे जागतिक दर्जाची अल्कोन प्रणाली आणि व्हेरियॉन टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे, त्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया फक्त 6 ते 7 मिनिटात होते, आणि हो गव्हर्नमेंट आणि सर्व कॅशलेस सुविधाही इथे उपलब्ध आहेत।
4: डॉक्टर दूध भाते नेत्रालय, आता भव्य आणि प्रशस्त वास्तू, सिंहगड रोड पुणे इथे।
3: संपर्क 0202435 35।

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: चष्मा घालवण्याचे सर्वोत्तम लेसिक तंत्रज्ञान म्हणजे डॉक्टर कांकरे यांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888942222.
1: नवीन घर आणि नवीन गाडीचं तुमचं स्वप्न होईल आता साकार.
2: विश्वेश्वर बँक देईल तुमच्या स्वप्नांना आकार.
1: गृह खरेदी असो किंवा नवीन वाहन खरेदी, विश्वेश्वर बँक सदैव तुमच्या पाठीशी.
2: विश्वेश्वर बँकेतर्फे अतिशय किफायतशीर व्याजदरावर गृह कर्ज आणि वाहन कर्ज,
1: सहज सोपी कर्ज प्रक्रिया आणि त्वरित कर्ज मंजुरी, अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक
2: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे.
4: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांची गीतरचना. संगीतकार आहेत श्रीनिवास खळे.

0: नेहा, काय झालं? इतकी चिंताग्रस्त का आहेस?
1: अरे, बाबांना मोतीबिंदूचं ऑपरेशन करायला सांगितलंय डॉक्टरांनी, पण मी इकडे अमेरिकेत आणि दादा इंग्लंडला. मग बाबांची काळजी कोण घेणार?
0: अगं, आपलं डॉक्टर दूध भाते नेत्रालय आहे ना, इथे जागतिक दर्जाची अल्कोन प्रणाली आणि व्हेरियॉन टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे. त्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया फक्त 6 ते 7 मिनिटात होते. आणि हो, गव्हर्नमेंट आणि सर्व कॅशलेस सुविधाही इथे उपलब्ध आहेत.
1: डॉक्टर दूध भाते नेत्रालय, आता भव्य आणि प्रशस्त वास्तू, सिंहगड रोड, पुणे इथे.
0: संपर्क 0200-24-35-15-35. Sunday.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजांत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: श्रोते हो, ऐकूया आमच्या एका कार्यक्रमाविषयी निवेदन.

0: टप टप टप धरती सुमने टप टप टप टप।
1: तुमच्याही मनात अशा आनंद देणाऱ्या आठवणी असतील ना, कधी माणसांच्या, कधी प्राण्यांच्या, कधी एखाद्या प्रसंगाच्या, तर कधी अगदी एखाद्या वस्तूच्याही। कधीही आठवल्या तरी आपल्याला नेहमी आनंदच देऊन जाणाऱ्या, मग त्याबद्दलच आम्हाला सांगा तुमच्या आवडत्या सखी संदेश या कार्यक्रमात मंगळवारी 12 मे ला सकाळी 11 वाजता। आणि त्यासाठी फोन नंबर आपले नेहमीचेच 02025353।

0: 17:05 आणि 2553:17:06.
1: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
2: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 18% अधिक.
1: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
2: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.
3: काय रे सोन्या, काल अक्षयच्या ताईच्या लग्नाचा बस्ता कुठे बांधला?
4: अगं आई, स्वामिनी मध्ये 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि विशेष म्हणजे स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीने बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो. ताईच्या सासरकडचे तर भलतेच खुश. आई, आपण पण आपल्या ताईच्या लग्नाचा बस्ता स्वामिनी मध्येच बांधूया.
3: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुंभेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.

0: रेडिओ आणि टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी संपर्क अमेय जोगळेकर 9920111417 9920111497.
1: सौंदर्याच्या वर्षावामध्ये ऋतूंचा राजा वसंतनाला स्वादिष्टतेच्या पायघड्यांवरून फळांच्या राजाला घेऊन आला. ऋतू म्हटलं की वसंत, फळ म्हटलं की आंबा, आंबा म्हटलं की आमरस आणि आमरस म्हटलं की दुर्वांकूर. आमरसाबरोबरच दुर्वांकूर मध्ये एकूण 2 स्वीटसह आस्वाद घ्या चौरस आहाराने युक्त लज्जतदार पदार्थांचा, अर्थात खवय्या पुणेकरांची पहिली पसंती. जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा दुर्वांकूर. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्तीगणपती चौक, टिळक रोड, पुणे.
2: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात पी सावळाराम यांचं गीत. संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

0: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
1: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 10% अधिक.
0: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
1: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोतेहो, आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर महाराजांची गीतरचना. संगीत आहे चंद्रशेखर कामेरकर यांचं.

0: श्रोतेहो, या गीताबरोबरच हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलाइन बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
3: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, सकाळचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत
4: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
5: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा, सहज, सोपी आणि सुरक्षित.
6: इंटरनेट बँकिंग,
5: मोबाईल बँकिंग,
6: व्हॉट्सअप बँकिंग,
5: EKYC,
6: NEFT, RTGS,
5: IMPS,
6: कॉस्मॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
5: UPI, अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मॉस बँकेत हवंच.
6: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग IVF सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78-23-84-11-20
1: 7823-84-1120.
2: सर्वोत्तम मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टर कांकरी यांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888-94-2222.
3: मॅथ्सची भीती वाटते, पाढे पाठतच नाहीत.
4: मग आता ही भीती घालवूया.
0: 99 पर्यंतचे पाढे अगदी सहज येतात.
4: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन चुटकी सरशी होतात.
0: कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी होते एकदम स्ट्रॉंग.
4: मुलं होतात कॅल्क्युलेटर सारखी फास्ट.
0: स्पर्धा परीक्षांमध्ये देतात उत्तम परफॉर्मन्स.
4: यातूनच तर वाढतो मुलांचा कॉन्फिडन्स.
0: म्हणूनच आजच आपल्या मुलांना शिकवा अबॅकस.
4: सक्सेस अबॅकसच्या उन्हाळी सुट्टीतल्या बॅचेसचा प्रवेश सुरू.
0: आजच ऍडमिशन घ्या आणि मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट.
4: ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क सक्सेस अबॅकस 88-88-56-00-11
0: 8888-56-00-11.
5: श्रोते हो, प्रेमात फुलांचं स्थान अगदी खास असतं. फुलं ही निसर्गाची सुंदर भेट आहेत आणि फुलांसारखं प्रेमही हळूवार फुलणारं, हवं हवंसं वाटणारं असतं. फुलांच्या सौंदर्यासारखंच प्रेमाची भावनासुद्धा आपल्या आयुष्यात रंग भरते, सुगंध घेऊन येते. शब्दप्रभू ग. दि. माडगुळकर यांनी आपल्या गीतांमधून या प्रेमाला, तर कधी मनाला, फुलांची इतकी सुंदर उपमा दिली आहे. प्रेमानी आणि सुगंध फुलांनी सुगंधित झालेली अशी काही गदिमा गीतं आज आपण ऐकणार आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात दत्ता डावजेकर यांचं संगीत असलेलं हे गीत.

श्रोते हो, हे गदिमा गीत आपण ऐकलं आशा भोसले यांच्या स्वरात. संगीत दत्ता डावजेकर यांचं होतं आणि चित्रपट पाहुरे किती वाट. आणि आता ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात सुधीर फडके यांचं संगीत असलेलं एक गदिमा गीत. चित्रपट आहे माझं घर माझी माणसं.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
2: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920 11 49 17 9920 11 4917.

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह. बर का
0: विस्परिंग विंड अगदी प्राईम लोकेशन वर.
1: प्राईम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड
2: पजेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट्स विस्परिंग विंड.
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
1: 77 67 0 15 15 0.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130008921.

पंचगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोतेहो, मनात हळूवार फुलणाऱ्या प्रेमाला फुलं एक सुंदर रंगीबेरंगी रूप देतात, प्रेमाचा गोडवा वाढवतात. एकमेकांना प्रेमाचं वचन देताना आणाभका घेतल्या जातात या नाजूक फुलांच्या साक्षीनंच.

सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या युगलस्वरात हे गदिमा गीत आपण ऐकलं. संगीत होतं सुधीर फडके यांचं आणि चित्रपट या सुखानो.

0: या
1: श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
2: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
3: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन. व्याजदर फक्त 9.25% पुढे.
2: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात रुपये 5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध. अटी लागू.
3: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: चष्मा घालवण्याचे सर्वोत्तम लेसिक तंत्रज्ञान म्हणजे डॉक्टर कांक्रियांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

श्रोते हो, वरदक्षिणा चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं आशा भोसले यांच्या स्वरात. संगीत होतं सुधीर फडके यांचं. श्रोते हो, फुलांच्या फुलण्यासारखंच प्रेम बहरतं, पण कधीकधी त्यांच्या कोमेजण्यासारखंच दुःखही देऊन जातं. गदिमांनी ही भावना देखील किती अलवारपणे फुलांशी जोडली आहे पहा.

0: श्रोतेहो, या गीताबरोबरच हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. हे गीत आपण ऐकलं आशा भोसले यांच्या स्वरात, संगीत होतं सुधीर फडके यांचं आणि चित्रपट एकटी. हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
0: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 8:58 झालेत. ऐकूया ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: विविध भारती पुणे ठळक बातम्या. बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या मंत्रिमंडळाचा काल विस्तार करण्यात आला. पाटणा इथल्या गांधी मैदानावर राज्यपाल निवृत्त लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन यांनी 30 मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यामध्ये माजी मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांचाही समावेश आहे. ज्या सेवेचा लाभ आता ग्राहक घेत नाही त्या सेवेसाठी त्यांना पैसे देण्यास भाग पाडलं जाऊ शकत नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. दिल्लीतल्या रिठाला कंबाइंड सायकल पॉवर प्लांटशी संबंधित अपिलीय वीज लवादाचा फेब्रुवारी 2025 मधील आदेश रद्दबातल ठरवला. वीज कायदा 2003 अंतर्गत ग्राहकांच्या हिताचं रक्षण करणं हे एक मध्यवर्ती तत्व असल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. देशभरातल्या 40 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या कामगारांसाठीची मोफत वार्षिक आरोग्य तपासणी मोहीम कालपासून सुरू करण्यात आली आहे. ESIC अर्थात कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या दवाखान्यात कामगारांना या सुविधेचा लाभ घेता येईल. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी नवी दिल्लीत या मोहिमेचं उद्घाटन केलं. दक्षिण मध्य रेल्वेनं तिरुपती पंढरपूर विशेष गाडीला कायमस्वरूपी एक्सप्रेसचा दर्जा दिला आहे. 16 मे 2026 पासून ही गाडी तिरुपती सिकंदराबाद बीदर उदगीर लातूर पंढरपूर मार्गे धावणार आहे. यामुळे या मार्गावरील प्रवाशांना आता दर शनिवार रविवारी थेट तिरुपती दर्शनाची सोय उपलब्ध होणार असून सामान्य एक्सप्रेसप्रमाणेच तिकीट दर ठेवण्यात आले आहेत. कुख्यात गुंड सोहराबुद्दीन, त्याची पत्नी कौसरबी आणि त्याचा मदतनीस तुलसीराम प्रजापती यांच्या कथित बनावट एन्काउंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं 22 जणांना निर्दोष ठरवलं आहे. विशेष न्यायालयानं 2018 दिलेल्या निकालात सर्व 22 आरोपींना निर्दोष ठरवलं होतं. या निर्णयाला सोहराबुद्दीनच्या भावांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. हत्येचा कट रचणं, त्यात आरोपींचा सहभाग सिद्ध करण्यात अपयश आल्याचं निरीक्षण विशेष न्यायालयानं आपल्या निकालात नोंदवलं होतं. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58

म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे

0: काळजीपूर्वक वाचावीत.
1: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
2: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 9:22 झालेत. आता प्रसारित करत आहोत आपला आवडता कार्यक्रम
3: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
2: या कार्यक्रमात नेहा देशपांडेचा आपण सर्व श्रोत्यांना सस्नेह नमस्कार. मराठीतील आधुनिक कवी ज्यांना आपण मुक्तछंद आणि दशपदीचे प्रवर्तक म्हणून ओळखतो त्या आत्माराम रावजी देशपांडे उर्फ कवी अनिल यांचा आज स्मृतिदिन. त्या अनुषंगानं आजचा हा कार्यक्रम त्यांना समर्पित करत आहोत. श्रोतेहो, कवी अनिल यांचा जन्म 11 सप्टेंबर 1901 विदर्भात मूर्तिजापूर इथे झाला. BA LLB झाल्यावर त्यांनी काही काळ न्यायाधीश म्हणून काम केलं. त्यानंतर नागपूरला समाज शिक्षण विभागाचे ते संचालक, तर त्यानंतर दिल्लीला नॅशनल फंडामेंटल एज्युकेशन सेंटरचेही संचालक म्हणून त्यांनी काम केलं आहे. कवितेच्या वाटेवर चालतानाच शिक्षण क्षेत्रातही त्यांचं भरीव योगदान आहे. 1930 सुमारास त्यांनी काव्यलेखनाला प्रारंभ केला. ऐकूया त्यांचं हे गीत. स्वर आणि संगीत पंडित कुमार गंधर्व यांचं आहे.

0: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल,
1: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचार

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह बर का?
0: विस्परिंग विंड अगदी प्राईम लोकेशन वर.
1: प्राईम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड.
2: पजेशन लवकरच.
1: सारे व्यास असोसिएट से विस्परिंग विंड.
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
1: 77 67 0 15 15 0.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: सर्वोत्तम मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टर कांकरी यांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 888-9422222.

0: आणि टीव्हीवरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी. संपर्क अमेय जोगळेकर 9920111417 9920111417.
1: मॅथ्सची भीती वाटते, पाढे पाठतच नाहीत.
2: मग आता ही भीती घालूया.
3: 99 पर्यंतचे पाढे अगदी सहज येतात.
2: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन चुटकी सरशी होतात.
3: कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी होते एकदम स्ट्रॉंग.
2: मुलं होतात कॅल्क्युलेटर सारखी फास्ट.
3: स्पर्धा परीक्षांमध्ये देतात उत्तम परफॉर्मन्स.
2: यातूनच तर वाढतो मुलांचा कॉन्फिडन्स.
3: म्हणूनच आजच आपल्या मुलांना शिकवा अबॅकस.
2: सक्सेस अबॅकसच्या उन्हाळी सुट्टीतल्या बॅचेसचा प्रवेश सुरू.
3: आजच ऍडमिशन घ्या आणि मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट.
2: ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क सक्सेस अबॅकस 88 88 56 00 11
3: 88 88 56 00 11.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोतेहो, 1932 सुमारास आलेल्या कवी अनिल यांच्या फुलवात या काव्यसंग्रहानं मराठी साहित्य विश्वाचं लक्ष वेधून घेतलं. हृदयी लावियली फुलवात अशा हळुवार ओळी घेऊन हा काव्यसंग्रह आला. साधी सरळ भावस्पर्शी रचना, उत्कट गीतात्मता हे या संग्रहाचं वैशिष्ट्य होतं. त्यानंतर प्रेम आणि जीवन, भग्नमूर्ती, निर्वासित चीनी मुलास ही त्यांची मुक्तछंदात रचलेली खंडकाव्य आली. श्रोतेहो, एकदा विजया राजाध्यक्ष यांनी त्यांना

त्यांच्या अनिल या टोपण नावाविषयी विचारलं तेव्हा ते म्हणाले, रेव्हरंट टिळकांच्या एका कवितेत जसा अनिल फुलवितो मंद कुसुमाप्रती अशी ओळ आली होती, त्यातूनच हे नाव मनात ठसलं. तसंच बाणभट्टानंही कुसुमानील असा शब्द वापरला आहे. आणि श्रोते हो, कवी अनिल यांचा प्रेमविवाह झाला होता, त्यांच्या पत्नीचं नाव कुसुमावती होतं. त्यांच्या या कुसुमानील नावातच प्रेमाचा सुगंध भरला आहे. त्यांनी एकमेकांना लिहिलेल्या पत्रांचा याच नावानं पुढे संग्रहही प्रकाशित करण्यात आला, कुसुमानील.

पंडित कुमार गंधर्व यांचं संगीत आणि स्वर असलेलं हे गीत कवी अनिल यांचं होतं. श्रोते हो, कार्यक्रम या असाच चालू ठेवणार आहोत. घेऊया एक छोटीशी व्यावसायिक विश्रांती.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखातशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 0206701900।

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट.
3: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पेरंगुट आणि देहू.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: कवी अनिल यांच्या स्मृतिदिनाच्या अनुषंगानं आज त्यांच्या लेखणीचा मागोवा घ्यायचा आपण प्रयत्न करतोय. श्रोते हो, कवी अनिल यांचं पंडित कुमार गंधर्व यांच्या घरी देवास इथं बऱ्यापैकी येणं जाणं होतं. पंडितजींचे पुत्र मुकुलजी तेव्हा लहान होते, म्हणजे साधारण 12 वर्षांचे असतील. त्यांच्या मातोश्री भावनुमती कोमकली यांच्या निधनाला 6-7 वर्ष झाली होती. आईच्या आठवणीत लहानगा मुकुल एकटा राहतो, मन रिझवण्यासाठी गात राहतो, हे कवी अनिल यांच्या लक्षात आलं. एकदा रात्री ते झोपलेले असताना कुणाच्या तरी आवाजानं त्यांना जाग आली. छोटा मुकुल गात होता. बाहेर तुफान पाऊस पडत होता आणि आतही. कवी अनिल बेचैन झाले. त्यांनी वही पेन हातात घेतलं आणि एक सुंदर गीत जन्माला आलं. कुणी जाल का सांगाल का.

0: डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात कवी अनिल यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं यशवंत देव यांचं.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 02-0670-29100.
4: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजांत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93-56-360-175.

0: बॅड.
1: अशी सोनुली, बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
2: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
1: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे.
3: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
4: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
5: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.
6: पाऊस म्हणजे निसर्गाची प्रसन्न अवस्था. कधी श्रावण झडीच्या आभाळ निळे रूप सावळे तर कधी भरून अंधारून आलेल्या आभाळाच्या काळ्या क्रूर मेघांच्या धुवारीचं वर्णन त्यांच्या कवितेत त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीनं केलं आहे.

0: पु ल देशपांडे यांच्या स्वरात जी एन जोशी यांचं संगीत असलेल्या या गीताची छोटीशी झलक आपण ऐकली. श्रोतेहो, कवी अनिल यांच्या गीतामध्ये यांच्या कवितेमध्ये संस्कृत प्रचुर शब्दकळा, शब्दालंकार, भावोत्कटता, प्रयोगशीलता नेहमीच दिसून आली. मुक्तछंद आणि दशपदीचे प्रवर्तक मानले जाणारे हे कवी अनिल असले तरी त्यांचं कवितेतलं व्याकरण किंवा तालाचं भान त्यांनी कधी सोडलं नाही. कवी अनिल यांच्या काव्याचं वैशिष्ट्य म्हणजे ते शेवटपर्यंत विकासशील राहिले. अंतरी भिजलेला अशा चिरविरहाची थरथर मनात असूनही जीवन सौंदर्याचे कण टिपण्याची वृत्ती त्यांची कधीच कोमेजली नाही. अशा या आशावादी कवीला त्यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन करून मी नेहा देशपांडे या कार्यक्रमातून आता आपला निरोप घेते. नमस्कार.
1: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती सेवेचे कार्यक्रम FM बँड 101 मेगाहर्ट्स वरून. सकाळचे 9:30 वाजले आहेत. प्रसार

0: करत आहोत.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.

श्रोते हो, क्षितिज रेषा या नाटकातलं विजय भोंद्रे यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत शांक नेल यांचं होतं. स्वर रवींद्र साठे यांचा.

पुना आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाय स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेजर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथं. संपर्क 73 502 77 77 9.

0: कानूनी सहायता टेलीलॉ के ऐप वेबसाइट www.tele-law.in या टोल फ्री नंबर 14454 से प्राप्त की जा सकती है।
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले।
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना, त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट

0: अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट एकाच छताखाली आहेत.
1: हो,
0: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: ए मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
0: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.

रेडिओ आणि टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920 11 49 17 9920 1149 17.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया प्रसाद सावकार यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर महाराजांची रचना. संगीत केशवराव भोळे यांचं आहे आणि नाटक गीता गाती ज्ञानेश्वर.

0: श्रोते हो, ऐकूया आमच्या एका कार्यक्रमाविषयी निवेदन.
1: श्रोते हो, आपण सगळेच आपल्या आयुष्याच्या शर्यतीमध्ये धावत आहोत. वेळेशी स्पर्धा करतोय स्वप्न पूर्ण करण्यासाठी. पण या सगळ्या गोंधळात आपल्या शरीरामध्ये काहीतरी शांतपणे घडतंय. एक दबाव जो हळूहळू वाढत जातोय अगदी आपल्याही नकळत. जाणून घेऊया हायपर टेन्शन याविषयी मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत हृदय विकार तज्ज्ञ डॉक्टर अनुजा मुळे यांच्याशी संवाद साधूया आणि आपल्या शंकांचं निरसन करून घेऊया. ध्वनी मुद्रणासाठी फोन नंबर नेहमीचेच 0202-553-1705 किंवा 6. नक्की फोन करा. हायपर टेन्शन या विषयी जाणून घेण्यासाठी सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
2: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.

अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पूना आय केअर मधून. पूना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पूना आय केअर, वानवडी इथे. संपर्क 73 502 77 77 9. पूना आय केअर, मिशन हेल्दी आईज.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पियंगुट आणि देहू.
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
3: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
4: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
5: श्रोते हो, आता ऐकूया रामदास कामत यांच्या स्वरात कुसुमाग्रज यांचं गीत. संगीत आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं आणि नाटक मीरा मधुरा.

पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
2: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,
1: कल रात 7 बजे सुनिए विशेष जयमाला. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक देवदर्शन धूप अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.
3: श्रोते हो, आता ऐकूया विद्याधर गोखले यांचं गीत. स्वर आहे पंडित वसंतराव देशपांडे यांचा, संगीत पंडित राम मराठे यांचं, नाटक मेघ मल्हार.

0: श्रोतेहो, या नाट्यगीताबरोबरच हा कार्यक्रम आता आम्ही इथे समाप्त करत आहोत.
1: पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
0: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 9:58 आणि 15 सेकंद झाली आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
3: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. ठाणे जिल्ह्यात खारीगाव ते गायमुख हा 13 किलोमीटर लांबीचा कोस्टल मार्ग गेम चेंजर प्रकल्प ठरणार असून डिसेंबर 2028 पर्यंत खुला होणार आहे. या प्रकल्पामुळे घोडबंदर मार्गासह अंतर्गत रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. या प्रकल्पाचं 28% काम पूर्ण झाल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली. तसंच कांदळवनातील अडथळे दूर करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. आमदार केळकर यांनी काल MMRDA चे मुख्य अभियंता आणि कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांसह या प्रकल्पाची बाळकुंभ इथं पाहणी केली. खारीगाव बाळकुंभ ते गायमुख असा ठाणे खाडीच्या काठानं जाणारा हा कोस्टल मार्ग 6 पदरी असेल. सुमारे 2727 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प असून या मार्गामुळे खारीगाव ते गायमुख प्रवासाचा वेळ 45 मिनिटांवरून अंदाजे 15 मिनिटांवर येणार आहे. रत्नागिरीच्या संगमेश्वर आणि लांजा तालुक्यात काल संध्याकाळी अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. संगमेश्वर तालुक्यातल्या देवरुख परिसरात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह तासभर झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. तसंच आंबा पिकाचं मोठं नुकसान झालं. देवरुख, काटवली, हरपुडे, देवघर, किरडुवे, निवे, देवळे परिसरात पाऊस अधिक होता. या भागात रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा खंडित झाला होता. भाषेची बीजभूमी म्हणून वर्तमानपत्रांकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. सार्वजनिक जागांवर कला संकुल, वाचनालय, कलाकार कट्टे निर्माण व्हावेत. साहित्यिकांच्या गाठीभेटी, विचारांचं आदानप्रदान व्हावं. उत्तमोत्तम साहित्यकृती वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी वितरण व्यवस्था सक्षम करावी असे विविध विचार साहित्य कलाक्षेत्रातील तज्ज्ञांनी पुण्यात मांडले. पुण्याचं सांस्कृतिक मानचित्र तयार करण्याच्या उद्देशानं कोहिनूर कट्टा आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सहकार्यानं 2 दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या 2 दिवसात साहित्य, चित्रपट, नाटक, संगीत, नृत्य, निवेदन, संयोजन, कीर्तन, लोककला तसंच समाज माध्यमावरील साहित्य अशा अनेक कला प्रकारातील तज्ज्ञांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केलं. या होत्या आता म्हणजे ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58

0: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
1: Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
3: श्रोते हो, सकाळचे 10:01 झालंय. आता प्रसारित करत आहोत काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: श्रोते हो नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. विक्रम्स फिटनेसच्या प्रभात रोडच्या ब्रांच वरती आपण गप्पा मारतोय काही जणांशी. नमस्कार, तुमचं नाव सांगा.
6: मी चेतन शाह.
5: तुमचं एज काय आहे सर?
6: माझं 51 एज आहे.
5: तुम्ही विक्रम्स फिटनेस का जॉईन केलं होतं?
6: बेसिकली माझं बैठक काम आहे आणि बैठक कामामुळे आमची एक टेंडन्सी आहे की फॅटीकडे आमची टेंडन्सी आहे. इथं आल्यानंतर व्यायाम करताना एक असं लक्षात आलं की व्यायाम कमी आणि एक्सपिरियन्स जास्त, म्हणजे थोडक्यात वेट लॉस, इंच लॉस हे फटाफट होतं. डाएट हे रोजच्या खाण्यातलंच डाएट आहे. आता आम्ही व्हेजिटेरियन असल्यामुळे सुद्धा सरांकडे इतकं परफेक्ट डाएट दिलं जातं की जे आपण रोज घरात खातो फक्त ते शिस्तबद्ध खाल्लं पाहिजे. आपण कसं होतं की व्यापारी माणसं असतं, दुकानात नहार 8:30 येतो, त्याच्यापुढे टीव्ही, मोबाईल, मग 9:30 जेवायचं. तर त्याच्यामुळे इथं आल्यानंतर एक फ्रेशनेसपणा आला, आयुष्याला एक शिस्त लागायची पद्धत निर्माण झाली की योग्य वेळेला योग्य खावं.
5: बरोबर.
6: बाहेर खाऊ नये असं सर कधीच म्हणत नाही. इच्छा झाली सर सांगतात उडीद वडा खावा आज किंवा इकडे गेला ते खावा, पण त्यांनी परत 2-3 दिवसात ते परत नॉर्मल येऊन जातं. आणि झोपेची पण एक हे होऊन जाते, कारण पूर्वी कसं व्हायचं कधी 12 झोप, कधी 11 झोप, आणि एक व्यवसायाचं टेन्शन असतं किंवा एक असतं, त्यामुळे झोपेचं कुठंच नियंत्रण नसतं. परत सकाळी 6:30-7 उठावंच लागतं, त्याच्यामुळे ती झोप अपुरी व्हायची.
5: सो तुम्हाला किती दिवस झाले तिथे जॉईन करून?
6: मला ऍक्च्युली 2 महिने झाले जॉईन करून, पण 2 महिन्यामध्ये माझं जवळपास 7 किलो वजन कमी झालेलं आहे आणि दिवसभर फ्रेश वाटतं, म्हणजे कुठेही आळस येत नाही. झोप खूप रात्री शांत लागते, म्हणजे असं वाटतं की एकदाच 10:15 आपण गादीवर पडलो की लगेच डोळे 15-20 मिनिटात मिटले जातात, की 5:30-6 परत डोळे उघडतात शांततेने.
5: खूप छान अनुभव तुम्ही आमच्याशी शेअर केलात चेतन सर, धन्यवाद याबद्दल. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011135500, 9011135500, 90111-32500. विक्रम, आपण ऐकलं की चेतन सर आमच्याशी आता बोलले आणि ते म्हणाले तसं की व्यापारी असल्यामुळं बसून राहणं त्यांच्या पण जॉब प्रोफेशनचा एक भाग आहे आणि ज्यामुळे त्यांचं वजन वाढतं.
7: हो, ऍक्च्युली चेतन सरांचं तसं बघितलं ना, म्हणजे आपल्याकडे जॉईन व्हायच्या आधी तेव्हा ते मला भेटले होते, तेव्हा त्यांनी विचारलं की तुमच्या खाण्याच्या पद्धती, तर त्यांचं खाणं अत्यंत काही चुकीचं होतं वगैरे अशातला भाग नव्हता. त्यांचा मेन इश्यू म्हणजे रात्रीच्या जेवणाच्या वेळा बरोबर नव्हत्या आणि रात्रीच्या झोपेच्या वेळा बरोबर नव्हत्या. आणि व्यापारी असल्यामुळे प्रचंड ताण आणि स्ट्रेस हा तर सगळ्यांनाच असतो, पण त्यांना जरा जास्तच होता. आणि झोप व्यवस्थित नसली आणि जर का खाण्याला वेळा नसल्या तर मग आपल्याला हॉर्मोनल इम्बॅलन्स हा शरीरामध्ये हळूहळू करत चालू होतो आणि त्याचा पहिला परिणाम म्हणजे वजन वाढायला लागतं. ती त्यांची बेसिकली सिच्युएशन झाली होती. आणि जसं मी म्हणतो की ऍज अ हेल्थ कोच माझं काम आहे की त्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन त्यांना जमेल तसं त्यांच्या कलांनी करता येईल असं डाएट त्यांना डिझाईन करून देणं, तरच ते डाएट फॉलो करणार. कारण का त्यांना फक्त डाएट आणि एक्सरसाइज हा आयुष्याचा एम नाहीये, त्यांना बाकीच्या सगळ्या गोष्टी करायच्या. डाएट आणि एक्सरसाइज हा फक्त त्यांच्या आयुष्यातला एक भाग आहे.
5: बरोबर.
7: त्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन दिलेल्या डाएटमुळे मग ते डाएटही आरामात फॉलो करू शकतात. त्याच्यानंतर झोप हे मी नेहमी म्हणतो तसं की हा एक नॉन कॉम्प्रोमाइजेबल फॅक्टर आहे आणि झोपेचं महत्व आज त्यांना व्यवस्थित कळलं. म्हणजे मी नेहमी म्हणतो की आपल्याकडे यायला लागल्यानंतर आम्ही आमच्या क्लायंटशी वजन रोज मोजतो आणि त्याच्यानंतर त्यांना लक्षात यायला लागतं की बाबा फक्त कमी झोप झाली तर दुसऱ्या दिवशी वजन वाढू शकतं, हे एका नॉर्मल कॉमन मॅनला माहितीच नसतं.
5: बरोबर.
7: आणि आज या छोट्या मोठ्या जेव्हा सगळ्या गोष्टी त्यांना कळायला लागतात तर तेव्हा त्यात वजन कमी करणं आणि मेंटेन करणंही सोपं होऊन जातं.
5: ओके.
7: इथली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मी नेहमी म्हणतो की आपल्याला जे काही मेडिकल प्रॉब्लेम्स होतात किंवा आपलं जेव्हा वजन वाढतं ते एका चुकीच्या लाईफस्टाईलचा नतीजा असतो किंवा रिझल्ट असतो. तसंच आपण लाईफस्टाईल थोडी व्यवस्थित करेक्ट केली विथ रिस्पेक्ट टू खाण्याच्या वेळा, झोपण्याच्या वेळा, खाण्याच्या गोष्टी आणि झोपेची क्वालिटी आणि थोडासा व्यायाम त्याच्यामध्ये ऍड केला तर आपल्याला मॅग्निफिसंट रिझल्ट हे आपली बॉडी देते आणि तेच आपल्या सगळ्या केसेसमधनं दिसतं.
5: नक्कीच. याबरोबरच वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा.

0: यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011325000, 9011325000, 90111 32500. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लंडन जॉईंट्स क्लिनिक.
0: श्रोत्यांनो नमस्कार. लंडन जॉईंट्स क्लिनिक प्रस्तुत रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट बद्दल या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. लंडन जॉईंट्स क्लिनिकचे ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉक्टर आनंद जाधव सर आहेत आपल्या सोबत. डॉक्टर आनंद सर नमस्कार.
4: नमस्कार.
0: तुमच्याकडे येणारे बरेचसे पेशंट्स आहेत वेगवेगळ्या तक्रारी घेऊन, त्याबद्दल आपण बघतोय. हे जे पेशंट आहेत यांचं 49व्या वर्षी यांची एक नी रिप्लेसमेंट झाली होती, त्यानंतर 12 वर्षांनी त्यांच्या दुसऱ्या गुडघ्याला पण वेदना सुरू झाल्या. ती आधीची जी सर्जरी होती ही नॉन रोबोटिक होती, तर यांना नंतर रोबोटिक सुचवली होती. आजकाल सगळेजण असं प्रेफर करतात, तर ही केस आणि याबद्दल सांगा ना.
4: आता हा जो पर्टिक्युलर पेशंट होता हा खूप हाय लेवल हॉकी खेळायचा.
0: ओके.
4: तर त्याच्यामुळे त्याला सतत इजा होत गेला तरुणपणी, त्यामुळे त्याचा डावा गुडघा खूप लवकर झिजला आणि त्यामुळे आम्हाला नाईलाजानं 49व्या वर्षी जॉईंट रिप्लेसमेंट करावं लागलं.
0: बर.
4: त्यातनं त्याची पूर्ण रिकव्हरी झाली आणि तो त्याच्या व्यवसायामध्ये व्यस्त झाला. 12 वर्षानंतर त्याचा दुसरा गुडघा दुखायला लागला, उजवा गुडघा.
0: ओके.
4: त्यावेळेस तो आला, त्यावेळेस रोबोटिक आलेलं होतं, तर त्याला आम्ही सुचवलं ते, तर त्याचा उजवा गुडघा आम्ही रोबोटिक पद्धतीने बदलला.
0: अच्छा.
4: हा पेशंट दुसऱ्या दिवशी चालला, तिसऱ्या दिवशी घरी गेला, 2 आठवड्यात तरातरा ओपीडीमध्ये चालत आला.
0: okay.
4: अगदी मांडी घालून देखील बसला. त्याला तेव्हा विचारलं की आम्ही काय फरक वाटतोय, तो म्हणतो सर ये साईड अच्छा लग रहा है. तर त्याची रिकव्हरी फार पटकन झाली.
0: ओके.
4: आणि त्यामुळे आम्ही पेशंटला चॉईस देत असतो, रोबोटिक केलं तर तुमच्या वेदना कमी राहतात, रक्तस्राव कमी असतो, रिकव्हरी फास्ट होते आणि हॉस्पिटलमधनं तुम्ही लवकर घरी जाऊ
0: शकता. अच्छा. याबद्दल तुमच्याकडून अधिक जाणून घ्यायचंय, पण त्याआधी श्रोते हो सांध्यांच्या सर्व तक्रारींसाठी तसंच रोबोटिक सांध्यारोपण शस्त्रक्रियेविषयी तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल तर संपर्क करा लंडन जॉईंट्स क्लिनिकच्या डॉक्टर आनंद जाधव यांना. लंडन जॉईंट्स क्लिनिकचे तज्ज्ञ वानवडी आणि बाणेर पुणे इथेही उपलब्ध. आमचा पत्ता सॅक्रेड वर्ल्ड जगताप चौक वानवडी पुणे. संपर्क 904-905-0990, 904-905-0990, 9049050990. सर तुम्ही जसं सांगताय या केसमध्ये की आता हे प्लेयरच होते, सो त्यांची थोडी आधी झाली झीज गुडघ्याची, आता त्यांनी तेव्हा नॉन रोबोटिक केली, आता रोबोटिक आलेला आहे, तर याच्यामुळे पेशंटना होणारे फायदे आणि या केसबद्दल.
4: बऱ्याच वेळा काय होतं ना, पेशंट आमच्याकडे येतो आर्थरायटिसचा, तर त्याने बरंच संशोधन केलेलं असतं सोशल मीडिया इतर ठिकाणी आणि रोबोटिक बद्दल खूप माहिती विचारतो.
0: आजकाल हा ट्रेंडच झाला आहे,
4: ट्रेंडच झालेला आहे. तर पेशंटला आम्ही काउन्सिलिंग करतो की रोबोटिक करायचा असेल तर आम्ही काय तंत्रज्ञान वापरतो ते सांगतो त्याला.
0: ओके.
4: इम्प्लांट बसवताना अॅक्युरसी असते आणि चिरफाड कमी असते, रिकव्हरी फास्ट होते.
0: बरोबर.
4: अॅक्युरसी असल्यामुळे पेशंटचा सांधा त्याला नैसर्गिक वाटतो आणि त्यांची रिकव्हरी फास्ट होते, म्हणून आम्ही पेशंटला आता रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंटचा पर्याय प्रामुख्याने सुचवतो.
0: आता या रोबोटिक सर्जरीमध्ये हॉस्पिटलाइज ऍक्च्युअल किती दिवस व्हावं लागतं त्याबद्दलही सांगा.
4: अगदी 2 ते 3 दिवस फक्त.
0: ओके.
4: तुम्ही युनिलॅटरल करा किंवा एक साइड किंवा 2 साइड, तिसऱ्या चौथ्या दिवशी पेशंट घरी जाऊ शकतो.
0: अच्छा. म्हणजे क्विक होणारी, कमी वेदना देणारी अशी ही रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी असते.
4: आपण सर्जरी कुठली केली गुडघ्याची तरी एक्सरसाइज करणं फार गरजेचं असतं.
0: ओके.
4: रोबोटिक पद्धत केलेला पेशंट हा लवकर मांडी घालू शकतो, लवकर जिने चढू शकतो, कारण त्याला सगळी नैसर्गिक वाटतं त्याचा रिप्लेसमेंट, त्यामुळे त्यांची रिकव्हरी डेफिनेटली लवकर होते इतरांच्या पेक्षा आणि पहिल्या 2 वर्षाचे रिझल्ट सुपिरियर आढळून आलेले आहेत. रोबोटिक पेशंटचा अजून एक आढळून आलेला आहे की त्यांची रिकव्हरी फास्ट असल्यामुळे हे पेशंट अगदी महिन्याभरात कार चालवू शकतात.
0: ओके.
4: आणि 2 महिन्यात 2-व्हीलर देखील चालवू शकतात.
0: नक्कीच सर, ह्या केस बद्दल तुम्ही सांगितलं त्यासाठी धन्यवाद. वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो सांध्यांच्या सर्व तक्रारींसाठी तसंच रोबोटिक सांध्यारोपण शस्त्रक्रियेविषयी तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल तर संपर्क करा लंडन जॉईंट्स क्लिनिकच्या डॉक्टर आनंद जाधव यांना. लंडन जॉईंट्स क्लिनिकचे तज्ज्ञ वानवडी आणि बाणेर पुणे इथेही उपलब्ध. आमचा पत्ता सॅक्रेड वर्ल्ड जगताप चौक वानवडी पुणे. संपर्क

0: 9049005090 9049005090 9049050990 लंडन जॉईंट्स क्लिनिक प्रस्तुत रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट बद्दल या कार्यक्रमात डॉक्टर आनंद जाधव सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लंडन जॉईंट्स क्लिनिक.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: सौ स्मृती आणि श्री संदीप पोद्दार यांचे बापूज सर्व्हिसेस हायजीन 1992 पासून क्लिनिंग इंडस्ट्री मधलं विश्वासार्ह नाव बापूज सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98 22 19 13 20 9822191320.
1: श्रोते हो नमस्कार. मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात वेगवेगळ्या विषयांवरती आपण विविध मान्यवरांकडून त्यांची मतं जाणून घेत असतो. आज आपल्याशी गप्पा मारायला आलेल्या आहेत बापूज सर्व्हिसेस हायजीनच्या संचालिका सौ स्मृती पोद्दार मॅडम. स्मृती मॅडम नमस्कार.
2: नमस्कार.
1: मनमोकळ्या गप्पामध्ये आपला नेहमीचा जिव्हाळ्याचा विषय अर्थातच पाणी हा आहे, आणि पाणी हा अतिशय महत्वाचा विषय आता उन्हाळ्याच्या दिवसात तर चांगलाच जाणवतोय. तर याबद्दल आज तुमच्याकडून ऐकायचं आहे की पाणी, पाणी साठवण्याची जागा, पाणी साठवण्याच्या टाक्या यांची स्वच्छता आणि उन्हाळ्यात असणारी पाण्याची कमी जास्त होणारी पातळी, या सगळ्याबद्दल सांगा.
2: हो, आता उन्हाळा आता आपल्याला जाणवत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आपल्याला लक्षात येतंय की पाणी पुरवठा जो आपल्याला पुणे शहराला जो होतोय आज तो कमी प्रमाणात होतोय. बऱ्याच ठिकाणी पाणी कमी प्रमाणात येतंय, कमी दाबाने येतंय आणि त्याचा त्रास सगळ्यांनाच होतोय. पण आता झालं असं की उन्हाळा वाढल्यामुळे जी आपल्या ज्या नद्या आहेत किंवा जिथे आपण पाणी साठवतो त्याची लेवल खाली गेल्यामुळे जो आता गाळ आहे तो अर्थातच ते पाणी आपल्याला सगळ्यांना आता वापरायला लागतंय किंवा यायला लागलंय. त्यामुळे मला असं वाटतं की जिथे आपण पाणी साठवतो अर्थात जी टाकी असते आपण बांधवलेली त्याची देखभाल करणं किंवा ती स्वच्छ ठेवणं हे आपलं पहिलं कार्य असतं. त्यामुळे ज्या संस्था याच्यात कार्यरत आहेत त्यांना आपण समजा कॉन्टॅक्ट करून स्वच्छता त्यांची या वेळेला करून घेतली, ज्या दिवशी समजा पाणी नाही असं आपल्याला कळलं प्रामुख्याने त्या दिवशी समजा आपण करून घेऊ शकलो तर पाणी वायाही जाणार नाही आणि आपण त्या टाकीची स्वच्छता करू शकतो. कारण काय होतं, पाणी जे असतं ते दूषित असतं, ते खराब असतं. बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या सोर्सेस मधनं पाणी घेण्यात येतं कारण पाणी सगळ्याच सोसायट्यांना पुरतंय असं नाही कॉर्पोरेशनचं. तर ते जे पाणी येतं ते खराब असतं, ते चांगलं नसतं. तर मग मुद्दाम तुम्ही आवर्जून ह्या पिरियडमध्ये टाकी स्वच्छ करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. पाण्याची लेवल मुळातच कमी झालेली असते, त्याच्याने जो खालचा गाळ असतो तो आपल्याला येतो. नळाला तुम्ही बघितलं तर गढूळ पाणी येत असतं बऱ्याच ठिकाणी आणि तेच पाणी आपण वापरतो आणि मग काय होतं, त्याच्यात कुठला बॅक्टेरिया असेल काय असेल आपण सांगू शकत नाही आणि काय होतं मग त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे रोग म्हणा किंवा आता उन्हाळ्यामध्ये पाण्यापासून होणारे जे रोग आहेत ते आपण टाळू शकतो जर आपण स्वच्छता ठेवली काही प्रमाणात.
1: याबद्दल तुमच्याकडून अधिक जाणून घ्यायचं आहे, पण त्याआधी श्रोते हो पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाणी साठवण्याच्या जागेबद्दलची माहिती, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सर्व सर्व्हिसेस आणि कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व सर्व्हिसेस यासाठी संपर्क करा बापूज सर्व्हिसेस हायजीन यांना 98 221 91 320 या नंबरवर 98 221 91 320 9822191320 आमची वेबसाईट www.bapujservices.com. आता तुम्ही स्मृती मॅडम सांगताय की उन्हाळ्यामध्ये पाण्याची पातळी कमी झालेली असते आणि त्यामुळे तो गाळ सगळा वर येण्याची शक्यता असते.
2: बरोबर.
1: शिवाय अशा वेळेला टाकी स्वच्छ करणं पण सोपं जातं. तर जे कुणी स्वच्छतेसाठी येतात टाक्यांची स्वच्छता, तुमचा कसा अनुभव आहे, काय केलं जातं आणि कशा पद्धतीने?
2: आता कसं आपल्याकडे कसं

0: वेगवेगळ्या कंपन्या आहेत ज्या टाकी स्वच्छ करतात आणि ते अगदी काळजीपूर्वक स्वच्छ करतात की पाणी तुमचं वाया जाऊ नये. तर मग ते कसं, तर ते नियोजनबद्ध टाकी स्वच्छ करतात आणि सायंटिफिकरित्या सगळं फॉलो करून स्वच्छ करतात, त्यामुळे पाणी वेस्ट होण्याचं काही त्याच्यामध्ये संबंध येत नाही. आणि जे पाणी उपसावं लागतं ते तुम्ही झाडांना तुमच्या बागेत किंवा सोसायटीच्या इथे आपण ते सोडू शकतो, म्हणजे तेही वाया जाणार नाही याची ते काळजी घेतात. त्यामुळे आता उन्हाळ्यामध्ये जेव्हा तुमची टाकी रिकामी आहे किंवा पाणीच कमी आहे, लेवल कमी आहे, त्या दरम्यान तुम्ही टाकी आवर्जून स्वच्छ करून घ्यावी असं माझं मत आहे.
1: अच्छा.
0: आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता ज्या मोठमोठ्या इन्स्टिट्यूट्स आहेत, कमर्शियल इन्स्टिट्यूट्स आहेत किंवा शाळा उदाहरणार्थ, तिथे सुद्धा शाळांना आता सुट्टी असते, तर तुम्ही तिथे त्या कंपन्या ज्या आहेत स्वच्छ करणाऱ्या त्यांना बोलवू शकता आणि टाकी तुमची स्वच्छ करून घेऊ शकता. की कारण एरवी तुम्ही नक्कीच करून घेऊ शकत नाही कारण मुलं असतात, पण मग मुलांचं आरोग्य पण खूप महत्वाचं आहे आणि हीच ती वेळ आहे उन्हाळ्याची जेव्हा त्या मुलांना सुट्टी असते, आणि त्या दरम्यान तुम्ही या संधीचा लाभ घ्यावा आणि टाकी तुमची स्वच्छ करून घ्यावी असं मला वाटतंय. तर काय होतं मुलांना, नाहीतर त्याच्यात मी तुम्हाला जसं म्हणले की गाळ असतो आणि गढूळ पाणी येत असतं, तर ते साठून राहतं आणि तेच पाणी मुलांना देण्यात काही पॉईंट नाही, मग आजारी पडतात मुलं आणि मग त्रास व्हायला लागतो. तर त्याच्यापेक्षा सुट्टीमध्ये जर समजा तुम्ही हे स्वच्छता ही करून घेतली तर ती फायदेशीर ठरते.
1: अच्छा. याबद्दल अजूनही गप्पा मारायच्याच आहेत, पण त्याआधी श्रोतेहो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाणी साठवण्याच्या जागेबद्दलची माहिती, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सर्व सर्व्हिसेस आणि कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व सर्व्हिसेस यासाठी संपर्क करा बापूत सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर. 98221 91320. 9822191320. आमची वेबसाईट www.baputservices.com. स्मृती मॅडम, तुम्ही सांगताय की कमर्शियल जागा जिथे आहेत, म्हणजे आता अगदी तुम्ही चांगलं उदाहरण घेतलं की शाळांसारखे ठिकाणं आहेत ज्यांना आता मार्च एप्रिल मे या दरम्यान सुट्ट्या असतात,
0: बरोबर,
1: आणि मग मुलांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते जर तुम्ही त्या टाक्या स्वच्छ केल्या. त्याचप्रमाणे आपल्याकडे कॉलेजेस आहेत बरेचसे, इन्स्टिट्यूट्स आहेत बरेचशा, इथे काय अनुभव असतो?
0: आता कॉलेजेस आणि इन्स्टिट्यूट्स जर आपण जर सांगायचं ठरलं तर तिथे सुद्धा तुम्ही याच पद्धतीत समजा स्वच्छता ठेवली तर त्या स्टुडंट्सना पण त्याचा उपयोग होईल. आणि स्टुडंट्स जास्त संख्येमध्ये असतात त्यामुळे जेव्हा कॉलेज सुरू असतं, शाळा सुरू असती, तेव्हा ते करण्यात काही पॉईंट नसतो. तेव्हा आत्ता सुट्टी आहे किंवा काही त्यांना गॅप असतो बऱ्याच वेळेला, परीक्षा चालू असतात आणि 10 आणि 12 दिवसाचे त्यांना गॅप्स असतात आणि टाक्या खूप असतात, त्यामुळे त्या टाक्यांचं काम त्यांनी कायम करत राहावं. किंवा समजा वर्षभराचा कॉन्ट्रॅक्ट जरी तुम्ही देऊ शकलात, कारण आहेत संस्था ज्या असं वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट करतात आणि त्या 150 टाक्या असतील, 200 टाक्या असतील, आणि हे कधी ना कधी तुम्हाला करावंच लागणार आहे आणि हे एका वेळेला होण्यासारखं नाहीये. त्यामुळे उन्हाळा असला तरी सुद्धा तुम्ही आता ह्या टाक्या सुरुवात करा स्वच्छ करायला, म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम येणार नाही,
1: बरोबर,
0: आणि पाणी वाया पण जाणार नाही.
1: आणि पावसाळ्याच्या तोंडावरती स्वच्छ पाणी,
0: स्वच्छ पाणी, अगदी बरोबर. हो हो,
1: पाणी स्वच्छतेबद्दल आज खूप छान गप्पा तुम्ही मारल्यात, त्याबद्दल धन्यवाद. वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाणी साठवण्याच्या जागेबद्दलची माहिती, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सर्व सर्व्हिसेस आणि कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व सर्व्हिसेस यासाठी संपर्क करा बापूत सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर. 98221 91320. 9822191320. आमची वेबसाईट www.baputservices.com. मनमोकळ्या गप्पाच्या पुढच्या भागात पुन्हा भेटूयात. आज आपल्यासोबत होत्या बापूत सर्व्हिसेस हायजीनच्या संचालिका सौ स्मृती पोद्दार मॅडम. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: लता, कशी भांडी घासलीस, खरकट सुद्धा नीट निघालं नाही, जरा स्वच्छ काम कर.
3: बाईसाहेब, साफसफाई वरून एवढं बोलताय, पर तुमच्या नळाचं पाणीच गढूळ येतंय की
2: काय?
3: मग आता 6 महिने झाले बंगल्यात राहायला येऊन, पर एकदा बी पाण्याच्या टाक्या साफ केल्या नाहीत, किती गांड झाल्या असतील टाक्या.
2: हो ग, म्हणून तर ओम आणि आरोही सारखे आजारी पडतायत. अगं, पण कोणाला बोलवायचं, शिवाय मी

0: असते ना बंगल्या.
1: अहो इथल्या समध्या बंगल्यांमध्ये बापूच सर्व्हिसेस हायजीनची माणसं टाक्या साफ करतात, त्यांना बोलवा. लय खात्रीशीर माणसं आहेत. स्मृती पोद्दार वहिनी तर स्वतः जातीनं लक्ष घालत्यात.
0: बापूच सर्व्हिसेस हायजीन का? बरोबर बोलावते. पण तू भांडी स्वच्छ घास आधी.
1: घासते ओ घासते.
2: स्मृती आणि संदीप पोद्दार यांचे बापूच सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98 22 19 13 20 98 22 19 13 20.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन, म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट मी

0: Ampere Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर आज आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
2: नमस्कार मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो.
1: फिरण्याविषयी आपण याआधी सुद्धा बोललेलो आहोत आणि फिरताना प्लॅनिंग करताना म्युच्युअल फंड कसे मदतीला येतात याबद्दलही आपण बोललेलो, पण आज एक वेगळा विषय थोडासा तुमच्या बरोबर डिस्कस करायचा, ते म्हणजे ट्रॅव्हल गिफ्ट व्हाया म्युच्युअल फंड. बऱ्याच जणांना अशी इच्छा असते की अरे आपल्या आप्तेष्टांना आपण छान टूर गिफ्ट करावी आणि यासाठी इच्छा खूप असते पण प्लॅनिंग केलेलं नसतं, तर हे म्युच्युअल फंडच्या माध्यमातून शक्य आहे का याबद्दल आज बोलूयात.
2: अरे वा, छान विषय छेडलाय मॅडम तुम्ही. म्हणजे प्रवास भेट म्हणून म्युच्युअल फंड गुंतवणूक असं आपल्याला म्हणता येईल. तर दरवेळी फिरायला गेल्यावर आहे ना आपण खर्च करतो किंवा प्रवासाचे नियोजन हे देखील करतो, पण आता नियोजन भेट देऊयात असा जेव्हा विचार होतो, म्हणजे भेट वस्तू अशी की जी भविष्यात वाढेल आणि आयुष्यभर स्मरणात राहील अशी भेटवस्तू. सो ज्याच्यासाठी आपण ट्रॅव्हल गिफ्ट व्हाया म्युच्युअल फंड ही कन्सेप्ट याचा नक्कीच विचार करू शकतो. मग याच्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्याला याचा विचार करता येईल. म्हणजे आपण वेगवेगळे एज ग्रुप घेऊयात बघा इथे. उदाहरणार्थ समजा नवीन जोडपं आहे किंवा घरात यंग मुलगा आहे आणि साधारणतः आता तो करिअर स्टेबल त्याचं होतंय, आपण त्याचं लग्न करणार आहोत येत्या 2-3 वर्षांच्या कालावधीत, तर आई वडिलांनी हा विचार करून त्या यंग कपलसाठीच हनीमूनचं प्लॅनिंग म्हणून ट्रॅव्हल गिफ्ट किंवा ट्रॅव्हल हनीमून गिफ्ट व्हाया म्युच्युअल फंड SIP असा विचार होऊ शकतो. म्हणजे लग्नानंतर लगेच त्यांच्यावर मोठा खर्चाचा बोजा न पडता हे प्लॅनिंग जर झालेलं असेल तर कदाचित त्यांना एक छान त्या हनीमूनचा आनंद हा घेता येईल, खर्च मनसोक्त करता येईल असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे ह्याच्यात काय विचार करता येऊ शकतो, तर साधारण 5,000 रुपयांची SIP जर आई बाबांनी 3-4 वर्ष जर चालवली ज्या कालावधीत नंतर त्या मुलाचं लग्न आहे तेव्हा ते त्याला जर पैसे अव्हेल करता आले आणि त्याला साधारण 10-12% जर परतावा मिळाला तर 2 वर्षात साधारण 2 लाख रुपये 2-3 वर्षात 2 लाख रुपये 2.5 लाख रुपये साचवू शकतात आणि मग त्या पैशांद्वारे त्याला त्याच्या हनीमूनचं प्लॅनिंग करणं हे सहज शक्य होतं. सो ट्रॅव्हल गिफ्ट व्हाया म्युच्युअल फंड SIP हा एक मुद्दा असू शकतो.
1: बरोबर. दुसरा मुद्दा काय आहे याबद्दलही आपण जाणून घेऊयात, पण त्याआधी श्रोते हो, SIP SWP एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशनसाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33 97-64-12-55-33 9764125533. सर आपण बोलतोय ट्रॅव्हल गिफ्ट व्हाया म्युच्युअल फंड, एक प्रकार तुम्ही सांगितला, दुसरा प्रकार काय आहे?
2: पण त्या पहिल्या प्रकारामध्ये देखील मॅडम, म्हणजे जसं आपण लग्नाचे दागिने आहेत ना लॉकर मध्ये ठेवतो बघा, ओके, पण गुंतवणूक ही आयुष्यभराची आठवण राहते जर मला ट्रॅव्हल गिफ्ट मिळालंय तर. कारण दागिने तर मी वापरणारच आहे, पण ती ट्रॅव्हल गिफ्ट जी मला हनीमून साठी मिळाली आहे म्हणजे येणारी नवीन लक्ष्मी आणि असणारा मुलगा हे दोघेही ते आयुष्यभर स्मरणात ठेवतील जिथे ट्रॅव्हल गिफ्ट त्यांच्यासाठी असेल. आता दुसरा जो मुद्दा आहे, तर असा आपण विचार करू शकतो बघा की आई वडिलांचा 25

0: लग्नाचा वाढदिवस आहे ओके, तर त्यांनी आयुष्यभर मुलांसाठी बचत केली आहे. आता मुलांनी त्यांच्या रौप्य महोत्सवी वर्षात त्यांना एखाद्या मोठ्या सहलीचं जर गिफ्ट दिलं तर क्या बात आहे. तर ही भेट देणं किती छान ठरेल बघा. आता याच्यासाठी काय प्लॅनिंग करता येऊ शकतं, तर समजा 10,000 रुपये महिना गुंतवणुकीला सुरुवात केली 3 वर्ष आधीपासून जर केली तर हे कदाचित योग्य नियोजन असेल. आणि इथे देखील समजा 10-12% परतावा, अपेक्षित परतावा जर मिळाला तर 3 वर्षानंतर साधारण 4.5 ते 5 लाख रुपये साठवू शकतात. आणि मग आई बाबांना आपण साड्या किंवा घड्याळे हे गिफ्ट देण्यापेक्षा त्यांना त्यांचा वेळ आणि अनुभव भेट देऊयात. किती छान कल्पना आहे बघा. सो हे जर म्युच्युअल फंडातून साध्य होत आहे तर त्यांचं प्रवासाचं बजेट देखील वाढेल आणि त्यांचा आयुष्यभराचा अनुभव त्यांच्या पाठीशी राहील, ज्याचा आनंद त्यांना कायम असेल की माझ्या म्हणजे पोटच्या गोळ्याने मला काय गिफ्ट केलंय तर माझा अनुभव गिफ्ट केलेला आहे. सो असा देखील एक आपल्याला विचार करता येऊ शकतो जेव्हा ट्रॅव्हल गिफ्टिंग व्हाया म्युच्युअल फंड. तिसरा प्रकार आपण बघूयात की आजी आजोबा आहेत, त्या आजीने आजोबांनी म्हणजे जनरली आता आई बाबा दोघेही सर्व्हिस मध्ये असतात, दिवसभर बाहेर असतात, तर आजीचं काम असतं बाळाला वेळेत जेवायला देणं, त्याच्या शाळांच्या वेळा पाळून तो जेव्हा घरी येतो तेव्हा त्याला योग्य फूड इनटेक देणं, तसंच आजोबांचं काम असतं त्याला शाळेत घेऊन जाणं परत घेऊन येणं, ह्या कष्ट आजी आजोबा घेतच असतात. तर जेव्हा आपल्याला त्यांना ट्रॅव्हल गिफ्ट द्यायचं त्यांच्या वयाच्या 70व्या वर्षी लंडन किंवा अमेरिका जाण्याचं त्यांचं स्वप्न जे त्यांनी उराशी बाळगून ठेवलेलं होतं कुठेतरी या सगळ्या तिरपीठ मध्ये ते राहिलंय, तर हे ट्रॅव्हल गिफ्ट किती आनंद देऊन जाईल बघा. आजी आजोबांच्या आरोग्याची काळजी घेऊन आरामदायी विमान प्रवास आणि उत्तम हॉटेल मिळण्यासाठी योग्य मोठा निधी लागेल, त्याच्यासाठीची SIP जी आपल्याला गिफ्ट करायची आहे. जर आपल्याकडे कमी वेळ असेल तर लमसम गुंतवणूक, आणि जर आपल्याकडे 5 वर्षांचा कालावधी असेल आणि जर आपण योग्य SIP केली किंवा योग्य लमसम गुंतवणूक केली आणि 10% जर परतावा त्यात मिळाला, समजा आपण 5 लाख रुपये घातले आणि 5 वर्षांसाठी घातले तर साधारण 8-9 लाख रुपये 5 वर्षानंतर तयार होऊ शकतात आणि ह्याच बेसिसवर त्यांना त्यांच्या ट्रीपचा आनंद घेता येऊ शकतो. सो ट्रॅव्हल गिफ्ट व्हाया म्युच्युअल फंड याचा विचार नक्की करायला हरकत नाही. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर करायला हरकत नाही. गिफ्ट हे कायम दुकानातूनच घेऊन दिलं पाहिजे किंवा ते सोनं आणि इतर ॲसेटच्याच प्रमाणात पाहिजे, स्वरूपात पाहिजे असं नाही, तर ते व्हाया म्युच्युअल फंड देखील SIPच्या माध्यमातून देता येणं शक्य आहे आणि अनुभव देता येणं शक्य आहे. हे योग्य आणि गोड अनुभव आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबियांसाठी.
1: अगदी खरंय. म्हणजे खरं तर लोकांच्या मनात असतं की म्युच्युअल फंडात इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे फक्त फ्युचर सिक्युरिटी, तर फक्त इन्व्हेस्टमेंटच करत राहणं हा त्याचा उद्देश नाहीये, तर त्या इन्व्हेस्टमेंटमधनं वेळोवेळी आनंद घेता येणं हे सुद्धा या माध्यमातून.
0: 100% कुटुंबाचा आनंद ट्रॅव्हल गिफ्ट व्हाया म्युच्युअल फंड यातून शक्य आहे.
1: अगदी खरंय. म्हणूनच श्रोते हो, अशा तुमच्या ड्रीम डेस्टिनेशन साठी सुद्धा तुम्ही योग्य प्रमाणात इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हालाही तुमचे ड्रीम डेस्टिनेशन ड्रीम टूर अचीव्ह करता येईल. त्याचबरोबर SIP SWP एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशनसाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33 97-64-12-55-33 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो. पुन्हा भेटूया.

0: 533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार श्रोते हो, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, शिवसृष्टी प्रकल्पाचे प्रशासकीय अधिकारी श्री अनिल पवार सर आज आपल्या बरोबर आहेत. नमस्कार पवार सर.
5: नमस्कार.
4: शिवसृष्टी बद्दल आपण आपल्या श्रोत्यांना माहिती देतो आहोत, इथल्या प्रकल्पाची उभारणी कशी झाली याबद्दलही सांगतो आहोत. आज तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय की ही शिवसृष्टी बघायला अनेक प्रेक्षक येतात, लहान मुलं येतात, त्यांच्या प्रतिक्रिया काय काय असतात, त्यांना कसं वाटतं इथे आल्यानंतर?
5: खरं सांगायचं झालं तर शिवसृष्टी हा एक प्रोजेक्ट नाही, तर तो एक भावनिक प्रवास आहे.
4: बर,
5: इथे येणारा प्रत्येक पर्यटक काहीतरी घेऊनच जातो. लहान मुलं जेव्हा इथे येतात, इतिहासाच्या पुस्तकात वाचलेला गडकोट आणि शस्त्रागार जेव्हा त्यांच्या समोर जिवंत होतो, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे कुतूहल पाहण्यासारखे असते. जेव्हा जगदंबा तलवारीची प्रतिकृती पाहतात, तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेन असा होतो. ते विचारतात, आपल्या महाराजांनी इतक्या मोठ्या लढाया कशा केल्या असतील. पण जेव्हा त्यांना प्रत्यक्ष दृश्य प्रसंग आणि सादरीकरण दिसते, तेव्हा त्यांचा इतिहासाशी एक जिवंत संबंध तयार होतो आणि आपले महाराज खरंच महाराष्ट्राचे दैवत आहेत याचा अभिमान वाटतो. मोठ्या वयोगटातील लोकांची प्रतिक्रिया तर आणखी भावनिक असते. अनेक वेळा आम्ही हे पाहिलं आहे, देखणेपणा आणि स्वच्छता पाहून त्यांचे डोळे विस्फरतात. अनेक ज्येष्ठ नागरिक ज्यांनी पिढ्यानपिढ्या वाड्यांच्या गोष्टी ऐकल्या, ते जेव्हा इथला वाडा प्रत्यक्ष पाहतात, तेव्हा त्यांच्या डोळ्यांच्या कडा सुखावून ओलावतात. ते म्हणतात, आज आम्ही पुस्तकातला इतिहास नाही तर जिवंत छत्रपती शिवाजी महाराज अनुभवले आहेत.
4: वा वा वा, याबद्दल अजूनही जाणून घ्यायचंय. पण तत्पूर्वी श्रोते हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी शिवसृष्टी बघायला नक्की या. शिवशाहीर कैलासवासी बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही शिवसृष्टी आहे. आंबेगाव पठार पुणे इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली शस्त्रे, प्रसिद्ध जगदंबा तलवारीची प्रतिकृती, आग्र्याहून सुटकेचा प्रसंग, गड किल्ले यांची अनोखी सफर तुम्हाला बघायला आणि अनुभवायला मिळेल शिवसृष्टीमध्ये. आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीमध्ये प्रवेश मोफत आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे. वेबसाईट www.शिवसृष्टी.com. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच मोफत प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मोफत प्रवेशिकेसाठी आजच शिवसृष्टीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. पवार सर, जसं आता तुम्ही सांगितलं की बरेच पालक त्यांचे अनुभव शेअर करतात तुमच्या बरोबर, तर असा कुठला वेगळा अनुभव तुमच्या लक्षात राहिलेला आहे का जो तुम्हाला श्रोत्यांना सांगायला आवडेल?
5: एकदा एक कुटुंब आले होते, त्यांनी सांगितले आमचा मुलगा मोबाईल मध्येच गुंतलेला असायचा, पण आज तो पहिल्यांदाच इतक्या लक्षपूर्वक काहीतरी पाहतोय, हीच आमच्यासाठी सर्वात मोठी कमाई आहे. अनेक पर्यटक सांगतात की हा फक्त पार्क नाही तर एक संस्कार केंद्र आहे. शिवाय अभिमानाची गोष्ट म्हणजे परदेशी पर्यटकांच्या मते ही वास्तू म्हणजे मॅनेजमेंट आणि आर्किटेक्चरचा एक उत्तम आविष्कार आहे. शिवसृष्टी म्हणजे केवळ मनोरंजन नाही, ती एक संस्काराची शाळा आहे. आणि जेव्हा एखाद्या विद्यार्थी म्हणतो की मला आता इतिहास आवडायला लागलाय, तेव्हा आम्हाला वाटते की आमचे काम सार्थक झाले.
4: क्या बात है. आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीमध्ये प्रवेश मोफत आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे. वेबसाईट www.शिवसृष्टी.com. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच मोफत प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मोफत प्रवेशिकेसाठी आजच शिवसृष्टीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. पुन्हा भेटूयात. महाराजा छत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात अनिल पवार सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
5: नमस्कार.

0: तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: चलो निकले गया.
2: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कम्फर्ट है, क्या क्वालिटी है,
1: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
3: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, नियर हंडेवाड़ी चौक, पुणे. कॉन्टैक्ट 9689911240.
4: या आलात का फर्निचर बघून?
5: हो अगं आई, एवढं मोठं शोरूम आहे प्लॅनेट फर्निचरचं पुण्यात आणि इतकी व्हरायटी आहे की काय घेऊ आणि काय नाही असं होतं.
6: हो ना, 3-4 तास फिरवलं तुमच्या लेकांनी, पाय दुखून आलेत अगदी माझे.
5: अगं हो, पण उत्तम क्वालिटी आणि नवनवीन ब्रँड्स पण बघितले ना, आणि मॅडमचे प्रश्न तर संपत नव्हते. 1 तास त्याच्यात गेला ते नाही आठवत.
6: हे बघ तू.
4: अरे काय लहान मुलासारखे भांडताय, तुम्ही बसा, मी चहा टाकते.
6: नको आई, तुम्हीच बसा, मी करते सगळ्यांसाठी चहा. सुजय, तू आई बाबांना फोटो तरी दाखव आपण बघितलेला सोफा सेटचे.
5: हो दाखवतो ना. बाबा कुठे आहेत?
7: आलो आलो, रविवारची वामकुक्षी घेत होतो.
4: संध्याकाळचे 6 वाजलेत, वामकुक्षी अर्ध्या तासाचीच असते बर का. घोरत झोपलो होतो म्हणून सांगा.
7: बरं बाई, झोपलो होतो. बर दाखव बरं फोटो.
5: बाबा हे बघा, हा पूर्ण लेदरचा सोफा सेट. इतका कम्फर्टेबल आहे की बसलं की उठावंसच वाटत नाही. आणि हा दुसरा, हा फुल कुशनचा एल शेप मध्ये, आणि हा अँटिक पीस पहा, फुल वुडन कार्विंग केलेलं आहे.
4: काय मस्त आहे रे.
7: श्रद्धा, तुला कुठला आवडला ग?
5: ती कन्फ्युज आहे, तिला नका विचारू काही.
7: बरं मग तुला कुठला आवडला?
5: मला
6: सांग ना सुजय, कुठला आवडला? मी कन्फ्युज आहे ना, पण तुझं तर ठरलंय. तू सांग बरं कुठला सोफा घ्यायचा. घ्या, चहा घ्या आई बाबा.
4: मला वाटतं आपण हा फुल कुशनचा घेऊ, म्हणजे याचा जो रंग आहे ना मोरपंखी, तो आपल्या घराच्या बाकीच्या इंटिरियरला पण मॅच होईल.
5: आई, कुशनचा रंग आपण आपल्याला हवा तो घेऊ शकतो. तू सोफ्याचं डिझाईन सांग ना.
7: मला वाटतं आपण फुल लेदरचा घेऊ, दिसायला पण एकदम रिच दिसतो आणि बसायला पण एकदम कम्फर्टेबल.
4: तुम्हाला पहिल्यापासून लेदरचे सोफे आवडतात. आठवत आहे का साताऱ्यात जेव्हा आपण घराचं रिनोव्हेशन केलं होतं, तेव्हा तुम्ही आपल्या प्लॅनेट फर्निचर मधून असाच एक लेदरचा सोफा घेतला होता.
7: हो तर, आठवतय ना. अगं काम करून घरी आल्यावर त्या सोफ्यावर बसलो आणि समोरची आपली फुलांनी भरलेली बाग थोडा वेळ जरी बघितली तरी दिवसभराचा सगळा शीण निघून जायचा.
4: आणि सुजय आणि त्याचे मित्र तर घरी आल्यानंतर सोफ्यावर नुसता हैदोस घालायचे, झोपायचे, उड्या मारायचे, खेळायचे, मारामारी करायचे. मला सारखी भीती वाटायची, हो सोफ्याला काही झालं तर.
5: हा पण काही झालं नाही त्या सोफ्याला, किती वर्ष साथ दिली त्यांनी.
4: हो
6: मग आता सुद्धा जर बाबांना आवडत असेल तर आपण लेदरचा सोफा घेऊयात ना सुजय.
7: अगं नाही, मला आवडतो म्हणून नाही, आता जो ट्रेंडिंग आहे, ज्याची फॅशन आहे, जो आपल्या घरात सूट होईल असा सोफा घ्या.
5: बाबा असं काही नसतो, जे आपल्याला आवडतं आणि आपल्यासाठी जे कम्फर्टेबल असतं ना तो आपला ट्रेंड. काय श्रद्धा?
6: करेक्ट. आणि आई बाबांसाठीच सरप्राईज दाखवलं की नाही त्यांना?
4: अगं बाई आता आणि कसलं सरप्राईज.
5: हा दाखवतो. बाबा तुम्हाला आठवतं सातारच्या आपल्या घराच्या गच्चीवर एक आराम खुर्ची होती तुमच्या आवडीची. संध्याकाळ झाली की तिथं तुम्ही निवांत चहा पीत बसायचा. इथं गच्ची नाही पण आपली छोटीशी टेरेस आहे ना, त्यात तुमच्या दोघांसाठी बुक केल्यात या 2 रिक्लायनर.
4: रिक्लायनर?
6: हो, तुमच्या लग्नाच्या 35व्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला भेट. आता दोघही टेरेस मध्ये निवांत चहा पीत या रिक्लायनर वर बसायचं. आवडली ना भेट आई बाबा?
4: खूप आवडली.
7: आपण साताऱ्याला असतो ना तर हे सगळं आपण प्लॅनेट फर्निचर मधूनच घेतलं असतं.
5: बाबा आता आपण पुण्यात असलो तरी हे सगळं आपण प्लॅनेट फर्निचर मधूनच घेणार आहोत, कारण प्लॅनेटचं मोठं शोरूम आता पुण्यात सुरू झालंय.
7: काय सांगतोस, मग पुढच्या वेळेला मी पण येईन हो तुमच्या बरोबर.
6: डन, आपण एक काम करू, चौघही जण जाऊ काय.
5: हा पण सकाळीच निघू 10 वाजता, आणि जेवायचं घरी काही ठेवू नका, कारण एवढे सगळेजण प्लॅनेटला जाणार म्हटल्यानंतर आपण काही संध्याकाळ शिवाय घरी येणार नाही.
6: एक काम कर, जेवायची सोय तू कर.
8: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
9: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
8: क्यों?
9: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
3: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी भी. प्लैनेट फर्नीचर, नियर हंडेवाड़ी चौक, पुणे. कॉन्टैक्ट 9689911240.
0: निर्मिती संकल्पना मेसर्स बाळ.

0: श्रोते हो, आपण रोजच्या धावपळीच्या स्पर्धात्मक आणि असमाधानी जगात यश मोजतो ते पद, पैसा आणि प्रतिष्ठेच्या निकषांवर. पण या प्रवाहात काही क्षण थांबून कधी स्वतःला विचारतो का की आपण स्वतः यशस्वी आहोत का? आपल्याला नक्की मुक्ती कशातून हवीये आणि दुःख टाळता येऊ शकते का? आपण कायम सुखी आनंदी राहू शकतो का? आजचे आपले पाहुणे हेच प्रश्न आपल्या मनाला अगदी मुळाशी जाऊन विचारायला लावतात. आयआयएम अहमदाबादचे पदवीधर, माजी आयएस अधिकारी आणि आज संपूर्ण भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर चैतन्याच्या नव्या क्रांतीचा मार्ग दाखवणारे मानवतेचे शेर्पा ओटू अर्थात उज्ज्वल उके सर आज आपल्या सोबत आहेत. सर नमस्कार, मनपूर्वक स्वागत आहे तुमच्या कार्यक्रमात.
1: नमस्कार
0: सर. तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे महोपेक्षासाठी एक साधारण प्रशिक्षण तरी घेणं फार महत्वाचं आहे, किंवा प्रशिक्षण घेतल्याशिवाय त्यामध्ये आपण पुढे जाऊ शकत नाही. तर या प्रशिक्षणाची नक्की पद्धत कशी असते? हे प्रशिक्षण किती दिवसाचं असतं आणि कशा रीतीने आपण हे पूर्ण करू शकतो?
1: आमची जी फॉर्मल प्रशिक्षण आहे ते तीन स्टेजेसमध्ये असतं.
0: बरं,
1: पहिला असतो एक दिवसाचा ज्याला आम्ही म्हणतो प्रायमरी, म्हणजे त्याच्यामध्ये जे मूल सिद्धांत आहेत किंवा तुमचं मन कसं काम करतो त्याच्याबद्दल सगळं आम्ही प्रेझेंटेशन करतो, व्यवस्थित सांगतो. एक दिवसाचा कार्यक्रम असतो, सकाळी 9-9:30 पासून सुरू होतो आणि 5:30 पर्यंत संपतो.
0: ओके,
1: तो आहे प्रायमरी.
0: बर,
1: जे लोक त्याच्यामधून पास होतात किंवा ज्यांना ते क्वालिफाय झाले, तर त्याच्यानंतर दुसरा असतो तो मेन आहे, त्याला आम्ही म्हणतो इंटरमिडिएट.
0: बर,
1: तो असतो 2 दिवसाचा आणि त्याच्यामध्ये 2 दिवस 9:30 ते 5:30 9:30 ते 5:30 असा सेशन्स असतात. मध्ये आम्ही ब्रेक देतो, म्हणजे असं नाही की कंटिन्यूअस आहे.
0: बरोबर,
1: म्हणजे एक चहाचा ब्रेक असतो, त्याच्यानंतर लंच दुपारची जेवणासाठी थोडा 1 तास आम्ही देतो, नंतर संध्याकाळी चहा असते आणि 5:30 आम्ही संपवतो. तर हे 2 दिवसाचे जे इंटरमिडिएट आहे तर सर्वात महत्वाचं आहे आणि ते ज्या लोकांनी केलेलं आहे त्याच्यानंतर इमिडिएटली त्यांना त्याचे जे बदल आहे त्यांचे मनामध्ये किंवा त्यांच्या जीवनामध्ये किंवा त्यांचे आजूबाजूचे लोकांचे बरोबरचे संबंध हे सगळं सुधारण्याची सुरुवात तेव्हापासून सुरू होते. आणि तिसरा स्टेज आहे त्याला आम्ही म्हणतो ऍडव्हान्स्ड. ते फार हाय लेवलवर आहे, त्याच्यामध्ये क्वांटम फिजिक्स आणि ते खूप सायंटिफिक आहे. पण ज्या ज्या लोकांनी इंटरमिडिएट केलं ते त्याच्यासाठी ते क्वालिफाईड असतात, ते येऊ शकतात. तो पण 1 दिवसाचा आहे.
0: अच्छा,
1: पण त्याच्यामध्ये आम्ही अनेक गोष्टी कव्हर करतो. क्वांटम मध्ये काय असते, ते तुमच्या मनामध्ये कसं क्वांटम काम करतो, त्याची कमांड कसं द्यायची, परत पैसेबद्दल आम्ही सांगतो, पैसेबद्दल तुमचे काय विचार आहेत, तुम्ही फायनान्शियल मॅनेजमेंट कसं करू शकता, थोडा तो प्रॅक्टिकल आणि चेतन आणि अचेतन दोघांच्या दृष्टिकोनातून आम्ही शिकवतो.
0: फार महत्वाचं. बरोबर. पण मग सर, हे प्रशिक्षण पूर्ण करण्यापूर्वी आणि प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर झालेल्या बदलांविषयी काही तुम्ही सांगू शकाल का, एखादं उदाहरण? असं
1: उदाहरण तर खूप आहेत. मी 10,000 पेक्षा जास्त लोकांना ट्रेन केलेलं आहे, पण खूप सक्सेस रेट खूप आहे आमचा. पण एक इमिडिएट आता तुम्हाला एकदम आता हल्ली झालेले 2 गोष्टी सांगतो. गृहस्थ माझ्याकडे आले, म्हणाले साहेब माझ्या जीवनात कोणतेही काम मी केले की यश मिळत नाही, ज्या गोष्टीला मी हात लावतो तर मी फेल होतो. तुम्ही म्हटलं ठीक आहे, मी त्याच्याशी बोलत होतो. मी म्हटलं तुमचे लहानपणामध्ये तुमच्याविषयी लोकांचे काय विचार होते, तुमचे काय विचार होते? बोलताना बोलताना त्यांनी सांगितलं की माझी आई नेहमी मला म्हणायची की तू बंड आहे. आणि मी म्हटलं बंड म्हणजे काय? म्हणजे बंड म्हणजे रेव्होल्युशनरी, रिबल. तर मी म्हटलं बरं ठीक आहे, कोणीही बंड माणूस असेल त्याचा शेवट काय असतो, म्हणजे कुठे जातो तो? म्हणे एकतर बंड माणूस खूप यशस्वी होतो आणि जिंकतो, किंवा तो टोटल फेलियर होऊन जातो. म्हटलं भाऊ लोकांनी तुला सांगितलं तू बंड आहे, तू ते ऍक्सेप्ट केला, त्याला स्वीकारलं, अचेतन मनला सांगितलं मी बंड आहे, अचेतन मन म्हणाला येस सर. बरोबर आहे, हो म्हणाला. त्यांनी तुम्हाला आतमध्ये तुमचे जे काही तुमचे बिहेव्हिअर आहे, पॅटर्न्स आहे, तुमचे जे काही रिस्पॉन्स आहे सगळं त्यांनी तुम्हाला बंड बनवून टाकला. आणि शेवटी बंड एकतर खूप यशस्वी होईल किंवा फेलियर.
0: बरोबर.
1: पॉझिटिव्ह कठीण असते, निगेटिव्ह सोपं असते. तर अंतर्मन काय म्हणतो, सोपा आहे ना, बंड व्हायचं आहे ना, फेलियर करून टाका. त्यामुळे तुम्ही ज्या गोष्टीला हात लावतात त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळत नाही.
0: बरोबर.
1: त्याला मी हे बोललो, त्याला विचार कसं करायचं आहे, त्यांना काही आम्ही सेंटेन्सेस दिले, ट्रेनिंग दिलं, आज तो यशस्वी झालाय. आणि ते यश कधी मिळालं त्याला? मग बघा, त्या गोष्टीला मी म्हटलं ना हल्ली झालेलं आहे, 6 महिने पण नाही झाले, येऊन मला त्यांनी फीडबॅक दिला, बोलू साहेब आता एकदम चेंज झाला असं कसं झालं.

0: म्हटलं मी काही जादू नाही केली, हे तुम्ही स्वतःवर तुम्ही थोडासा कमांड सिस्टम बदलली आहे, दुसरं काहीच नाही केलं.
1: बरोबर. चेतन अचेतन मनाची अवस्था उलगडणाऱ्या, यशस्वी जीवनाचा मार्ग दाखवणाऱ्या, तणावमुक्त जीवनशैलीचा मंत्र सांगणाऱ्या ओटू अर्थात उज्ज्वल उके सरांच्या माहोपेक्षा कार्यशाळेत नक्की सहभागी व्हा. सहभागासाठी संपर्क क्रमांक 7030 911 302, 7030 911 302. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7030 911 302, 7030 911 302. आणि आमची वेबसाईट आहे www.usp.org.in.
0: दुसरं एक होतं माझ्याकडे आले, ते म्हणाले साहेब माझ्याकडे काहीच नाही. म्हटलं बरं. म्हणाले की मी पण कोणतीही गोष्ट मी खूप परोपकार करण्यासाठी जातो, पण लोक काय आहे माझा गैरफायदा घेतात. मी त्यांना सांगितलं की जा आता दुकानमधून जाऊन 1 किलो तांदूळ घेऊन ये, तर तू कुठेतरी निघून जातो, तू तांदूळ आणच नाही, माझे पैसे घेऊन जातो. तुम्ही म्हटलं तुम्ही मला काय सुरुवातीला म्हणाले, तुमची काय स्वतःबद्दल विचार आहे. तू बोलले मी काय बोललो मला आठवण नाही. म्हटलं तुमची माझ्याशी जे संवाद आहे त्याची सुरुवात कुठून केली. साहेब माझ्याकडे काही नाही. आतमधून तुमच्या अचेतन मन म्हणतो येस बॉस, आणि जे काही आहे ते घेऊन जातो.
1: वा.
0: त्यामुळे तुमच्याकडे येणारे जितके लोक आहेत तुम्ही त्यांना चांगले मनाने सांगितलं हे घेऊन ये, तू पळून जातात, ते परत आणून देत नाही. कारण तुम्ही स्वतः म्हणलाय, जगाला सांगितलंय तुमच्या अचेतन मन मार्फत
1: माझ्याकडे काहीच
0: नाही. तर हे तुम्ही ते भूमिका बदला आणि तुमचे विचार करण्याची पद्धत चेंज करा.
1: बरोबर.
0: ते पण मला वाटते 8-1 महिना झाला त्या गोष्टीला. फोन आला होता, बोले साहेब लाईफ मध्ये बदल झाला हो साहेब.
1: क्या बात
0: आहे. हे असे खूप अनेक
1: अनुभव आहे त्याच्यामध्ये. सर तुम्ही आणखी एक म्हणता ते म्हणजे फ्रीडम बिगिन्स वेअर बिलीफ एंड्स. म्हणजे श्रद्धा आणि स्वातंत्र्य मग यातला संघर्ष कसा समजावून सांगाल.
0: काय आहे अंधश्रद्धा म्हणजे तुम्ही काय स्वतःपेक्षा खूप जास्त कोणीतरी शक्तिशाली आहे त्याच्यावर तुम्ही खूप जग विश्वास ठेवला, तर तुम्ही स्वतःला काय म्हणताय की मी त्या शक्तीपेक्षा कमी आहे. बरोबर आहे ना. तर ऑटोमॅटिकली तुमचा अंधविश्वास आहे किंवा जे विश्वास आहे तो तुम्हाला बिलीफ मध्ये कन्वर्ट होईल. तुम्ही काही कळत न कळत तुम्ही काय म्हणतात माझी शक्तीपेक्षा जास्त शक्ती इतर आहे त्या माणसामध्ये आहे किंवा त्या पुरुष जो कोणी असेल त्या शक्ती जास्त आहे माझ्यापेक्षा, तर तुम्ही स्वतःला कमी आखतात. त्यामुळे तुमची ताकद आपोआपच कमी होते. आतून तुमच्या अचेतन मन म्हणतो हो साहेब तुम्ही कमजोर आहात.
1: बरोबर.
0: त्यामुळे तुम्हाला ते पुढे जाण्याची शक्ती पण कमी होऊन जाते.
1: बरोबर.
0: त्यामुळे बिलीफ जेव्हा तुमचे कमी होतात, जेव्हा तुम्ही सतसत विवेक बुद्धीनी स्वतःची तपासणी करतात, स्वतःकडे बघतात, तेव्हा तुम्हाला वाटते की नाही इतरांसारखं मी पण आहे, माझ्याकडे पण तेच शरीर आहे, तेच मेदू आहे, तेच सगळे अवयव आहेत, फक्त मी वापर करण्याच्या जी दृष्टिकोन आहे त्याच्यामध्ये मला बदल घडवायला लागेल.
1: बरोबर.
0: त्यामुळे बिलीफ कोणीही काय सांगितलं, मी तर नेहमी माझ्या स्टुडंटला सांगतो हे सगळं मी जे शिकवत आहे माझ्यावर पण तुम्ही बिलीफ ठेवू नका. तुमचे सतसत विवेकनी बघा, तर तुम्हाला पटत असेल तर घ्या, जबरदस्ती नाही आहे. हे ज्ञान आहे, विद्या आहे. विद्या ग्रहण करणे न करणे ते तुमच्यावर अवलंबून आहे. मी तुमच्यावर कोणतीही गोष्ट थोपत नाही. ही एक पद्धत आहे, स्वीकार असेल तर घ्या, अन्यथा तुमची मर्जी, तुम्ही फ्री आहात. दॅट इज वाय फ्रीडम कम्स वेन बिलीफ एंड्स.
1: चेतन अचेतन मनाची अवस्था उलगडणाऱ्या, यशस्वी जीवनाचा मार्ग दाखवणाऱ्या, तणावमुक्त जीवनशैलीचा मंत्र सांगणाऱ्या ओटू अर्थात उज्ज्वल उके सरांच्या माहोपेक्षा कार्यशाळेत नक्की सहभागी व्हा. सहभागासाठी संपर्क क्रमांक 7030 911 302, 7030 911 302. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7030 911 302, 7030 911 302. आणि आमची वेबसाईट आहे www.usp.org.in. धन्यवाद सर. श्रोते हो, आज आपण एका अशा प्रवासाची झलक पाहिली जो बाहेरच्या यशापासून आतल्या स्वातंत्र्याकडे नेतो. उज्ज्वल उके किंवा ओटू मानवतेचे शेर्पा आपल्याला कुठलाही मंत्र देत नाहीत, तर एक प्रश्न देतात, तुम्ही खरंच मुक्त आहात का. माहोपेक्षा ही सुटका नाही, पलायन नाही, ती आहे जागृती, निर्बंधमुक्त विचार आणि अंतर्मुख उत्क्रांती. मी कार्यक्रमातून आपला आता निरोप घेतो, पण कदाचित आजपासून तुमचा आतला चैतन्यदायी प्रवास नव्याने सुरू होत असेल. नमस्कार.
0: नमस्कार.
2: संकल्पना आणि निर्मिती

0: ती शिवराज सणस.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीचे तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर सुरेश पाटणकर सर.
3: नमस्कार.
2: नमस्कार डॉक्टर गुरुराज पडसळगी सर.
4: नमस्कार.
2: डॉक्टर सुरेश सर, आज बोलायचं आहे ते म्हणजे किडनी

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पेरंगुट आणि देहू.
0: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
4: श्रोतो, हे विविध भारतीचं पुढील केंद्र आहे. सकाळच्या 10:58 झालेत. वेळ झाली ठळक बातमीपत्राची.
5: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूरमध्ये कोंबड्यांमधील बर्ड फ्ल्यू रोगाचा कहर चालूच असून नवापुरातील आणखी 3 पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांचे नमुने बर्ड फ्ल्यू पॉझिटिव्ह आले आहेत. मागच्या आठवड्यात 9 पोल्ट्रीमधल्या 2,47,174 कोंबड्या नष्ट करण्यात आल्या होत्या. तसंच 9,47,922 अंडी तसंच सुमारे 29 मेट्रिक टन पशुखाद्यही नष्ट करण्यात आलं होतं. यानंतरही 3 पोल्ट्री फार्ममध्ये अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं आता या 3 ठिकाणी आणि त्याच्या 1 किलोमीटर परिघात येणाऱ्या पोल्ट्र्यांमधील कोंबड्यांची कलिंग प्रक्रिया राबवली जाणार आहे. कोकणातल्या आंबा बागायतदारांना कॅनिंगसाठी आंब्याचा दर वाढवून तो प्रति किलो किमान 60 रुपये द्यावा अशी मागणी आंबा बागायतदारांच्या वतीनं माजी आमदार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते बाळ माने यांनी केली आहे. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांची भेट घेऊन त्यांनी या मागणीचं निवेदन दिलं. यापूर्वी शिवसेना उबाठा गटातर्फे आंबा कॅनिंग कंपन्यांविरोधात आंदोलन करण्यात आलं. यावेळी बाळ माने म्हणाले की यंदा आंब्याची मोहर गळती, अवकाळी पाऊस, तापमानातले चढउतार, फळमाशीचा प्रादुर्भाव, कीटकनाशकांचा वाढता खर्च या सर्व घटकांमुळे बागायतदार मेटाकुटीला आले आहेत. दुसऱ्या बाजूला हापूस आंबे कॅनिंगसाठी कंपन्यांमध्ये जात असताना दरामध्ये 50% कपात करून बागायतदारांची मोठी लूट केली जात आहे. तसंच रत्नागिरीतल्या कंपन्यांमध्ये स्थानिक आंबे डावलून मोठ्या प्रमाणात परराज्यातल्या आंब्यांना प्राधान्य दिलं जात असल्यानं इथली बाजारपेठ कोसळली आहे असा आरोपही माने यांनी यावेळी केला. अशुद्ध मराठी भाषेवर अंकुश निर्माण करायचा असल्यास राजकीय इच्छाशक्ती प्रबळ असणं गरजेचं आहे. तसंच मुलांच्या वाढीच्या वयातच त्यांच्यावर साहित्य, कला, संस्कृतीचे संस्कार घडणं आवश्यक आहे असं मत ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांनी व्यक्त केलं. पुण्याचं सांस्कृतिक मानचित्र तयार करण्याच्या उद्देशानं कोहिनूर कट्टा आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सहकार्यानं 2 दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी त्या बोलत होत्या. या उपक्रमामध्ये ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, श्रीरंग गोडबोले, रवींद्र खरे, किरण यज्ञोपवीत, शुभांगी दामले, डॉक्टर सतीश देसाई, सुनील महाजन, सुनंदन लेले, समीर हंपी, मुकुंद संगोराम, प्रदीप वैद्य, डॉक्टर वंदना बोकील, प्रकाश भोंडे, प्रवीण तरडे, माधुरी सहस्रबुद्धे आदी मान्यवर तज्ज्ञांनी आपले विचार व्यक्त केले. या होत्या आता म्हणजे ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58.
4: श्रोतो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क कर्णप्रयागतापुढ विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. याबरोबर जगभरातल्या श्रोते

0: आम्ही जोडले गेले आहोत आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. आज प्रसारित करीत आहोत चंदू का खसरा मधुबालती हा लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.
1: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
0: मधुमालतीच्या सर्व रसिकश्रोत्यांचं या कार्यक्रमात मी केलं आज चंदे मनापासून स्वागत करतोय. नमस्कार. कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत भाग मिल्का भाग चित्रपटाच्या सिद्धार्थ महादेवन यांनी गायलेल्या या गीतानं. प्रसून जोशी यांच्या या गीतासाठी संगीत शंकर एहसान लॉय यांचा.

परंपरेची ही मॉडर्न स्वारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिनांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: सौंदर्याच्या वर्षावामध्ये ऋतूंचा राजा वसंत नाला, स्वादिष्टतेच्या पायघड्यांवरून फळांच्या राजाला घेऊन आला. ऋतू म्हटलं की वसंत, फळ म्हटलं की आंबा, आंबा म्हटलं की आमरस आणि आमरस म्हटलं की दुर्वांकूर. आमरसाबरोबरच दुर्वांकूर मध्ये एकूण 2 स्वीटसह आस्वाद घ्या चौरस आहाराने युक्त लज्जतदार पदार्थांचा, अर्थात खवय्या पुणेकरांची पहिली पसंती. जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा दुर्वांकूर. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: श्रोतो, व्यावसायिक विश्रांतीनंतर आमच्या या कार्यक्रमात आमच्या श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत. लता मंगेशकर आणि तलत मेहमूद यांच्या युगुलस्वरातलं शैलेंद्र यांचं गीत ऐकूयात. संगीतकार सलील चौधरी. चित्रपट एक गाव की कहाणी.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.
1: नवीन घर आणि नवीन गाडीचं तुमचं स्वप्न होईल आता साकार.
2: विश्वेश्वर बँक देईल तुमच्या स्वप्नांना आकार.
1: गृह खरेदी असो किंवा नवीन वाहन खरेदी, विश्वेश्वर बँक सदैव तुमच्या पाठीशी.
2: विश्वेश्वर बँकेतर्फे अतिशय किफायतशीर व्याजदरावर गृह कर्ज आणि वाहन कर्ज,
1: सहज सोपी कर्ज प्रक्रिया आणि त्वरित कर्ज मंजुरी, अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक
2: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे.
3: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: शतो व्यावसायिक विश्रांतीनंतर चंदुका कसरा पदबालती या लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत. संगीतकार हुसनलाल भगतराम यांचं संगीत असलेली ही रचना कबर जलालाबादी यांनी लिहिली आहे, रचना गायली आहे आशा भोसले यांनी, तलत मेहबूद यांनी, चित्रपट अप्सरा.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: ए मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
2: घे ना, 8800551817. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
3: चष्मा घालवण्याचे सर्वोत्तम लेसिक तंत्रज्ञान म्हणजे डॉक्टर कांकरियांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888942222.
0: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
4: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, बिझलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
5: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड, पुणे इथे.

0: गोरी नयन तुम्हारे क्या कहणे हे भरत व्यास यांची रचना होती. कल्याण जानंजी यांच्या संगीत निर्देशनातलं मुकेश यांच्या आवाजातलं पौर्णिमा चित्रपटाचं गीत आपण ऐकलं आणि व्यावसायिक विश्रांतीपूर्वी आपण ऐकलेलं गीत होतं ते अप्सरा चित्रपटाचं तलत मेहमूद आणि सहकारांच्या आवाजातलं कमर जलालाबादी यांचे बोल होते. संगीत होतं हुसनलाल भगतराम यांचा. कार्यक्रमातली यानंतरची रचना आपण ऐकणार आहात ती या व्यावसायिक विश्रांतीनंतर ऐकूयात.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात सिग्नलच्या मागे लक्ष्मी रोड पुणे.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कोंदण.
1: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
2: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आकाशवाणी नेटवर्क कडे ऐकताय पुण्याविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. याबरोबर जगभरातल्या श्रोत्यांशी आम्ही जोडले गेले आहोत आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून.
2: अगर है शोक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या सुवर्णमयी वर्षानिमित्त आपल्यासाठी एक अविस्मरणीय गीत गझल सूफी मैफिल.
3: आप भी
2: या खास कार्यक्रमात आपल्या भेटीला येत आहेत गायक राजेश दातार, मृण्मयी पाठक, राहुल श्रीवास्तव आणि सावनी लाड. संवादक डॉक्टर सुनील केशव देवधर.
3: हमको भी बुलाते रहिए.
2: शब्दांची कोमलता, सुरांची मोहकता आणि सुरेल भावविश्वाचा एक सुंदर प्रवास. अगर है शोक मिलने का गीत गझल आणि सूफी मैफिल. अनुभव घ्या या सुंदर संगीतमय कार्यक्रमाचा आणि आपणही नक्की उपस्थित राहा. मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता MES बालशिक्षण मंदिर सभागृह मयूर कॉलनी कोथरूड पुणे इथे. अगर है शोक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त आकाशवाणीचा एक सुरेल नजराणा.

गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणं टाळा. अत्यावश्यक काम असल्यास बाहेर जाताना डोक्यावरती टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. शरीरातल्या पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यासारखे द्रवपदार्थ नियमित घ्या. संतुलित आणि हलका आहार घ्या. जड, तेलकट आणि तिखट पदार्थ टाळा. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांची विशेष काळजी घ्या. उष्माघाताची लक्षणं जसं की चक्कर येणं, डोकं दुखणं, उलट्या होणं जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घेणं हीच आपली जबाबदारी आहे. सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबत जागरूक करा. उष्णतेच्या लाटेच्या संदर्भातलं हे निवेदन श्रोतो आताच ऐकलं. हे आहे आकाशवाणी नेटवर्क न पण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 11:27 आणि 30 सेकंद झालेत. चतुका का सराप मधुमालती या लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत हे हेमंत कुमार यांच्या आवाजातलं. कल्याणजी आनंदजी यांचं संगीत असलेलं हे गीत राजेंद्र कृष्ण यांचं चित्रपट ब्लब मास्टर.

आणि श्रोत्यांना उष्णतेच्या लाटेच्या संदर्भातलं हे एक निवेदन ऐकूयात. श्रोते, सध्या राज्यात तसंच देशातल्या अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. वाढतं तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, त्यामुळे आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्त्वाच्या उपाययोजना अंगीकारणं

आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. 95 95 24 25 59.

0: सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: सर्वोत्तम मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टर कांकरी यांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 888-94-2222.
2: शतो व्यावसायिक विश्रांतीनंतरच्या दुःखकसरा मधुबालती या लोकप्रिय हिंदी चित्रपटगीतांच्या कार्यक्रमात आमच्या श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत. शतो पुन्हा एकदा हेमंत कुमार यांचा आवाज आणि संगीत असलेलं हे गीत, राजेंद्र कृष्ण यांचं चित्रपट ताज.

श्रोते हो, शास्त्रीय संगीतासोबतच सिने संगीतानं संगीत रसिकांचं भावविश्व समृद्ध केलं. सैगल आणि मुकेशची अनुनासिकता, त्यातला दर्द, तलत आणि हेमंत कुमारच्या स्वरकंपनांनी त्या तरलतेला अतिउच्च नेलं. सुरैया, नूरजहाँ, झोराबाई, शमशाद बेगम, गीता दत्त, लता, आशा, उषा यांच्या कोकीळ कंठानं ते अधिक समृद्ध झालं. आणि मोहम्मद रफी, महेंद्र कपूर, किशोर कुमार यासारख्या दिग्गजांमुळे ते अधिकच भारदस्त झालं.

0: आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या वाटचाली सोबतच चित्रपट गीतांची ही मैफिल अशीच अविरत बरसत आणि बहरत राहील यात काही शंकाच नाही.
1: संगीतकार शंकर जयकिशन यांच्या संगीत असलेलं हे शैलेंद्र यांचं गीत ऐकूयात. लता मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांचा आवाज, चित्रपट रूप किराणी चोरों का राजा.

परंपरेची ही मॉडर्न स्वारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.

0: हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजांत लक्ष्मी अंगठी आपण

0: धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घुडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.
1: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
2: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

0: पपीहा जाके सबसे कहेगा पपीहा पपीहा भला चुप क्यों रहेगा पपीहा पपीहा देखो देख।
1: महेंद्र कपूर आणि सुमन कल्याणपूर यांच्या युगलस्वरातलं हे फरियाद चित्रपटाचं गीत आपण ऐकलं, रचना होती केदार शर्मा यांची, संगीत होतं स्नेहल भाटकर यांचं। अनिशदोच्या दुखा का सराप मधुमालती या लोकप्रिय हिंदी चित्रपटगीतांच्या कार्यक्रमातली यानंतरची रचना या व्यावसायिक विश्रांतीनंतर ऐकूयात।

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: श्रोते हो,

0: दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुना आय केअर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून परंपरा तीच रूप नवे.
0: श्रोते हो दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: शतभूफे आहे आकाशवाणी नेटवर्क कडपणा. त्यापुढे पेपेत भारतीय 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. याबरोबर जगभरातल्या श्रोत्यांशी आम्ही जोडले गेले होतो आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या बातम्यापत्ता. सकाळचे 11:48 झाली आहेत. चंदुकाका सराफ मधुमालती या कार्यक्रमातली यानंतरची रचना ऐकूयात. किशोर कुमार यांच्या आवाजातली पेईंग गेस्ट या चित्रपटाची. बजरू सुलतानपुरी यांनी लिहिलेलं हे गीत, संगीत सचिन देवबर्मन यांचं.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी, चंदूकाका ज्वेल्सची दागिन्यांची वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.
1: कागद पेन नाही या वेळी, मोबाईलचा नवा उपक्रम आहे, विवरण आणि मा

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आयकेअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आयकेअर मिशन हेल्दी आईज.
2: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
4: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,
3: कल रात 7 बजे सुनिए विशेष जयमाला. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक देवदर्शन धूप अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.
5: शतवाच्या चतुका कसरा मधुबालती या लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाचा समारोप सुखविंदर सिंग आणि सलीम मर्चंट यांच्या आवाजातल्या चक दे इंडिया या चित्रपटाच्या गीतानं करत आहोत.

0: हे गीत होतं जयदीप साहनी यांचं आणि संगीतकार सलीम सुलेमान यांनी संगीतबद्ध केलेलं गीत. शकदे इंडिया चित्रपटाचं सुखविंदर सिंग आणि सहकारांचा आवाज होता. तो या गीतापर्यंत आजचा चतुर्का सराफ मधुबालती हा लोकप्रिय हिंदी चित्रपट गीताचा कार्यक्रम समाप्त करण्याची मला अनुमती द्या. नमस्कार.
1: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
0: श्रोतो, हे विविध भारतीचं पुणेकेंद्र आहे. सकाळचे 11:58 होत झाली आहेत. वेळ ठळक बातमीपत्राची.
2: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. अमेरिका इराणमध्ये पुन्हा वाढत असलेला संघर्ष आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे आज आशियातील अनेक देशांमध्ये शेअर बाजारात निर्देशांकामध्ये मोठी घसरण झाली. आज सकाळी बाजार उघडल्यानंतर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 500 अंकांची घट होऊन तो 77,300 अंकावर आला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 24,200 अंकावर आला. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं यावर्षी फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी 1 ऑनलाईन पद्धतीनं जाहीर होणार आहे. या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना विषयानुसार मिळालेल्या गुणांसह मंडळाच्या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. म्हाडाची गरिबांसाठी असलेली घरं टाळण्यासाठी भूखंडाचे तुकडे करण्याचा मोठा घोटाळा नाशिकमध्ये मार्च महिन्यामध्ये उघडकीला आला होता. त्यात 193 विकासकांवर गुन्हे दाखल झाले होते. मात्र आता पोलिसांच्या चौकशीनं नवं वळण घेतलं असून विकासकांच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार करणाऱ्या 2 शासकीय अधिकाऱ्यांना काल रात्री अटक करण्यात आली. त्यामुळे नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. फिर्यादी भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक बिपिन काजळे आणि नाशिक महानगरपालिकेच्या नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक कल्पेश पाटील यांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयानं येत्या सोमवारपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. पदाचा दुरुपयोग करून या आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांनी नकाशे फेरफारीसाठी मदत केली असल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. ऑनलाईन साहित्य प्रकाराच्या माध्यमातून स्थानिक भाषांकडे जाण्याची संधी उपलब्ध होत ऐकण्याची संस्कृती विकसित होत आहे. परंतु हे साहित्य विचारमंथनातून जास्त प्रगल्भ होणं आवश्यक आहे असं मत साहित्यिक प्रसाद मिराजदार यांनी व्यक्त केलं. पुण्याचं सांस्कृतिक मानचित्र तयार करण्याच्या उद्देशानं कोहिनूर कट्टा आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सहकार्यानं 2 कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. पुण्याचा सांस्कृतिक वारसा जतन करत पुढील पिढीपर्यंत प्रवाहित ठेवण्यासाठी पालकांनी विशेष प्रयत्न करणं आवश्यक आहे असं मत गायक संगीतकार डॉ सलील कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केलं. या उपक्रमामध्ये समर नखाते, सतीश जकातदार, क्षमा भाटे, सतीश पाकणीकर, मिलिंद मुळीक, अखिलेश जोशी, प्रमोद कांबळे, आनंद देशमुख, अथर्व सुदामे, विनीता पिंपळखरे, डॉ भावार्थ देखणे आदी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. या होत्या आता ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8:00.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क कडे पण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. दुपारच्या 12:01 आणि 5 सेकंद होत आहे.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क कल्पना त्यापूर्वी विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. याबरोबर जगभरातल्या श्रोत्यांशी आम्ही जोडले गेले आहोत आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. 12:02 आणि 10 सेकंद होत आहेत आता. हॅलो

0: तुम्ही बसे गीत हा कार्यक्रम ऐकूयात. सादरकर्ते आहेत कैलास शिंदे. कार्यक्रम हॅलो दिलो मी बसे गीत.
1: आपल्या आवडत्या हिंदी गीतांचा कार्यक्रम हॅलो दिलो मी बसे गीत. हॅलो दिलो मी बसे गीत.
2: दिल की बातें.
0: श्रोतो नमस्कार. हॅलो दिलो मे बसे गीत या कार्यक्रमात मी कैलास शिंदे सर्वरसिकांचं मनापासून स्वागत करतोय. सुरू करूयात आजचा हॅलो दिलो मे बसे गीत हा कार्यक्रम.
3: हॅलो
0: हॅलो
3: हॅलो
0: नमस्कार.
3: कैलास शिंदे ना.
0: कार्यक्रम हॅलो दिलो मे बसे गीत.
3: नमस्कार, मी वांगण्यावरून प्रदीप पडवळ बोलतोय.
0: प्रदीप पडवळ यांचं या कार्यक्रमात स्वागत. बोला.
3: हो, माझा पहिलाच कॉल आहे.
0: वा वा वा, अभिनंदन.
3: हो, म्हणजे आम्ही प्रयत्न करतो पण काही लागतच नाही, बिझी असतो.
0: हो हो
3: हो, आपण खूप बिझी असतो. म्हणजे काय आम्हाला काही सांगायचं असेल तरी आपण बिझी.
0: हो, आम्ही कॉल अटेंड करतो पण होतं काय, बऱ्याचदा आमचे वारंवार फोन करणारे श्रोते फोन करत असतात, त्याच्यामुळे तुम्हासारख्या ज्या श्रोत्यांना खरं आमच्याशी बोलायचं आहे.
3: खूप आमच्याकडे सूचना पण असतात, काही काही सांगायचं असतं, पण काय लोक एवढे बोलतात की समोरच्याला काय प्रोत्साहन मिळतच नाही.
0: बरोबर आहे,
3: थोडा अवधी ठेवला पाहिजे.
0: बरोबर आहे.
3: हा, तर मी जास्त वेळ घेत नाही, फक्त एवढं सांग मला गाणं ऐकायचं आम्हाला दोघांना.
0: कुठलं गीत ऐकूया?
3: माझ्या मिसेसचं नाव आहे स्नेहल पडवळ.
0: बर.
3: तर आम्हाला दोघांना ऐकायचं समझौता सुगमचे करून गाणं ऐकलं.
0: क्या बात आहे, क्या बात आहे.
3: आम्हाला ते ऐकायचं आहे दोघे. आज सुट्टीच अशी मागे आणायची, ऐकूया गाणं म्हटलं मग. चालेल चालेल.
0: आणि मला असं वाटतं की आयुष्यामध्ये आपल्याला आपण बऱ्याच गोष्टींबरोबर ती समझौता करत असतो, सामंजस्य करत असतो. बऱ्याच बाबींमध्ये आपलं जे आहे समन्वय असतो आणि सामोपचाराने घेत असतो. तर असंच सामोपचाराने आमच्या श्रोत्यांनी जर घेतलं की दोन दोन महिन्याचं अंतर पाळलं तर तुम्हासारखे जे
3: हे अगदी बरोबर
0: नाही
3: काय समजते लोक काय करतात. हो, मी दोन महिने कॉल केलाय.
0: हो,
3: तीन महिने असं सांगतात.
0: हो,
3: पण मला तर फुल डाऊट आहे की तसं काही नसावं. आता माणूस खरा कसं आहे, माणूस खरा खरा किती कसा बोलतो,
0: किती
3: खरा बोलतोय त्याचं त्याला माहिती. खरं म्हणजे खूप हे माध्यम चांगलं आहे की तुम्ही लोक भरपूर त्या लोकांना, म्हणजे तुम्हाला लोकांना उत्साह प्रोत्साहित करता, त्यांना तुम्ही सांगता आणि त्यांच्याशी मी बोलता पण छान. म्हणजे त्याची शंका निरीक्षण जे असतं प्रत्येकाचं ते का तुम्ही चांगलं करता, मला ते खूप छान वाटतं. म्हणजे कोणता पण निवडक असू दे, कोणता पण आम्ही सगळं तुम्ही असू दे किंवा भुजबळ साहेब असू दे, ती बोलण्याची लकब आहे ती खूप छान
0: आहे. थँक्यू.
3: आम्हाला प्रोत्साहित करते.
0: अच्छा, त्यामुळे आपण आज या निमित्तानं तुमच्या माध्यमातून प्रदीप पडवळे यांच्या माध्यमातून सर्व श्रोत्यांशी एक समझौता करूयात की जे वारंवार फोन करणारे श्रोते आहेत किमान दोन महिन्याचं अंतर तरी कार्यक्रमामध्ये पाळतील, म्हणजे आपल्या नवीन श्रोत्यांना या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेता येईल. हे छानस समझौता चित्रपटाचं हे गीत तुमच्यासाठी प्रसारित करतोय कार्यक्रमामध्ये.
3: किशोर कुमार ऐकायचं. हॅलो,
0: हा
3: किशोर कुमार यांच्या आवाजात ऐकायचं.
0: नक्की नक्की प्रसारित करूयात. चालेल, धन्यवाद
3: धन्यवाद.
0: हो हो हो.

0: हॅलो.
1: हॅलो.
0: हां
1: नमस्कार.
0: नमस्कार.
1: चला शिंदे सर जोनकले बोलतो. बालाजी.
0: बालाजी जोनकले कार्यक्रमात स्वागत. कार्यक्रम हॅलो दिलं मी पसे गीत.
1: हो सर, कसं आहे? एवढं टेम्परेचर जवळजवळ नांदेडचा पारा 42 आलेला आहे सर. स्वतःची काळजी घेऊनच सर्व काही बाहेर पडतो सर आम्ही.
0: बर, काय काय काळजी घेत आहेत जोनकले?
1: म्हणजे उन्हामध्ये हिंडायचं कमी.
0: बर,
1: टाळायचं. आणि थंड जेवढं आहे तेवढं ताक असेल, भय असेल, बॉडी थंड असेल, जेवढं होईल तेवढं. एवढं जून पर्यंत, 7 जून पर्यंत.
0: वाळ्याचं सरबत, लिंबू पाणी वगैरे पिता की नाही?
1: हा सर, चालूच आहे.
0: बर. हा,
1: आणि अधून मधून 4-8 रोज झालं की चालूच आहे. इजाचा कडकडा, वारं, हे सगळं चालूच राहणार आहे सर.
0: बरोबर बरोबर.
1: निसर्गाचं कसं झालंय सर, लहरीपणा झालेला आहे आजकाल. झाडाची जी अवस्था प्रत्येक ठिकाणी तोडलेली आहे. झाड जर व्यवस्थित चांगले जर असले प्रत्येक ठिकाणी, तर एवढं आपल्याला अडचणीला सामोर जावं लागत नसतं सर.
0: हा, निसर्ग लहरी झालाय तो माणसाने लहरी केलेला आहे निसर्गाला.
1: हो, गेल्या वर्षीचा लहरीपणा गेल्याकडे म्हणलं तर आणखी चालूच आहे. 4-8 रोज वातावरण चांगलं झालं की मध्यंतरी किंवा ना किंवा चालूच आहे सर. वारं, वावदान, पाऊस.
0: हो हो हो. चला, हवापाण्याच्या गप्पा झाल्या बालाजी जोनकले. आता गीत कुठलं ऐकूयात? गीताबाबत बोलूयात आपण कार्यक्रमामध्ये.
1: थोडा हो, काय हरकत नाही. चित्रपट विसरले. रूप मे निकला ना करो रूप की राणी, गोरा रंग काले पर जाय.
0: आहा, वा वा वा. धूप मे निकला
1: बदलून चित्रपट विसरलेला. सॉरी.
0: अरे असं कसं विचारता चित्रपट? म्हणून तर आम्ही बालाजी जोनकले यांना गिरफ्तार केलंय कार्यक्रमामध्ये आज.
1: गिरफ्तार चित्रपटासाठी खास गीत आहे सर माझ्या आवडीचं.
0: मग पकडलं की नाही आम्ही शब्दांमध्ये? बरोबर व्यवस्थित गिरफ्तार केलं की नाही?
1: सर सॉरी, काय हरकत नाही. मी कोणतेही चित्रपट वेळोवेळी आठवण ठेवतो सर. यावेळी सिझरलेला आहे.
0: अच्छा अच्छा अच्छा. बरोबर. काय फोन लागला, खूप आनंद झाला गप्पांच्या ओघामध्ये. चित्रपटाचे नाव विसरले बालाजी जोनकले. ऐकवतो हे छानसं गीत. आणि जसं गाण्यामध्ये धूप मे निकला न करो असं गीतकाराने लिहिलेलं आहे.

0: तर अशीच जर गरज असेल तरच आमच्या श्रोतांनी धूपमध्ये किंवा कडक उन्हामध्ये निघावं, अन्यथा घरामध्ये बसून छान थंड थंड थंड सरबत वगैरे आहे ते घरामध्ये कृत्रिम कुठल्याही पेय असतील तर त्याचा वापर करू नये. जी नैसर्गिक पेय आहेत तर त्याचा वापर करावा.
1: हो सर,
0: ऐकवतोय छान सगळी.
1: हो सर, हो
0: धन्यवाद.

0: नमस्कार, मी विठ्ठल शितोळे ओतूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणाहून जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या स्वप्न दृष्टांत मंदिरातील घाटकर परिवारामधून बोलत आहे. शुक्रवार दिनांक 8/5/2026 रोजी चिरंजीव प्रद्युम्न उर्फ अभिषेक कृष्णा घाटकर यांचे चिरंजीव आणि चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी प्रियंका तुलटुंबरे यांचा विवाह सोहळा नंदलाल लॉन्स ओतूर या ठिकाणी सायंकाळी 5:15 संपन्न होणार आहे. तर या विवाह सोहळ्यासाठी आपण सगळ्यांनी उपस्थित राहून या वधूवरांना शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद द्यावे अशी घाटकर आणि डुंबरे परिवाराच्या वतीने आग्रहाची विनंती आपण सगळ्यांना आहे. या निमित्ताने आमच्या या मित्रासाठी आपण एक गाणं द्यावं, आज मेरे यार की शादी.
1: बर, आज मेरे यार की शादी है, पण मग फोन करणारे कोण, नातेवाईक आहेत का खरे त्यांचे दोस्त आहेत?
0: मी त्यांचा काका आहे.
1: बर, पण मग काकाचं आणि पुतण्याचं नातं कसं आहे, मित्रांसारखं आहे का काका आणि पुतण्यासारखं आहे?
0: काकाचं आणि पुतण्याचं नातं मित्रासारखंच आहे आणि बाकी मित्रांसाठी सुद्धा हे आपल्या मित्राचं लग्न आहे म्हणून सगळ्या मित्रांनी उपस्थित राहावं, ज्येष्ठांनी उपस्थित राहावं, बंधू भगिनींनी उपस्थित राहावं आणि त्याला शुभेच्छा द्याव्यात ही त्या परिवाराच्या वतीने मी आपल्याला विनंती करत आहे. आणि त्या निमित्ताने आपण आकाशवाणीवरून या लग्नाच्या प्रित्यर्थ आज मेरी यार की शादी है हे गाणं द्यावं ही आपल्याला विनंती आहे.
1: चला, दोस्त हो तो ऐसा चित्रपटाचं हे शान संगीत ऐकवतोय तुमच्यासाठी. धन्यवाद.

0: की शादी है, आज मेरे यार की शादी है, आज मेरे यार की शादी है, आज मेरे यार की शादी है, आज मेरे
1: तो है गीत दोस्त हो तो ऐसा या चित्रपटाचं होतं तर हे गीत होतं आदमी सडक का या चित्रपटाचं.
2: हॅलो
1: बोला.
2: हा नमस्कार, महामुनी बोलतो मी. हा कात्रजवरून बोलतोय पुण्याहून. मुलाचा वाढदिवस आहे माझ्या 17 तारखेला. राजेश महामुनी म्हणून मुलगा, मुलीचा आता 8 तारखेला झाला एप्रिलला. पुण्या आमचा तुषार महामुनी त्याचा काल 11 तारखेला झाला. मुलीचं नाव वैशाली महामुनी, तर त्यांना शुभेच्छा द्यायच्यात. आणि मुलाच्या लग्नाचा वाढदिवस झाला, त्यांना सगळ्यांना शुभेच्छा द्यायच्यात. हो, त्यांच्यासाठी गाणं लावायचंय, तुम जिओ हजारो साल चाल के दिन हो 50 हजार.
1: धन्यवाद, ऐकूया तुमच्या पसंतीचं हे गीत.
2: धन्यवाद.

परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: शुद्ध उभे आहे आकाशवाणी नेटवर्क कडून ऐकताय विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आपण ऐकत आहात हॅलो दिलमय बसे गीत हा कार्यक्रम. कार्यक्रमाचा हा उर्वरित भाग आता ऐकूयात. सादर करते कैलास शिंदे. हॅलो
1: हॅलो
0: बोला.
1: नमस्ते सर.
0: नमस्कार.
1: दिलमय बसे गीत ना सर
0: कार्यक्रम. हॅलो दिलमय बसे गीत.
1: मी नसा भाऊ बोलतो जाफर मोलसे. मला एक CID मधलं गाणं ऐकायचंय शमशाद बेगम याने गायलेलं कहीं पे निगाह कहीं पे निगाह कहीं पे निशाना. हे गाणं ऐकायचं मला सर.
0: बर.
1: तुमचे सगळे कार्यक्रम मी ऐकत असतो. बाकी सगळं सर तुमचे ऊन भरपूर आहे सर इकडे.
0: हो काळजी घेताय की नाही मग उन्हाची.
1: हा उन्हाची काळजी. दुपार 11-12 पुण्या नंतर बाहेर जायचं नाही. 4-4:30-5 पुढे जायचं होत.
0: बर.
1: आपले काही मित्र आहेत बर कमरे आणि कयूम शेख.
0: बर. या सगळ्यांना या सगळ्या शेख परिवारातल्या सदस्यांना हे गीत ऐकायचंय CID चं.
1: हा CID मधलं कहीं पे निगाह कहीं पे निशाना सर.
0: हे
1: गाणं ऐकायचं.
0: अच्छा
1: आणि लय जुनं गाणं आहे.
0: बड़ी अच्छी फिल्म थी ये CID.
1: हाँ CID बहुत अच्छी फिल्म है सर.
0: देवानंद की फिल्म थी. गुरुदत्त ने इसका जो है दिग्दर्शन किया था.
1: वही दा रहमान है ना सर.
0: वही दा रहमान है इसमें. और आज कार्यक्रम में आपका निशाना जो है सही बैठा हुआ है. सही जगह पे कॉल लगा है.
1: सब अच्छे ना सर.
0: हाँ सब ठीक है. बड़े बढ़िया मजे. चलिए आपके पसंद का एक खूबसूरत सा गीत सुनवाते हैं आपको फिल्म CID से.
1: CID से. नमस्ते.

0: हॅलो,
1: हॅलो,
0: बोला.
1: दिलो मी बसे गीत कार्यक्रमाचं आहे ना
0: कार्यक्रम. हॅलो, दिलो मी बसे गीत.
1: मी अंजली कापसे बोलते, सेगड रोड वरून.
0: अंजली कापसे, बोला. अंजलीचे स्वागत कार्यक्रमात.
1: मला गाणं ऐकायचं होतं, क्या कहना टायटल सॉन्ग.
0: वा,
1: चालेल. ठीक, आपण कोण बोलतोय सर?
0: मी कैलाश शिंदे बोलतोय.
1: ठीक आहे, थँक्यू.
0: चालेल, धन्यवाद
1: धन्यवाद.
0: ओके.

0: हॅलो,
1: हॅलो,
0: नमस्कार.
1: नमस्कार सर. दिलो मे बसे गीत ना
0: कार्यक्रम. हॅलो, दिलो मे बसे गीत.
1: हा, मी संजय भैरट बोलतोय वागुडीवरून.
0: संजय
1: भैरट.
0: संजय भैरट, मागचा कॉल कधी झालाय?
1: 2 महिन्यापूर्वी सर. माझा 2 महिने होऊन गेले. मी एक माऊली म्हणून एक लोवर होतो आणि मी फोन लावला होता एका रिओबात आणि मागचा माझा बोलला होता, ते लोवरची माहिती सांगितली होती.
0: बर, चला आज संजय भैरटांना कोणतं गाणं ऐकायचं आहे?
1: तर मला दिल मधलं गाणं ऐकायचंय.
0: हा,
1: मुझे नींद ना आहे ना कधी गाणं.
0: अरे वा वा वा वा. हा,
1: तर माझे काही मित्र ज्यांना पण आवडत ते, संभाजी भोर,
0: बर,
1: रामदास नेमने, पल्लवी उपाशे,
0: नागेश
1: नितनवरे, असे काही माझे दोस्त आहेत, संभाजी भोर. आमचा कार्यक्रम एकदम उत्पन्नच होते, एकदम भार्या
0: हो ना.
1: हो, एकदम एक नंबरच वाटत सर ऐकायला.
0: संजय भैरट काय करतात समजेल?
1: तर असं एक उदबत्ती वगैरे विकण्याचं हे व्यवसाय करत असतो मी. तर आता मी तुम्ही म्हणताय जसं गरबाचे दिवस ना 12 ते 4 वाजेपर्यंत सहसा न फिरण्याचा प्रयत्न करतो. प्रसाद करायचं असे एक भरपूर गरम होते हो सर, असे करून विचारले की काय सांगेल तुम्हाला.
0: हो, खूपच उष्णता वाढलेली आहे हवेतली, तर सर्वांनी म्हणून तर आम्ही आवाहन करत आहे, निवेदनही देत आहोत की दुपारी 12 ते 4 दरम्यान तुम्हाला जर गरज नसेल तर घराच्या बाहेर पडूच नका, आणि पडणार असेल तर योग्य खबरदारी घ्या आणि मग घराच्या बाहेर पडा.
1: चालेल सर.
0: चालेल,
1: तुमची भेट झाली.
0: हो,
1: चला सर्व आकाशवाणी सर्वांना शुभेच्छा. सर्वांना चांगले दिवस जावो, सगळं सुरक्षित राहो, सगळं देश आपला कुणी प्रत्येकाने प्रत्येकाशी मैत्रीचं नातं ठेवो, ही माझी इच्छा. ओके सर. आणि
0: संजय भैरट यांच्या दिलामध्ये जे बसलेलं गीत आहे ते दिल चित्रपटाचं आहे आणि बोल आहेत मुझे नींद ना आहे. ऐकवतोय तुमच्यासाठी. धन्यवाद.

0: हॅलो.
1: हॅलो
0: हां,
1: हॅलो सर, मी पहिल्यांदा या कार्यक्रमात कॉल केलाय. हॅलो दिलो मी बसे गीत ना.
0: पहिला पहिला फोन करणार आहे कोण? श्रोता आहे.

0: हेच आमच्यासोबत बात बोलतात आज.
1: मी माधुरी स्वामी, माधुरी संदीप स्वामी कीर्तनकार, उरळी देवाची हडपसर, पुणे इथनं बोलते.
0: बोला माधुरीजी, स्वागत कार्यक्रमात.
1: हा, तुम्ही कोण बोलताय सर?
0: कैलास शिंदे.
1: तर मला गाणं डेडिकेट करायचं होतं. माझी मम्मी पप्पांचा उद्या लग्नाचा वाढदिवस आहे.
0: बर.
1: हा, तर त्यांची नावं सांगते मी. प्रमिला विद्या कीर्तनकार.
0: बर.
1: आणि गंगाधर त्र्यंबक कीर्तनकार.
0: अच्छा.
1: हा, उद्या त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. परत 12 तारखेला माझे नणंद आहेत, तर त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. मयुरी माळगे आणि महेश माळगे. परत 14 तारखेला माझ्या मोठ्या ताईचा लग्नाचा वाढदिवस आहे. सुवर्णा स्वामी आणि प्रदीप स्वामी.
0: बर.
1: आणि 15 तारखेला माझ्या सासू सासऱ्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे.
0: अरे, खूप वाढदिवस आहेत तुमच्याकडे.

0: तुम्ही प्रमिला विद्याकीर्तनकार
1: बर
0: आणि गंगाधर त्र्यंबक कीर्तनकार.
1: अच्छा
0: हा उद्या त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. परत 12 तारखेला माझे नणंद आहेत तर त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. मयुरी माळगे आणि महेश माळगे. परत 14 तारखेला माझ्या मोठ्या ताईचा लग्नाचा वाढदिवस आहे. सुवर्णा स्वामी आणि प्रदीप स्वामी.
1: बर
0: आणि 15 तारखेला माझ्या सासू सासऱ्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे.
1: अरे खूप वाढदिवस आहेत तुमच्याकडे.
0: हो तर सासू सासऱ्यांचा आहे तर त्यांचं नाव सिद्राम स्वामी आणि मंगल स्वामी.
1: बर
0: हा तर मला त्यांना ते जन्म जन्म का साथ ही तुम्हारा हमारा हे गाणं डेडिकेट करायचंय.
1: वा वा वा.
0: हा तर मला श्रोत्यांची नाव सांगायची सर.
1: सांगा.
0: हा मीनाक्षी नागेश स्वामी, परी स्वामी आणि यश स्वामी, संचिता माळगे आणि यश प्रसाद माळगे.
1: बर
0: धन्यवाद सर कॉल घेतला.
1: धन्यवाद धन्यवाद तुम्ही फोन केलात आणि हे गीत सुचवलं ते जन्म जन्म का साथ हो.
0: हा
1: ऐकूया तुमच्या पसंतीचं हे गीत कार्यक्रमामध्ये.
0: हो सर थँक्यू.
1: ओके.

0: जाता जाता आमच्या श्रोत्यांना सांगणं की या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आम्ही आमच्या श्रोत्यांसाठी करत असतो प्रत्येक गुरुवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत. आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आम्ही आमच्या श्रोत्यांसाठी करत असतो प्रत्येक शुक्रवारी 12 ते 1 दरम्यान विविध भारतीच्या पुणे केंद्रावर. आपली पसंती कळवण्यासाठी किंवा आपल्या पसंतीचं गीत कार्यक्रमात ऐकण्यासाठी दूरभाष क्रमांक आहे 2553-1705 किंवा 2553-1706. वारंवार फोन करणाऱ्या श्रोत्यांना विनंती, किमान 2 महिने आपण या कार्यक्रमात अंतर पाळावं जेणेकरून आमच्या नवीन श्रोत्यांना या कार्यक्रमात समाविष्ट करून घेता येईल आणि त्यांच्या पसंतीचं गीत या कार्यक्रमात आपल्याला देखील ऐकता येईल आणि त्यांना देखील ऐकता येईल. आपल्या सहकार्याच्या प्रतीक्षेत श्रोतो याबरोबर अच्छा हॅलो दिलमय बस गीत या कार्यक्रमातनं मी कैलास शिंदे सर्वरसिकाचा निरोप घेतो. नमस्कार, धन्यवाद.
1: आपल्या आवडत्या हिंदी गीतांचा कार्यक्रम हॅलो दिलो में बसे गीत, हॅलो दिलो में बसे गीत
0: हा कार्यक्रम आपण ऐकलात कैलास शिंदे सोबत.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आकाशवाणी नेटवर्ककडे पण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. त्याबरोबर जगभरातल्या श्रोत्यांशी आम्ही जोडले गेले आहोत आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. दुपारचा 1:01 आणि 32 सेकंद होत आहे. आता प्रसारित करीत आहोत नेक्स्ट वेव्ह हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम.
2: The next wave.
1: नवीन चित्रपट गीताच्या कार्यक्रमातली ही पहिली एंट्री गुंडे चित्रपटातल्या गीताची. विशाल दादलानी, के के, नीती मोहन यांच्या आवाजातलं हे गीत इर्शाद कामिल यांचं, संगीत दिले सोहेल सेन यांनी.

0: tap tap tap karati sunne tap tap tap tap.
1: तुमच्याही मनात अशा आनंद देणाऱ्या आठवणी असतील ना, कधी माणसांच्या कधी

नाण्यांच्या कधी एखाद्या प्रसंगाच्या तर कधी अगदी एखाद्या वस्तूच्याही कधीही आठवल्या तरी आपल्याला नेहमी आनंदच देऊन जाणाऱ्या, मग त्याबद्दलच आम्हाला सांगा तुमच्या आवडत्या सखी संदेश या कार्यक्रमात मंगळवारी 12 मे ला सकाळी 11 वाजता. आणि त्यासाठी फोन नंबर आपले नेहमीचेच 02025357005 आणि 253517006.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट.
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
4: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलाईन बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
5: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय, डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
6: कागद पेन नाही यावेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

स्वानंद किरकिरे यांनी लिहिलेल्या या गीतासाठी शांतनू मोहित्रे यांचं संगीत होतं. श्रेया घोषाल आणि शांतनू मुखर्जी यांचा आवाज. चित्रपट होता पी के. आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत यो यो हनी सिंग आणि जसलीन सँडलर्स यांनी गायलेलं यो यो हनी सिंग यांचं संगीत असलेलं हा चित्रपट किक चित्रपटाचं हे गीत कार्यक्रमात आता ऐकूयात.

श्रोते हो, आपण सगळेच आपल्या आयुष्याच्या शर्यतीमध्ये धावत आहोत. वेळेशी स्पर्धा करतोय स्वप्न पूर्ण करण्यासाठी. पण या सगळ्या गोंधळात आपल्या शरीरामध्ये काहीतरी शांतपणे घडतंय. एक दबाव जो हळूहळू वाढत जातोय, अगदी आपल्याही नकळत. जाणून घेऊया हायपर टेन्शन याविषयी मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत हृदय विकार तज्ज्ञ डॉक्टर अनुजा मुळे यांच्याशी संवाद साधूया आणि आपल्या शंकांचं निरसन करून घेऊया. ध्वनी मुद्रणासाठी फोन नंबर नेहमीचेच 020-2553-1705 किंवा 6. नक्की फोन करा. हायपर टेन्शन या विषयी जाणून घेण्यासाठी सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

विशाल शेखर यांचं सगळं असलेलं हे आणखी एक गीत आपण ऐकलं ते हॅपी न्यू इयर चित्रपटाच्या होतो. कविता कपूर रवींद्र उपाध्याय चक्रांचा आवाज होता. जीवनमान आणि कुमार यांनी गीत होतं. कार्यक्रम सदैक प्रेम हा नवीन चित्रपट.

0: कुल्फ्यांचा पाऊस पाड,
1: त्यापेक्षा देवा दाल दाल कुल्फ्यांचा पाऊस पाड। आमच्या बाबांचा रोज पगार होते, म्हणजे रोज खाऊ मिळेल।
0: त्या पगारातून आम्हाला खूप खूप रंगीत भोरे, गोट्या, पतंग आणि भरपूर बॅट बॉल मिळू दे।
2: टॉफ्यांचा पाऊस, रंगीबेरंगी पतंग, गोट्या, ही मुलं नेमकं काय करतायत, कुठे आली आहेत हे तुम्हालाही सगळ्यांना जाणून घ्यायचंय ना। डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळा पुणे इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम ऐकायलाच हवा। येत्या रविवारी अर्थात 10 मेला संध्याकाळी 6:30 वाजता गम्मत जम्मत जरूर ऐका। गम्मत जम्मत

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
2: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.
3: श्रोतो, हे आहे आकाशवाणी नेटवर्ककडे बघताय पुढे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. याबरोबरच आम्ही आमच्या श्रोतांसोबत आहोत न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून. आपण ऐकत आहात कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह, हा नवीन चित्रपट गीतांचा. हिमेश रेशमिया आणि कीर्ती सागतिया यांच्या आवाजातलं कौसर मुनीर यांचं हे गीत, संगीत साजिद वाजीद यांचं चित्रपट जय हो.

संगीतकार रणजित बारोट यांचं संगीत असलेलं हे गीत निलेश मिश्रा आणि महबूब देवी यांनी लिहिलेलं होतं. हॉलिडे चित्रपटासाठी हे गीत शांतनू मुखर्जी आणि सहकार्यांनी गायलं होतं.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच रूप नवे.
2: अगर है शौक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या सुवर्णमयी वर्षानिमित्त आपल्यासाठी एक अविस्मरणीय गीत गझल सूफी महफिल. या खास कार्यक्रमात आपल्या भेटीला येत आहेत गायक राजेश दातार, मृण्मयी पाठक, राहुल श्रीवास्तव आणि सावनी लाड. संवादक डॉक्टर सुनील केशव देवधर.
3: हमको भी बुलाते रहिए.
2: शब्दांची कोमलता, सुरांची मोहकता आणि सुरेल भावविश्वाचा एक सुंदर प्रवास. अगर है शौक मिलने का गीत गझल आणि सूफी महफिल. अनुभव घ्या या सुंदर संगीतमय कार्यक्रमाचा आणि आपणही नक्की उपस्थित राहा. मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता MES बालशिक्षण मंदिर सभागृह मयूर कॉलनी कोथरूड पुणे इथे. अगर है शौक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त आकाशवाणीचा एक सुरेल नजराणा.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
2: कागद पेन नाही या वेळी, मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: व्यावसायिक विश्रांतीनंतर आणि या संदेशानंतर द नेक्स्ट वेव्ह या नवीन चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आर्को आणि प्रहो मुखर्जी यांनी गायलेलं हे यांनी लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं हे गीत यारी या चित्रपटाचं. शफाकत अमानत अली यांचा हा आवाज आहे.

0: हाउसिंग आणि हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट. कल रात 7 बजे सुनिए विशेष जयमाला. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक देवदर्शन धूप अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.

0: पंचगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: गेल्या 90 वर्षात खेळ आणि क्रीडा प्रकार लोकप्रिय करण्यासाठी आकाशवाणीनं अथक प्रयत्न केले. आशियाई खेळ, कॉमनवेल्थ ऑलिम्पिक्स, क्रिकेट विश्वकप सामन्यांचं थेट प्रसारण ऐकून क्रीडाप्रेमींना जणू एक मेजवानी केली. 1951 आणि 1982 आशियान स्पर्धांचे वृत्तांत ऐकताना क्रीडा रसिक जणू काही भारावून गेले. कळस चढवला तो 1983 कपिल देवच्या कप्तानीत जिंकलेल्या एक दिवसीय विश्वकपाला. क्रिकेट सोबतच फुटबॉल, हॉकी, कबड्डी, कुस्ती, खो खो या खेळांचं रसभरीत असं वर्णन रेडिओवरून श्रोत्यांनी ऐकलं आणि अनुभवलं.

अगदी 1932 ते 1936 दरम्यान सुरू झालेल्या धावत्या समालोचनाची सर आजही कोणत्याही वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या सामन्यांना येत नाही. त्यामुळेच या सामन्यांचं वर्णन आपल्यापर्यंत पोहोचवणारे अर्धेशीर सोहराबजी म्हणजेच बॉबी तलार खान यांना श्रोते आजही विसरलेले नाहीत. पियर्सन सुरिता, डी के रुत्नागर, अनंत सेटिलवाड, किशोर भिमानी, सुशील जोशी, संजय बॅनर्जी, सुनील गुप्ता, मुरली मनोहर मंजूळ या समालोचकांचे समालोचन आणि त्यांची आठवण आजही चाहते काढत राहतात त्यांच्या खास अशा रेडिओ समालोचनामुळे. क्रीडा संस्कृती रुजवण्याचे श्रेय हे निर्विवाद आकाशवाणीलाच जातं. हे आहे आकाशवाणी नेटवर्क न पुन्हा ऐकताय पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. त्याबरोबर आम्ही आमच्या श्रोतांसोबत आहोत न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून.

शतो हे आहे आकाशवाणी नेटवर्क कनपड ऐकताय पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. त्यावर आम्ही आमच्या श्रोतांसोबत आहोत न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. तर नेक्स्ट वेव हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केलेला आहे. कार्यक्रमातलं हे गीत आम्ही आपल्यासाठी प्रसारित करतो ते करले प्यार करले या चित्रपटाचं. रायान आणि तांबरा यांचा आवाज, युसुफ खान पारसी यांचं हे गीत, संगीत दिलंय सुनील

तो करले प्यार करले चित्रपटाचं हे गीत रायान आणि तांबरा यांच्या आवाजातलं होतं आणि आजच्या कार्यक्रमाचा समारोप करत आहोत. अनुष्का मनचंदा यांनी गायलेल्या अमिताभ भट्टाचार्य यांच्या गीतानं संगीतकार शंकर एहसान लॉय, चित्रपट 1/2.

तो अनुष्का मनचंदा हिनं गायलेल्या या 1/2 चित्रपटाच्या गीताबरोबर त्याचा द नेक्स्ट वेव्ह हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम समाप्त करण्याची कैलाश शिंदेला अनुमती द्या. नमस्कार.

0: The next wave. The next wave.
1: FM बँड 101 मेगाहर्ट्झवर हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि पुढे ऐकताय पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. यासोबतच आम्ही आमच्या श्रोत्यांबरोबर आहोत न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. दुपारचे 2:01 आणि 25 सेकंद झाले. काही जुनी हिंदी चित्रपटगीतं प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातलं नीरज यांचं हे गीत, संगीतकार सचिन देवबर्मन, चित्रपट गॅम्बलर.

0: और जर लगे पचासी झटके हट तेरा
1: रंग है नशीला अंग अंग है नशीला रंग है नशीला अंग अंग है नशीला
2: शदो संगीतकार सोनिक मोमी या जोडीनं संगीत बद्ध केलेलं हे वर्मा मलिकांचं गीत होतं. महम्मद रफी यांचा आवाज चित्रपट सावन भातो आणि कार्यक्रमातलं शेवटचं गीत ऐकूया ते किशोर कुमार आणि अनुराधा पौडवाल यांच्या गुलस्वरातली अंजान यांची रचना. संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल, चित्रपट आशा ज्योती.

0: श्रोतेहो नमस्कार.
1: तुमचं स्वागत करते आजच्या कार्यक्रमात. श्रोतेहो, हिंदी चित्रपटाच्या पडद्यावर राज कपूर, विनोद खन्ना यांसारख्या नायकांना अकॉर्डियन वाजवताना आपण पाहिलंय. हिंदी चित्रपट संगीतानंही या वाद्याला आपलंसं केलं. या वाद्याचा आपला परिचय अर्थातच व्हाया हिंदी चित्रपट असाच आहे. 6 मे हा जागतिक अकॉर्डियन डे म्हणून जगभर साजरा होतो. 2009 सालापासून हा दिवस साजरा होतो. 6 मे 1829 साली ऑस्ट्रियातल्या व्हिएन्ना इथे पहिलं याचं पेटंट दाखल करण्यात आलं होतं आणि त्याची स्मृती म्हणूनच हा दिवस 6 मेला साजरा होतो. अकॉर्डियन वादक अमित वैद्य यांना यानिमित्ताने आकाशवाणीमध्ये आपण आमंत्रित केलंय. अमित, नमस्कार.
2: नमस्कार.
1: अकॉर्डियन डेच्या निमित्ताने या वाद्याबद्दल ऐकून घ्यायचंच आहे आणि तुझाही या वाद्यासोबत झालेला प्रवास जाणून घ्यायचा आहे. मुळात हे वाद्य कुठलं, काय, त्याच्याबद्दल ऐकायला तुझ्याकडनं आवडेल आणि या दिवसाबद्दल पण काही सांगितलंस तर.
2: हो, निश्चितच. 1829 मध्ये एक ऑस्ट्रियन क्लॉकमेकर होता, त्याचं नाव सायरिल डेमियन. तर त्या सायरिल डेमियननी ऍक्च्युली याचं पेटंट फाईल केलं, ह्या पहिलं जे अकॉर्डियन नावाचं जे इन्स्ट्रुमेंट होतं ते. तर त्याचा थोडक्यात इतिहास असा सांगतो मी. तर त्याच्या अगोदर माउथ ऑर्गन आपल्या सगळ्यांना माहिती असेल, जो आपण तोंडाने वाजवतो. तर माउथ ऑर्गनची निर्मिती ही साधारण त्याच्या अगोदर झाली आणि नंतर असं लक्षात आलं तर ही जी सगळी वाद्य आहे ना, ही शेतकऱ्यांसाठी ऍक्च्युली निर्माण झालेली वाद्य आहेत, फोक म्युझिक साठी. आणि माउथ ऑर्गन वाजवताना त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांना गाणं म्हणून जर वाजवायचं असेल तर असं काही इन्स्ट्रुमेंट नव्हतं. म्हणून या सायरिल डेमियननी थोडं

0: असं रिसर्च करून असं एक इन्स्ट्रुमेंट बनवलं ज्याच्यामध्ये फक्त 7 स्वर होते. बेसिक जे 7 स्वर आहेत तेवढीच बटन होती त्याला. डाव्या हाताला सुद्धा काही त्याला बटन नव्हते, नुसता एक भाता होता. आणि असं एक इन्स्ट्रुमेंट जे खूप रुडिमेंटरी इन्स्ट्रुमेंट होतं त्याचं पेटंट त्यांनी फाईल केलं, जे की तुम्ही गाता गाता तुम्ही वाजवू शकता. म्हणजे बेसिक त्याच्यातले जे स्वर आहेत ते स्वर धरून तुम्ही गाणं गाऊ शकता. तर ह्या नीडच्या पायी ऍक्च्युली ह्या वाद्याची निर्मिती झाली. आणि ह्या वाद्याची निर्मिती शेतकऱ्यांकरता झाली. तर ते जेव्हा त्यांचे जे सुगीचे दिवस असतात तेव्हा जे त्यांचे फेस्टिवल्स असतात त्यावेळेला त्यांना गाता गाता एक इन्स्ट्रुमेंट असावं म्हणून त्यांनी ते डिझाईन पेटंट फाईल केलं आणि मग ते इन्स्ट्रुमेंटच्या माध्यमातून ते.
1: पण म्हणजे प्रामुख्याने युरोपियन लोकसंगीतामध्ये त्याचा वापर होत असे.
0: लोकसंगीतासाठीच ते निर्माण झालेलं वाद्य आहे. आणि त्याच्यानंतर मग जवळजवळ 70-80 वर्षानंतर हळूहळू ते जसं मेनस्ट्रीम मध्ये आलं इन्स्ट्रुमेंट तसं मग ते त्याच्यामध्ये खूप डेव्हलपमेंट झालं. आणि मग क्लासिकल मध्ये सुद्धा त्याचा शिरकाव झाला. कारण अकॉर्डिंग हे जे इन्स्ट्रुमेंट आहे हे तुम्ही सहज इकडे तिकडे नेऊ शकता. तर पियानो हा खूप जड आणि मोठा असल्यामुळे काही पियानिस्ट अकॉर्डियन हे इन्स्ट्रुमेंट त्यांनी घेतलं आणि त्याच्यावर क्लासिकल म्युझिक सुद्धा ते वाजवायला लागले. मग जसं जसं ते क्लासिकल वाजवायला लागले तसं तसे त्या प्रकारची इन्स्ट्रुमेंट सुद्धा डेव्हलप झाली.
1: बरोबर. भारतामध्ये मग या वाद्याचा प्रवेश कधी झाला? काय हिंदी चित्रपटाच्या संगीतकारांनीच ते आणलं?
0: ऍक्च्युली चित्रपटाच्या माध्यमातून त्याची ओळख ही जनमानसाला झाली. परंतु त्याचा थोडासा इतिहासाशी संबंध आहे. म्हणजे एकूणच ह्या वेस्टर्न म्युझिकचा इतिहासाशी संबंध आहे. तर जेव्हा पोर्तुगीज गोव्यामध्ये आले तर त्यांनी मिक्स्ड मॅरेजेसला थोडंसं एनकरेजमेंट केली आणि त्याच्यामुळे काय झालं की
1: भारतीय आणि पोर्तुगीज
0: आणि त्याच वेळेला ते त्यांचे मिशनरीज तिथे आले, त्यांनी त्यांची चर्चेस वगैरे बांधली आणि त्यांचं कल्चर त्यांना जास्तीत जास्त आपल्यामध्ये रुजवायचं होतं. त्याच्यासाठीच लग्न हा एक खूप सहज सोपा मार्ग होता आणि त्यांच्या म्युझिक हा त्यांच्या कल्चरचा भाग आहे. त्याच्यामुळे हे गोवन जे म्युझिशियन्स म्हणजे सेकंड जनरेशन आणि थर्ड जनरेशनमध्ये गोवन म्युझिशियन्स तयार झाले. त्यांनी स्वतःचे बँड तयार केले आणि हे बँड म्हणजे ते क्लासिकल म्युझिक वाजवायचे. तर हे काहीतरी एक 10 लोकांचा 15 लोकांचा 20 लोकांचा असा संच असायचा. आणि त्यावेळेला आपल्याकडे फ्रेंच होते, भारत हा ब्रिटिशांच्या अख्यातरीखाली होता, फ्रेंच होते, डच होते, यांना यांच्या एंटरटेनमेंटसाठी हे म्युझिक त्यांना लागायचं. तर ह्याचा ह्याचा जो बिझनेस आहे तो ह्या संचातल्या ह्या लोकांना मिळाला गोव्यातल्या. कारण बाकी अशा टाईपचं नॉलेज कुणाकडेच नव्हतं. आणि मग असे हे बँड होते हे सगळीकडे फिरायचे अख्ख्या भारतभर.
1: हे कधीच सांग,
0: हे साधारण 17व्या शतकातलं असेल, 17व्या आणि 18व्या शतकातलं. म्हणजे हळूहळू त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट झाली. पण ब्रिटिश जेव्हा गेले, कारण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सडनली ब्रिटिश भारतात निघून गेले आणि त्याच्यानंतर मग ही साधारण तिसरी पिढी असेल गोवन म्युझिशियनची खूप मॅच्युअर झालेली होती. तर त्यांचा धंदा गेला आणि त्याच वेळेला चित्रपट सृष्टीची सुरुवात झालेली होती किंवा एक विशिष्ट त्याला एक लय मिळालेली होती,
1: बोलू लागला होता
0: चित्रपट मुंबईमध्ये. मग हे सगळे लोक मुंबईत आले आणि मुंबईमध्ये मग त्यांना काही 5-स्टार हॉटेल्समध्ये वगैरे अशी त्यांना थोडीशी कॉन्ट्रॅक्ट मिळायला लागली. आणि विशेष करून म्हणजे हा एक म्युझिकचा इतिहास झाला. आता अकॉर्डियनच्या बाबतीत बोलायचं झालं तर अकॉर्डियन हे मेनस्ट्रीम मध्ये आणलं हे गुडी सिरवाई म्हणून पारसी एक वादक होते. जशी गोवन लोकांची स्टोरी आहे तशीच पारशी सुद्धा लोकांची स्टोरी आहे. तर पारशी लोक हे व्हॉल्यूम मध्ये कमी असल्यामुळे ते ब्रिटिशांच्या जवळ गेले. गुजरातमध्ये ब्रिटिशांच्या बऱ्याच वखारी होत्या आणि तिथे हे पारसी लोक त्यांच्याबरोबर काम करायचे. त्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्यावर झाला आणि मग त्यांचं कल्चर सुद्धा थोडंसं ब्रिटिश कल्चरकडे वळणार झालं. तर त्याच्यात त्या कल्चरमधनं आलेले हे जे गुढी सिरवाई होते तर ते अकॉर्डियन वाजवत असत आणि त्यांचा बँड होता. त्यांच्या बँडमध्ये गोवन म्युझिशियन्स होते आणि ते स्वतः पारसी अकॉर्डियन वाजवायचे. आणि त्यांचा जो बँड होता तो ह्या ताज हॉटेलमध्ये ते रोज संध्याकाळी वाजवायचे. तर तिथे सी रामचंद्र यायचे ऐकायला. तर सी रामचंद्रांनी त्यांचं म्युझिक ऐकलं आणि त्याच्यानंतर त्यांना अशी एक कल्पना सुचली की आपण हे आपल्या म्युझिकमध्ये वापरू शकतो का. कारण सी रामचंद्र वॉज अ व्हेरी इनोव्हेटिव्ह पर्सन. तर म्हणून त्यांनी समाधी जो चित्रपट आहे त्याच्यामध्ये गोरे गोरे ओबाके छोरे हे जे गाणं असेल तर त्या गाण्याच्या जे म्युझिक आपण बघितलं ते कम्प्लिटली वेस्टर्न म्युझिक आहे आणि त्याचा बाद सुद्धा वेस्टर्नच आहे त्या गाण्याचा. तर त्याच्यामध्ये हा गुढी सिरवाईंचा बँड त्यांनी आणला आणि तिथं अकॉर्डियन पहिल्यांदा हिंदी चित्रपट सृष्टीत आलं असं म्हणजे साधारण जे डॉक्युमेंटेशन अवेलेबल आहे त्याच्यामध्ये म्हटलं जातं. आणि मग

0: एका संगीतकारांनी जो प्रयोग केला तो मग ऑटोमॅटिकली तो गाजल्यामुळे मग सगळ्यांनी ते रिपीट केलं आणि त्यामुळे तुम्हाला दिसेल की हे वाद्य आणि हा संपूर्ण गोवन म्युझिशियन्स वेस्टर्न म्युझिक आणि इंडियन म्युझिक ह्याचा जो मिलाफ आहे हे ऍक्च्युली एक फॉर्म्युलाच तयार झाला आणि त्याच्यानंतर मग राज कपूरने त्याचा वापर करून घेतला. मग पुढचे सगळे संगीतकार सलील चौधरी असतील, मदन मोहन असतील, असे अनेक संगीतकार आहेत ज्यांच्याकडे हे गोवन म्युझिशियन्स वाजवत होते. त्यामुळे 50 ते 60 हा काळ जर बघितला तर त्या म्युझिकमध्ये तुम्हाला असं दिसेल की गाणी सगळी ही इंडियन स्टाईलची आहेत आणि मधलं म्युझिक जे आहे
1: सुरावट भारतीय
0: इंटरल्यूड आहे, इंटरल्यूड हे कम्प्लिटली वेस्टर्नाइज्ड आहेत कारण हे वेस्टर्न हे सेबॅस्टियन म्हणून जे एक गोवन अरेंजर होते त्यांनी ह्या सगळ्यांचे अरेंजमेंट केलेले आहेत आणि तो एक पायंडा पडला आणि त्याच्यानंतर मग पुढे म्युझिक वेगळ्या मार्गाने डेव्हलप होत गेलं.
1: आणि दृश्य रूपात मला वाटतं राज कपूरने मॅक्झिमम त्याचा वापर केला.
0: राज कपूरला ना वाद्यांची खूप आवड होती आणि युरोपियन वाद्य म्हणजे आता त्यांनी खूप वेगवेगळ्या प्रकारची वाद्य म्हणजे त्याच्या तुम्ही जर त्याचं जे टायटल म्युझिक आहे त्याच्यामध्ये सुद्धा व्हायोलिन वाजवताना राज कपूर दाखवलेला आहे. तर राज कपूरचा सगळा प्रवास बघितला तर जसं देवानंद टोप्या घालायचा वेगवेगळ्या प्रकारचा तसा राज कपूर वेगवेगळ्या प्रकारची वाद्य त्यांनी मेन स्ट्रीम मध्ये आणली. जसं व्हायोलिन त्यांनी आणलं पहिल्या सुरुवातीच्या काळामध्ये, त्याच्यानंतर अकॉर्डियन हरदिल जो प्यार करेगा या गाण्याच्या माध्यमातून तर सगळ्यांनाच ते माहिती झालं आणि बॅकपाईप नावाचं जे इन्स्ट्रुमेंट आहे ते मला असं वाटतं की दुसऱ्या कुठल्याच पिक्चरमध्ये आपल्याला दिसलं नसेल. बासरी मला वाटतं नंतर तिसरी कसम मध्ये त्यांनी आणलेली आहे. डफ तर त्याने अशी म्हणजे अकॉर्डियनच फक्त नाही तर बाकी अनेक इन्स्ट्रुमेंट्स त्यांनी ही अशी मेन स्ट्रीम मध्ये सिनेमामध्ये आणली आणि दृश्य स्वरूपात लोकांना ती वेगळ्या रूपातनं माहिती पडली.
1: भारतीय संगीताचा विशेषतः हिंदी चित्रपट संगीताचा बाज अकॉर्डियनने बदलला असं जर आपण म्हटलं तर अकॉर्डियनची वैशिष्ट्य तू काय सांगशील त्या वादनाची म्हणून आणि ते कानाला ऐकू येणं यातलं पण काही वैशिष्ट्य सांगितलं असतं.
0: ऍक्च्युली हार्मोनियम आणि अकॉर्डियन मध्ये तसा फरक नाही आहे कॉन्सेप्च्युअली आणि हार्मोनियम हे वाद्य मुळात फ्रेंच इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्यामुळे हार्मोनियम आता एक्झॅक्टली आपल्याकडे कधी आलं मला माहित नाही पण हार्मोनियमचे जी सुरावट आहे ती जगामध्ये जे एक स्टँडर्ड फ्रिक्वेन्सीज ठरलेल्या आहेत सुरांच्या त्या फ्रिक्वेन्सीज प्रमाणेच त्याची बांधणी आहे. तेच फ्रिक्वेन्सीज तुम्हाला पियानोमध्ये दिसतील, कुठल्याही कीबोर्डमध्ये त्याच फ्रिक्वेन्सीज असतात. त्याच्यामुळे अकॉर्डियन हे वाद्य काही तसं वेगळं नाही आहे, फक्त ते मोठं वाद्य आहे. त्याला डाव्या बाजूला एक मोठा बेलो असतो आणि बेलो म्हणजे आपले लंग्स कसे असतात तर ते मोठे लंग्स आहेत त्याला असं पण म्हणूया, त्याच्यामुळे त्याचा आवाज मोठा येतो. आणि अकॉर्डियनचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा डावा हात. तर डाव्या बाजूला त्याच्याकडे त्याच्यात जवळजवळ 120 बटन्स असतात आणि ती कॉम्बिनेशन्स असतात. म्हणजे आता कसं तुम्हाला सिंथसायझरमध्ये आपण एक बटन दाबल्यानंतर जशी कॉर्ड वाजते तसं मेकॅनिकली त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये तुम्ही एक बटन दाबल्यानंतर ऑटोमॅटिकली 3 वेगवेगळे रीड्स प्ले होतात आणि मग तुम्हाला कॉर्डचा आवाज येतो. सो जे आत्ता आपल्याला इलेक्ट्रॉनिकली ऐकायला मिळतं ते अकॉर्डियन मध्ये 100 वर्षांपूर्वीच मेकॅनिकली त्यांनी निर्माण केलं होतं. ते सुद्धा इतक्या छोट्या इन्स्ट्रुमेंट मध्ये म्हणजे 10 किलो असं वाटतं आपल्याला खूप मोठं परंतु त्याच्यामध्ये 15,000 वेगवेगळे पार्ट्स आहेत त्या इन्स्ट्रुमेंट मध्ये. तर त्यांनी ते असं छान त्याच्यात बसवलंय आणि त्याच्यामध्ये मग तुम्हाला कॉर्ड आणि सिंगल नोट म्हणजे सुरावट असा एक चांगला मिलाफ तुम्हाला उपलब्ध होतो आणि मग त्याच्या तुम्ही त्याला रिदम देऊ शकता त्या गाण्याला किंवा जे काही तुमची असेल ती. तर ही त्याच्यातली खासियत आहे सगळ्यात महत्वाची अकॉर्डियनची.
1: जगभरात कुठल्या प्रकारच्या संगीतामध्ये आज अकॉर्डियन दिसतं म्हणजे जॅझ किंवा काय सांगशील?
0: आता अकॉर्डियन कसं आहे की ते सर्व प्रकारच्या संगीतामध्ये तुम्हाला त्याचा शिरकाव झालेला दिसतो. म्हणजे मी अकॉर्डियनला सरड्यासारखं मानतो की ज्या ज्या ठिकाणी अकॉर्डियन हे इन्स्ट्रुमेंट गेलं तिथले रंग त्यांनी घेतले आणि ते तसंच त्याच्यामध्ये
1: त्या संगीताचे रंग घेतले
0: आणि ते तिथलंच इन्स्ट्रुमेंट झालं. म्हणजे उदाहरणार्थ बाल्कन देश जे आहेत म्हणजे बल्गेरिया किंवा हे यातलं जर म्युझिक तुम्ही ऐकलं तर तिथे अत्यंत वेगळ्या पद्धतीचं अकॉर्डियन वाजवलं जातं. किंवा अरब राष्ट्रांमध्ये सुद्धा अकॉर्डियनचा खूप वापर केला जातो. अरेबिक अकॉर्डियनचं ट्युनिंग वेगळं असतं
1: म्हणजे ते ऐकू वेगळ्या पद्धतीने
0: स्वरच वेगळे असतात.
1: ओके,
0: जसे कर्नाटक म्युझिकचे स्वर निराळे असतात तसे अरेबिक अकॉर्डियनचे सूर वेगळे असतात. तर ते त्यांनी वेगळ्या पद्धतीने आत्मसात केलं. युरोपचा जर आपण एक आढावा घेतला तर फ्रेंच एक वेगळ्या पद्धतीनं अकॉर्डियन वाजवतात फ्रेंच लोक, त्यांचे पीसेस वेगळे आहेत.

0: त्याच्यानंतर आयरिश लोक वेगळ्या पद्धतीने वाजवतात, स्कॉटिश लोक वेगळ्या पद्धतीने वाजवतात, म्हणजे त्यांचे त्यांचे जी ट्यून्स आहेत, किंवा असं आपण म्हणूया की त्यांचं कल्चर, तिथली ज्योग्राफी, तर त्या सगळ्याचा तुम्हाला त्याच्यातनं एक अनुभव मिळतो. म्हणजे तुम्ही आयरिश अकॉर्डियन नुसतं ऐकलं तरी तुम्हाला, जसं आपण शिवकुमार शर्मांचं ज्यावेळेला संतूर ऐकतो तेव्हा आपण डायरेक्ट काश्मीरमध्ये जातो, तसं तुम्ही आयरिश अकॉर्डियन ऐकलं तर तुम्हाला एकदम तुमच्या डोळ्यासमोर ते सगळे डोंगर, त्या नद्या तिथल्या, आणि ते सगळं वातावरण तुमच्या डोळ्यासमोर येईल. तसंच स्कॉटिश लोकांचं आहे, तसंच फ्रेंच लोकांचं आहे. म्हणजे फ्रेंच अकॉर्डियन ऐकल्यानंतर तुम्हाला ते पॅरिसमधले जे कॅफेज आहेत सगळे, की बाहेर असं टेबल खुर्चीवरती बसून लोक कॉफी
1: बसलेत,
0: निवांत बसलेत, म्हणून त्याला कॅफे म्युझिकच म्हणतात. कारण फ्रान्समध्ये हे म्युझिक हे कॅफेमध्येच वाजवण्यासाठी म्हणून डेव्हलप झालं, म्हणून फ्रेंच कॅफे द पारी असं त्याचं नाव आहे. सो फ्रेंच कॅफे म्युझिक म्हणून मग अकॉर्डियनचे काही पीसेस तयार झाले. त्याचप्रमाणे रशियन जर बघितलं तर ते एक वेगळी फ्लेवर आहे, इटालियन फ्लेवर वेगळी आहे. त्यामुळे प्रत्येक देशांनी आत्मसात केलं ते इन्स्ट्रुमेंट, आणि तिथले जे कोणी कंपोजर्स होते त्या कंपोजर्सनी मग त्या इन्स्ट्रुमेंटसाठी त्यांच्या पद्धतीनं म्युझिक लिहिलं. आपण अर्जेंटिनामध्ये गेलो तर अर्जेंटिनाचं म्युझिक तुम्हाला, अर्जेंटिनामध्ये टँगो प्रसिद्ध आहे, मग टँगो जे वाजवले जातात आज अकॉर्डियनवर ते सगळे अर्जेंटिनामधले प्रसिद्ध टँगोज आहेत. तर असं प्रत्येक ठिकाणचं म्युझिक अकॉर्डियन घेत घेत ते इन्स्ट्रुमेंट असं फुल आहे असं म्हणूया आपण. आणि मगाशी मी ज्याची सरड्याची उपमा दिली तर असं ते एक शॅमेलियॉन सारखं इन्स्ट्रुमेंट आहे.
1: भारतात चित्रपट संगीता व्यतिरिक्त याचा विकास झालेला दिसतो का, अकॉर्डियन आणखीन कुठे वाजवलं जातं?
0: ऍक्च्युली भारतामध्ये अकॉर्डियन म्हणजे गुढी सिरवाई अकॉर्डियन वाजवायचे, त्यांचा अकॉर्डियनचा बँड होता, म्हणून ते इन्स्ट्रुमेंट हिंदी चित्रपटात आणलं आणि ते मग ते वाजवायला लागले पुढे. मग जसं लक्षात आलं की अकॉर्डियन हे प्रभावी इन्स्ट्रुमेंट आहे, तर मग बाकीचे जे प्लेयर्स होते जे हार्मोनियम वाजवायचे ते हार्मोनियमवरनं अकॉर्डियनवर शिफ्ट झाले, आणि कमर्शियल त्याचा म्हणजे काय म्हणूया आपण एक गरज म्हणून त्याच्याकडे बघितलं गेलं अकॉर्डियनकडे. त्यामुळे गुढी सिरवाईंच्या नंतरचे जे अकॉर्डियनिस्ट होते ते अकॉर्डियनसाठी अकॉर्डियन डेव्हलप केलं असेलच असं नाही, तर त्यांनी गरज म्हणून ते इन्स्ट्रुमेंट घेतलं कारण त्याला डिमांड होती आणि तसं ते डेव्हलप करत गेले. पण काय झालं की नंतर गरज संपली कारण इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट आली आणि त्याच्यामुळे मग त्याची डेव्हलपमेंट थांबली. आणि मग आपल्या असं लक्षात येईल की माझ्यासारखे फार थोडे असे लोक आहेत की ज्यांना ते इन्स्ट्रुमेंट आवडलं, म्हणजे माझं म्युझिक हे प्रोफेशन नाही त्याच्यामुळे मी ते डेव्हलप करू शकतो, माझा दुसरा व्यवसाय आहे त्याच्यातनं मी पैसे मिळवून माझ्या हॉबीसाठी मी फायनान्स करू शकतो. परंतु एखाद्या म्युझिशियनला जर त्याचं पोट त्याच्यावर चालवायचं असेल आणि त्याला काही मार्गच नसेल दुसरा, तर तो मग हे इन्स्ट्रुमेंट डेव्हलप करणार नाही. त्याच्यामुळे मग अकॉर्डियनची पुढची जी पिढी आहे, साधारण 90 सालापर्यंत अकॉर्डियन वापरलं जात होतं, कारण 90 ते 95 पर्यंत जुने संगीतकारांची एक पिढी होती कार्यरत, तर त्याच्यानंतर मग त्याचा वापर खूपच कमी होत गेला. आता अगदी तुरळक कधीतरी दिसतो तुम्हाला वापर.
1: तू स्वतः आयटी प्रोफेशनल आहेस आणि श्रोत्यांना माहिती सांगायला मला आवडेल की आकाशवाणी पुणे केंद्राचे माजी स्टेशन डायरेक्टर मधुसूदन कानेटकर यांचा नातू आहेस तू. याच्याकडे कसा वळलास किंवा अकॉर्डियन तुझ्या आयुष्यात कधी आलं? आणि
0: ह्याच्यात 2-3 पैलू आहेत ऍक्च्युली. तो आमच्या घरामध्ये माझ्या आईकडनं, म्हणजे मधुसूदन कानेटकर हे जयपूर घराण्याचे गायक आणि शिक्षक, त्यांचे बंधू म्हणजे वसंत कानेटकर मोठे नाटककार, आणि माझे पणजोबा कवी गिरीश हे कवी, तर असा हा एक वारसा म्हणजे साहित्याचा वारसा संगीताचा वारसा आमच्या घरामध्ये होताच. परंतु मला स्वतःला नक्की काय आवडतं हे मला माहित नव्हतं. नाटकात काम करायची मला आवड होती, शाळेमध्ये वगैरे नाटकात काम करायला मिळायचं, पण अर्थार्जनासाठी कलेकडे जायचं नाही असा लहानपणापासूनच माझ्या मनात मी विचार करून ठेवलेला होता. पण त्याचबरोबर आपली कला पण जोपासायला आपल्याला हवी असं मला खूप वाटायचं. आणि वेस्टर्न म्युझिक बद्दल मला एक आकर्षण होतं, ते का आकर्षण होतं मला माहिती नाही. तर एक साधारण 5वी-6वीत असताना आमचे एक रिलेटिव्ह आहेत, त्यांचे एक मित्र आहेत, तर त्या मित्रां त्यांच्याकडे गेलो असताना मी हे इन्स्ट्रुमेंट बघितलं आणि मग ते इन्स्ट्रुमेंट हे इट्स लाईक अ वन मॅन ऑर्केस्ट्रा, तो एकच माणूस ते इन्स्ट्रुमेंट वाजवत होता आणि ही वॉज एबल टू एंटरटेन फॉर अबाउट 1 आवर. तर तेव्हा मला असं वाटलं की अरे हे आपल्याला डेव्हलप करायला हरकत नाही जर कधी संधी मिळाली तर. आणि नंतर मग तशी माझं इंजिनिअरिंग संपल्यानंतर मग मी एक सेकंड हँड अकॉर्डियन घेतलं, मी ती प्रवास माझा चालू केला आणि तसं ते हळू

0: हळूहळू डेव्हलप करत
1: गेलो. ऐकून ऐकूनच शिकलास.
0: मी पहिल्या सुरुवातीला पुण्यामध्ये जे अकॉर्डिनिस्ट होते त्यांच्याकडनं थोडं एक्सपोजर घेतलं, पण नंतर माझ्या असं लक्षात आलं की हे इन्स्ट्रुमेंट आहे ना हे वेस्टर्न इन्स्ट्रुमेंट आहे, त्याच्यामुळे तुम्हाला वेस्टर्न क्लासिकल म्युझिक तुमचं फाउंडेशन क्लिअर करण्याकरता शिकायला पाहिजे. म्हणून मी मुंबईला सायरस पंथकी नावाचे एक पियानिस्ट होते त्यांच्याकडे मी जवळजवळ एक 6 ते 7 वर्ष त्यांच्याकडे दर शनिवारी शिकायला जायचो. त्यावेळेलाच माझा आयटीचा प्रवास तेव्हा तसा चालूच होता, तर त्याच्याबरोबर मी हा शिकायला सुरुवात केली. तर पियानोचं शिक्षण मी त्यांच्याकडनं घेतलं आणि मग नंतर ते ऍक्च्युली 2008 ते गेले आणि मग त्याच्यानंतर मी स्वतःच मग अकॉर्डिनची पुढची जी माझी प्रगती होती ती स्वतःची स्वतःच केली. पण एक त्याच्यात फायदा असा झाला 2010 क्लाउड ट्रान्सफॉर्मेशन आल्यामुळे युट्यूब सारखं एक मोठं माध्यम उपलब्ध झालं, त्याच्यावरनं बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या आणि माझ्या आयटी क्षेत्रामध्ये मी बराच बाहेर हिंडलो. सो मी 2 वर्ष युकेमध्ये होतो, मग तिथे एका रशियन अकॉर्डिनिस्टकडनं मी रीतसर शिक्षण घेतलं लंडनला, त्याच्यानंतर मी इटालीला गेलो. मग इटालीमधनं जे आता जे माझं अकॉर्डियन आहे ज्या कंपनीतनं मी अकॉर्डियन घेतलं त्या कंपनीतले जे डायरेक्टर आहेत किंवा त्यांचे जे कोण ब्रँड अम्बॅसिडर आहेत त्यांच्याकडनं मला शिकायला मिळालं. तर असं परदेशात वेगवेगळ्या ठिकाणी तिथले वर्कशॉप्स बघून आणि पुस्तकांमधनं असं मग हळूहळू हळूहळू ते शिक्षण मी इन पॅरल मी शिक्षण ते
1: चालू राहिलं. वाद्यावरती प्रेम आहे म्हणून मला वाटतं 2011 तू हा दिवसही साजरा करतोस, त्याच्यासाठी कार्यक्रम करतोस, त्या कार्यक्रमातले अनुभव ऐकायला आवडतील.
0: ऍक्च्युली कसं झालं की मला हे माहिती होतं की मी प्रोफेशनमध्ये जाणार नाहीये आणि अगदी खरं सांगायचं तर वाद्यासाठी काही मी तसा बनलेलो नाहीये. मी एक खरं अर्थानं खरं म्हटलं तर एक ऍक्टर आहे, म्हणजे ऍक्टिंगचे स्किल्स माझ्यामध्ये जास्त आहेत, बोलण्याचे स्किल्स जास्त आहेत. तर वाजवण्याचे स्किल्स डेव्हलप करण्याकरता मला बऱ्यापैकी कष्ट पडले, म्हणजे जे काही मी वाजवतो हे कष्टाने तयार झालेलं आहे. त्याच्यात काही गॉड गिव्हन गिफ्ट कमी आहे, म्हणजे रिदमची एक गिफ्ट असेल किंवा क्रिएटिव्हिटीची गिफ्ट असेल, पण बाकी सगळ्या गोष्टी मला डेव्हलप करायला लागल्या. तर एका विशिष्ट टप्प्यावरती आल्यानंतर मला असं वाटलं की आता कुठेतरी एक आपल्याला चॅनल मिळायला पाहिजे वाजवण्याकरता. आणि एकदा सहज मी इंटरनेटवरती चाळत असताना मला दिसलं 2010 की वर्ल्ड अकॉर्डियन डे अशा प्रकारचं एक यु नो एनकरेज करत आहेत. तर जगामध्ये एक 2 संस्था आहेत अकॉर्डियनच्या, ग्लोबल ऑर्गनायझेशन, जे अकॉर्डियन हे इन्स्ट्रुमेंट म्हणजे त्याचं पुनरुत्थान व्हावं, लोकांनी वाजवावं, तर त्याच्यासाठी ते कार्यरत असतात. एक फ्रान्समध्ये आहे आणि एक मला वाटतं कॅनडामध्ये. तर ह्या 2 संस्था मिळून त्यांनी एक असं म्हणजे काय म्हणू एक कॉल दिला होता सगळ्यांना, कारण इंटरनेट जस्ट यु नो इट वॉज जस्ट इन्क्रीजिंग ऍट दॅट टाइम, की तुम्ही असे साजरा करा दिवस. तर मग मला अशी एक कल्पना मनामध्ये आली की आपण प्रोफेशनल आर्टिस्ट नाही होत, परंतु आपण या वाद्याची आपल्याला जेवढं येतं त्याच्यातनं आपण माहिती देऊ शकतो लोकांना. कारण मला असं लक्षात आलं की लोकांमध्ये मिसअंडरस्टँडिंग आहे किंवा लेस अंडरस्टँडिंग आहे, म्हणजे त्याच्याबद्दलची ऍक्युरेट माहिती लोकांमध्ये नाहीये. तर तो एक प्रयत्न आपण करूया. मी एक इंजिनियर आहे तर मी त्याचं आतलं सगळं डिझाईन लोकांना समजावून सांगू शकतो, त्याचा प्रवास समजावून सांगू शकतो. म्हणून पहिला कार्यक्रम मी पत्रकार भवनमध्ये अकॉर्डियनच्या विश्वात ह्या नावाने केला, ज्याच्यामध्ये संपूर्ण अकॉर्डियनचा प्रवास मी त्यांना अगदी 1829 पासून आत्तापर्यंत तो प्रेझेंटेशनच्या माध्यमातून समजावून सांगितलं. आणि मला जी गाणी येत होती ती मी सादर केली, पण त्याचा प्रतिसाद इतका प्रचंड होता की 100 लोकांचं सभागृह होतं, 200 लोक त्याला आले, म्हणजे लिटरली तिथे मारामारी झाली. मग मला असं वाटलं की हे जरा मोठ्या प्रमाणावर करायला पाहिजे. मग मी निवारामध्ये त्याच्या समोर तिथे आम्ही केला तर जवळजवळ 700-800 लोक आले. मग असं वाटलं अजून मोठ्या प्रमाणावर करायला पाहिजे. मग मी अकॉर्डियन फेस्टिवलला जेव्हा गेलो होतो इटालीमध्ये, तिथे मला काही इटालियन आर्टिस्ट होते ते मला म्हणाले की तुम्ही आमचा कार्यक्रम भारतात करू शकता का. मग इटालियन काउन्सुलेट जे होतं भारतातलं मुंबईतलं त्यांच्याशी कोलॅबरेट करून आम्ही इटालीमधला एक आर्टिस्ट पुण्यामध्ये आणला. मग त्याचे गांधर्व महाविद्यालय आणि अशा 2-3 ठिकाणी आम्ही प्रयोग केले आणि कर्नाटक हायस्कूलचं मोठं ऑडिटोरियम घेतलं, तिथं आम्ही त्याचा कार्यक्रम केला, कलकत्त्याला केला. आणि असं ते वाढत वाढत वाढत वाढत गेलं आणि माझ्या असं लक्षात आलं की हा जेव्हा केव्हा मी हा कार्यक्रम करायचा प्रयत्न करतो तर त्यावेळेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद असतो. त्या वाद्याचीच महती एवढी आहे की प्रचंड प्रमाणात प्रेक्षक कुठनं कुठनं येतात. म्हणजे पुण्यातच मी फक्त कार्यक्रम करतो तरी सुद्धा अगदी मुंबईपासून लोक केवळ हा कार्यक्रम पाहण्यासाठी आलेले आहेत.
1: ऐकणारे उदंड आहेत कारण ही हिंदी चित्रपट संगीताची किमया आहे.

0: हे वाद्य त्यांनी लोकप्रिय केलं. पण वाजवणारे आज किती आहेत?
1: वाजवणारे खूप कमी आहेत, पण नवीन पिढीमध्ये सुद्धा हळूहळू आता वाजवणारे म्हणजे एक दोन लोक येत आहेत कुठे ना कुठेतरी. म्हणजे ते वाद्य टिकून राहिलेले आहे. म्हणजे आता पुण्यामध्ये बघितलं तर समीर सप्रे म्हणून एक अकॉर्डियन वादक आहे, त्याच्यानंतर मुंबईला सागर साठे आहे, तर असे काही यंगस्टर्स आहेत पण बोटावर मोजण्या इतके आहेत. साऊथमध्ये एक दोन वादक आहेत जे अगदी चांगल्या प्रकारे प्रोफेशनली वाजवतात, पण अर्थातच ज्यांना या इन्स्ट्रुमेंटबद्दल खूप एक आत्मीयता वाटते किंवा असं वाटतं की हेच माझं इन्स्ट्रुमेंट आहे आणि ते आत्म आपल्याला वाटायला लागतं, आणि ते का वाटतं हे मला त्याचं उत्तर माहिती नाही की हेच वाद्य मला वाजवायचं आहे असं आपल्याला का वाटतं. तर ते ज्यांना वाटतं ते मग पुढे नेतात, कारण याच्यातनं अर्थार्जन आता नाही होऊ शकत. तर तुम्हाला अर्थार्जनाचा दुसरा कुठला तरी मार्ग असावा लागतो आणि मग तुमची हॉबी म्हणूनच तुम्ही याच्याकडे पुढे नेऊ शकता आणि ती तेवढी

0: आपल्याला का वाटतं, तर ते ज्यांना वाटतं ते मग पुढे नेतात, कारण याच्यातनं अर्थार्जन आता नाही होऊ शकत. तर तुम्हाला अर्थार्जनाचा दुसरा कुठला तरी मार्ग असावा लागतो आणि मग तुमची हॉबी म्हणूनच तुम्ही याच्याकडे पुढे नेऊ शकता. आणि ती तेवढी कमिटमेंट, तेवढी सिन्सिअरिटी, कारण याचा लर्निंग कर्व पण खूप मोठा आहे. हे वाद्य जर तुम्हाला शिकायचं असेल, दोन्ही हाताने वाजवायला लागतं, त्याच्यात बेलो कंट्रोल आहे, अनेक त्याच्यामध्ये गोष्टी तुम्ही एकाच वेळेला करत असता, आणि एक बेसिक कॅपॅबिलिटी पण पाहिजे. तर ते तेवढी कमिटमेंट सगळ्यांकडे असतेच असं नाही.
1: भवितव्य काय दिसतं तुला या वाद्याचं?
0: आता तसं बघायला गेलं तर हे वाद्य निर्माण झालंय 1829 मध्ये, आणि अजूनही आता 200 वर्ष होतील 2029 ला, तरी हे वाद्य टिकून आहे.
1: मग चिंता का करायची?
0: तर मला एका
1: चिंतेचं कारण AI.
0: हा, तर एका बाजूला असं वाटतं की वाद्याचंच नशीब, म्हणजे वाद्य आपलं स्वतःचं नशीब आणि स्वतःचे वादक घेऊन येतं, त्यामुळे तो एक झाला म्हणजे फिलॉसॉफिकल भाग झाला. पण AIच्या जमान्यामध्ये मला असं वाटतं की प्रत्येकालाच हॉबी डेव्हलप करणं ही एक गरज होईल, अशी एक माझी संकल्पना आहे. कारण AI जर आपण स्ट्रक्चर बघितलं तर आत्तापर्यंत जेवढा डेटा निर्माण झालेला आहे त्या डेटावरच AI चं इंजिन चालतं. त्या डेटावरच तुम्ही जे काही तुम्हाला करायचं ते तुम्ही AIच्या माध्यमातून करू शकता आणि अतिशय लीलया करू शकता. त्याच्यामुळे हळूहळू तुम्ही नवीन निर्मितीकडे तुमचा कल हा कमी कमी होत जाणार आहे आणि ह्युमन रेस ही डिग्रेडेशनकडे जाईल. म्हणजे इलॉन मस्क जसं म्हणतो की तुम्हाला काम करण्याची गरजच पडणार नाही कारण सगळी कामं AI करेल. परंतु त्याचे निगेटिव्ह साईड अशी आहे की जर तुम्ही नवीन निर्मिती नवनिर्मिती जर केली नाहीत तर तो AI पण एनहान्स होणार नाही आणि ह्युमन ब्रेनला जर खाद्य दिलं नाही तर तो डिप्लीट होत जाईल. त्याच्यामुळे ह्युमन ब्रेन रद्दीत जाऊ नये म्हणून प्रत्येकाला कुठली ना कुठली तरी हॉबी डेव्हलप करणं ही काळाची गरज आता आहे असं मला वाटतं. तर त्याच्यामुळे प्रत्येकाने, आणि ती काही प्रोफेशनली तुम्हाला त्या लेवलला यायला पाहिजे असं नाही, पण जेवढं तुम्हाला जमेल तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये प्रगती करत राहिलं पाहिजे ब्रेन ऍक्टिव्ह ठेवण्याकरता आणि तुम्हाला तुम्ही स्वतःला ऍक्टिव्ह ठेवण्याकरता.
1: बरोबर. इतकी चर्चा सगळी ऐकली तर तुझं वादन ऐकायला नक्कीच आवडेल आणि ते वादन ऐकून आपण निरोप घेऊया या कार्यक्रमातनं आणि तुझ्या भविष्यातल्या वाटचालीसाठी तुझ्या आणि अकॉर्डियनच्या सदिच्छा व्यक्त करते आणि तुझं वादन आता ऐक.

श्रोतो आमच्या साथ संवाद या कार्यक्रमालिकेअंतर्गत जागतिक अकॉर्डियन दिनाच्या निमित्तानं अकॉर्डियन वादक अमित वैद्य यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. निर्मिती सहाय्य होतं वैशाली जाधव यांचा. एफ एम बँड 101 मेगाहर्ट्झवर हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. श्रोतो याबरोबर आजच्या या सभेतल्या कार्यक्रमातनं मी कैलास शिंदे सर्व रसिकांचा निरोप घेतोय. नमस्कार.

0: सुन रहे हैं विविध भारती।
1: सखियों के दिल की जुबान। हेलो सहेली।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट.
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
4: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे.
5: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
2: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.

0: कालची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 29 30 41 42.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, संध्याकाळचे 5 वाजलेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट. श्रोतेहो, आज ऐकूया ज्येष्ठ लेखिका मालतीबाई बेडेकर यांची शांता शेळके यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
1: देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळ.

0: नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: समाजामध्ये अनेक तरांची जी मला बायकांच्या मध्ये वावरताना हे दिसलं ते मला प्रत्येक गोष्ट मला अशी टोचायची आणि त्याच्यातून काहीतरी निर्माण झालं पाहिजे. कारण आधी बाईंनी शिकायचं हे आधी नव्हतं, नंतर ती लग्न करते स्वतः होऊन हे
2: नव्हतं,
1: त्याच्यानंतर तिचा नवरा तिची पहिल्यांदा प्रेम करतो नंतर दुसऱ्यावर काहीतरी कारणाने करायला, हे नवीनच एक प्रॉब्लेम तिच्या बाबतीत
2: नवीन एक निर्माण झाला प्रश्न.
1: तर तो प्रश्न पहिल्या प्रश्न इतकंच मला तीव्र असं वाटत होतं.
2: यानंतर अगदी वेगळ्या प्रकारची कादंबरी जिला म्हणता येईल अशी म्हणजे बळी, तोही एक असाच पददलित डाऊन ट्रॉडन अशा प्रकारचा तो पण समाज आहे. तर बळीबद्दल, बळी कादंबरी तुमची खूप माझी आवडणारी कादंबरी आहे,
1: ती मलाही सगळ्यात तीच आवडते.
2: तिच्याबद्दल काहीतरी तुम्ही सांगा.
1: बायकांची रडारड पुष्कळ झाली. तर मी कन्याशाळेत होते नंतर ह्याला होते, पण माझ्या एकंदर लक्षात आलं मी लाईफ मेंबर पण झाले होते
2: बर
1: हिरण्याची आणि अजन्मा अविवाहित राहायचं काम मला ते म्हणजे सारखी नजर कावळ्याची जशी असते तशी माझी सोशल प्रॉब्लेमच्याकडे लक्ष असल्या कारणाने मला कंटाळा आला. तेच प्रश्न त्याच पुन्हा ह्या
2: समस्या.
1: तर मी लाईफ मेंबरशिप पण सोडली आणि मी म्हटलं मला नाही इथे काम करायचं म्हणून. त्याबद्दल टीका खूप झाली माझ्यावर, पण मग तिथून मग पण पोटाची ही पाहिजेच ना म्हणून मुंबईला जनरल एज्युकेशन सोसायटीमध्ये मी काही दिवस काम केलं. पुढे प्लुरसीने आजारी पडले आणि मला काय करावं काही कळेना कळेना. तर त्या गोदावरी परुळेकर तर त्यांच्याकडे मी गेलं, कारण त्या ह्या सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीच्या होत्या. मी म्हटलं इथे काहीतरी आपण काम करूया म्हणून. तर त्या मला म्हणाल्या की मिस डेव्हिस म्हणून आहेत तर त्यांच्याकडे तुम्ही जा, त्यांना अशा माणसाची बाईची गरज आहे. मी तिथे गेले आणि मला हे सोलापूरचं काम मिळालं. सोलापूरचं काम मिळाल्यानंतर आता त्या गुन्हेगारांच्या कॉलनीत जायचं म्हणजे काय मला काही कल्पना नव्हती, पण माझे जे सारखं उत्सुक नवन पाहायला उत्सुक असलेलं
2: मग
1: जिज्ञासा, तर त्यामुळे तिथे गेले. बरं, माझं एकच हे होतं की ही संबंध सोसायटी का बरं अशी झाली असेल. तर मी जाऊन त्यांच्यात मिसळायची वगैरे तर त्यांना आश्चर्य वाटायचं की बाई आपल्यापाशी येऊन बोलतात. पण मला असं दिसतं की माझ्याकडे माझ्याबद्दल माझी एकंदर क्युरिओसिटी त्यांच्याशी बोलण्याची माझी तारा याच्यामुळे एक असं व्हायला आलं की शाळेचा जो विद्यार्थी ना पकडून आणायचं त्यांनी बळजबरीने इन्स्पेक्टर त्यांना आणून वर्गात बसवायचं हा जो म्हणजे संडासच उड्या टाकून पोरं तिथे तिथे
2: प्रसंग रंगवलाय तुम्ही
1: तर तिथं ते करायचं ते माझ्या वेळेला नव्हतंच. मी त्यांना म्हणायचे आपण शिकलो म्हणजे असं होईल बरं, असं तुमच्या मुलांना शिकवायला पाहिजे बरं. मी झोपडी झोपडीत तर ती मुलं 100% मुलं यायला लागली तिथे.
2: वा,
1: तर त्यावेळेला इथले जे हे होते आता नाव विसरले त्यांचं, तर ते जे होतं ते म्हणाले ते आले होते बघायला सेटलमेंट. तर त्यावेळेला मी त्यांना ड्रिल शिकवलं होतं, हे मी स्वतः घेत असे त्यावेळेला ड्रिल वगैरे मुलांचं. ते ती सगळी मुलं 100% हजर आणि हे नवीन ड्रिल शिकवत होते. ते म्हणाले हे कसं काय सगळी मुलं कशी हजर राहतात म्हणून त्यांनीच मला विचारलं. आणि मग गव्हर्नमेंटचं त्यावेळेचं जे एकंदर हे होतं ते माझ्या पाठीमागे काहीतरी गुप्त हे असावं असं मला वाटतं. तर त्यामुळे त्यांना त्यांनी ध्रुवानी मला एक दिवशी बोलावलं. ध्रुव तिथे बॅकवर्ड क्लास ऑफिसर होते. त्यांनी बोलावलं आणि त्यांनी म्हणाले की मिस खरे तुम्ही कम्युनिस्टांच्या आहारी जाता हा? असं म्हटलं कशावरून? तसं म्हणाले तुम्ही तिथे जाता नेहमी आठवड्याला. तर म्हटलं मी आठवड्याला जाते
2: हे
1: यांना कसं माहीत झालं? माझे एकदम लक्षात आलं की आपल्यावर कोणाची तरी पाळत आहे म्हणून. आणि तिथे मी जायची मी तिथे ही माणसं पण असायची यातली काही की पुढारी जे होते ते आणि त्यांच्याशी मी तिथे मोकळेपणाने बोलायची. तर त्यामुळे ती मुलं देवेर अटॅच टू मी, त्यांना माझ्याबद्दलचं ममत्व वाटायचं तितकं. आणि मग मी म्हणाले की तुम्हाला असं करता येणार नाही. मला खूप राग आला की मला व्यक्तिस्वातंत्र्य माझं घालवता तुम्ही
2: का म्हणून घालवता.
1: तर मी राजीनामा

0: तिथेच लिहिलं आहे. म्हटलं मला नाही काम करायचं आहे, माझं स्वातंत्र्य जात असेल तर मला नको आहे. तर त्याला बाई कुठून मिळणार होती? ते म्हणजे असं नाही असं नाही, पण तुम्ही सावध जरा हे करा. म्हटलं हे पहा, तिथे जी या मुलीकडे मी जाते ती बोर्डिंगमध्ये माझ्याबरोबर सतत राहणारी मुलगी मीनाक्षी होती, तर ते बोर्डिंगमधली फ्रेंडशिपसुद्धा आम्ही घालवायची का? तर त्यावर ते म्हणायचं हेही बरोबर आहे हा पॉईंट एक. आणि त्यावेळेला कन्हैयाला मुन्शींनी, म्हणजे ते मिनिस्टर होते, त्यांनी मला बोलून सांगितलं की मिश्रांच्या ताब्यात ना आम्ही सेटलमेंट्स घेतलेत, तेव्हा तुम्ही प्रभावीरितीने काम करून दाखवलं पाहिजे. तशी मी म्हटलं मी माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं मी करीन असं म्हणून मी तिथे गेले. आणि त्यानंतर मला असं वाटतं की मुलांचं त्यातल्या त्या बऱ्याचशा लोकांचं प्रेम मी संपादन केलं निश्चितपणे. म्हणजे मला आठवतं की एक मनुष्य लक्ष्मण म्हणून होता, तो माझा बंगला सांभाळायला वगैरे होता आणि तो गुन्हेगार, तर तो असा लांब बसायचा. बरं मी आता काय करणार तिथे एकटी, मी तिथे मला भीती पहिल्यांदा वाटायची की एवढी लांब कॉलनी आणि सगळे चोर दरोडेखोर वगैरे लोक आणि त्याच्यात मी कशी. पण म्हटलं आपण मेरुतरी चाललं, आपण इथे राहायचं आहे आता. तर मी तिथे बसलो ते चांदण्यात इसी चेअर टाकून. तो लक्ष्मण त्याला म्हटलं ये रे इकडे. ते लक्ष्मण आला. मी म्हटलं लक्ष्मण तुम्ही काय केलं? तर काय नाही बाई, 14 खून केले फक्त. 14 खून केले तुम्ही आणि सापडला नाही? सांगतो कोण म्हणाले, मी सांगितलं नाही कुणाला मी केले म्हणून. तेव्हा मला भीती वाटली, म्हणजे आपल्या खून करणार बाबा
1: गुन्हेगार.
0: पुढे मी काय कसं रेल्वेच्या रुळांनी माझी 4 तास फिरायची सवय होती, आपलं 4 मैल फिरायची सवय होती. तर तिथे फिरायला म्हणजे गावात एक जायचं किंवा रेल्वे रस्त्याने जायचं, तर रेल्वेच्या रुळावरून असे मी चालले होते. एक दिवशी मी मागे बघितलं आगगाडी ते काय, म्हटलं आगगाडी कसली, हा लक्ष्मणच माझ्या मागणं येत होता.
1: हो का?
0: हो. तशी मी थांबले, म्हटलं हा का बरं कशा करता येत असेल, जाऊ दे म्हटलं येत असेल. दुसऱ्या दिवशी पुन्हा माझ्या मागे तो, तिसऱ्या दिवशी तो मागे. म्हटलं आता आज निकाल करायचा आहे गोष्टी, जाऊन मी थांबले. म्हटलं लक्ष्मण तू का माझ्या मागे येतोस? तशी तो डोळ्यात पाणीच काढून म्हणाला बाई तू एकटी जातेस, माझी लेखीवाणी तू आहेस आणि तुझ्या जीवाला जर काही झालं तर मी मरून जाईन म्हणाला. आणि मी ज्या दिवशी सोडलं सेटलमेंट त्या दिवशी अक्षरशः तो लक्ष्मण रडला. तशीच तिथे बुढावा म्हणून एक होती, मी लिहिले ते अनुभव एक ठिकाणी. तर तिथे ती पण मुद्दाम तिची परीक्षा घेण्याकरता मी एखादी रुपया किंवा 5 नोट कुठतरी विसरल्यासारखं अशी ठेवायची. बाई मी चोर जातीची आहे म्हणून तुम्ही करताय, मी ओळखू नाही बरं का. म्हणजे इतकं फ्रेंडली आम्ही
1: खरं जीवन नाही का, म्हणजे आपल्या साहित्यात त्याचा कधी हेच झालेला नाही, पडसादच उमटलेला नाही.
0: ते तसं केल्याशिवाय लिहितच
1: अशा प्रकारचं हे सगळं जीवन आहे.
0: पण मी ज्या वेळेला सेटलमेंट सोडलं त्यावेळेला आमचं लग्न मग बाळणपण नेमकं तमकं सगळं सुरू झालं आणि मग मी विसरूनच गेले ते. पण मधमधनं मात्र असं वाटायचं की आपण इतकं काम केलं ना आता फार संसारात लडबडतो. हे तुमच्या सेविका कोणतं ते
1: सेवाग्राम
0: त्याच्यामध्ये मी जायला लागले. तिथे 6 वर्ष मी काम करत होते पण ते आपले लिमिटेड. श्रीकांत ज्या वेळेला शाळेमध्ये जाई तेव्हा काम करायचे. एक दिवस पलटणचे पलटण आमची चोरांची आली आमचे गण
1: सेटलमेंट मधले
0: आणि त्या म्हणाले मला, ते म्हणाले की बाई तुम्ही सेटलमेंट मध्ये पुन्हा आलं पाहिजे. म्हटलं कशाला? तर म्हणे तुम्ही आमच्याशी कसं वागत होता तसे नाही लोक वागत आता. तशी मी म्हटलं आता मी कशी येणार म्हटलं. तर म्हणाले म्हणजे मग काय आता मग उपयोगाचं म्हणून ते सगळेजण निराश होऊन चहा पाणी पिऊन गेले सगळे. पण मला खळबळ झाली परत माझी की म्हटलं आम्ही पुष्कळ गप्पा मारत होतो आणि गप्पा मारल्यानंतर मला वाटलं अरे इथे माणसांचे हृदय आहेत बरं का, तर ती हृदय आपण मोकळी केली पाहिजे आणि ती करायची म्हणजे लिहायला पाहिजे. आणि मग मी विचार करीत राहिले कारण तो स्वभावच होतो मला, फिरायला गेले की आपला विचार काहीतरी करत बसायचं. आणि झालं एक दिवस इतकी भारून आली की मी लिहायला सुरुवात केली आणि लिहून काढली 12-15.
1: मला वाटतं ही सॉ फार थोडक्यात काळात लिहिली नाही कादंबरी बळी.
0: 12-15 दिवसातच लिहिली कादंबरी.
1: अनावर आवेग व्हायचा,
0: आवेगच याच्यामुळे. आणि ती पात्र जिवंत व्हायची. आता त्यातलं खरं पात्र कोणतंच नाही खरं म्हणजे, पण ती सगळ्यांची जी एकंदर आपण केली ती रुजतच मुळीत आहे.
1: पण ती एका वेगळ्या अर्थानं म्हणजे खरं जिवंत माणसापेक्षा ती जिवंत आहेत असं म्हटलं पाहिजे नाही का
0: असं असं वाटतं.
1: एकदा त्या पुस्तकाच्या संदर्भात तुम्ही म्हणालात की ते लिहिताना मी इतकी आवेगानं लिहायची की मला वाटायचं माझ्या डोक्यातून शब्द गळतात.
0: माट्यांच्या बरोबर मी काम करत होते अस्पृश्य.
1: अरे हो, ते मला विचारायचं राहिलंय.
0: अस्पृश्य वस्तीमध्ये मी काम करत असेल
1: ते कसं काय माट्यांचे
0: काय गाठ पडली आपली हिंगण्याला असताना. म्हणजे मी काहीतरी मला वाटतं 9वीत असेल त्यावेळेला, तर तिथे माट्या आले आणि अस्पृश्यांची किती वाईट अवस्था आहे याचं 1-2 तास त्यांनी व्याख्यान दिलं. तर माझे वडील अजिबात जातीभेद पाळीत नसत.
1: हो.
0: तर ते पाळीत नसत तर ते माझ्या डोक्यामध्ये होत
1: संस्कार होते.
0: तर त्यामुळे मला असं वाटलं की अण्णाच काहीतरी हे बोलतायत की काय कुणाला माहिती
1: असं फिलिंग
0: असे काहीतरी म्हणून अण्णांच्या ऐवजी कुणीतरी बोलतंय म्हणून मी अगदी भारून गेले
1: होते.
0: आणि पुन्हा ज्यावेळेला मी कन्याशाळेमध्ये आले तेव्हा मला माझ्या भावाला माटे मास्टर शिकवले.

0: शिकवित असत आणि त्यांनी स्पेशल क्लासेस काढून त्या ठिकाणी मुलांना येऊन ते शिकवित असत आणि त्या स्पेशल क्लासेसची जी फी असे ती ह्या सगळ्या लोकांच्यावर ते खर्च करत असत.
1: हो,
0: तर त्यामुळे काय झालं की मला वाटलं की आपण पण हे काम करायला काही हरकत नाही. म्हणून शाळा संपली म्हणजे मी म्हणायची की बापूसाहेब मी येऊ का तुमच्यावर काम करायला. आणि माझ्या वडिलांना मी विचारलं तर मला कुणीतरी त्यावेळेला म्हणाल की अहो तुमचं लग्न व्हायचं कशा तुम्ही या फंदात पडता. तशी अण्णा म्हणाल तू खुशाल जा, कारण त्यांनी तेच केलं होतं घोडा दिला. आणि मिशनरी लोक कसे वाटवतात हे त्यांनी पाहिलेलं होतं. ते एक दिवस त्यांनी साहेबांनी त्यावेळेला म्हणाले की आपण फिरायला जाऊया उद्या.
1: बरं,
0: तर वडिलांना आश्चर्य वाटलं की फिरायला साहेब म्हणून बरं नाही कसं म्हणायचं. मग त्यावेळेला काही वीज वीज हा प्रकार काहीच नव्हता. साहेबांनी कंदील बिंदील आपल्या सायकलला लावला आणि अण्णा आणि साहेब चालले. ते त्यावेळी निवडुंगाची बन होती सगळीकडे, तर त्याच्या पायरस्ता एखादा असायचा. त्या पायरस्त्याने दोघं जण गेले आणि तिथे वादविवाद सारखा सुरू होता. साहेब म्हणायचं की आमच्या ख्रिस्तानी दया शिकवली, प्रेम करायला शिकवलं वगैरे सांगायला लागला. तशी अण्णा म्हणाले की अहो तुमच्याच त्यांनी शिकवलं असं नाही, तुकारामांनी आमच्या हेच सांगितलंय, ज्ञानेश्वरांनी सुद्धा दुसरं काही सांगितलं नाही. आमच्या संत कवी माझ्या वडिलांचं वाचन खूप होतं तर त्यामुळे त्यांना सगळं माहिती. तर ते कोट करायला लागले की आमकामका माहिती म्हटलेलं आहे म्हणून. मग त्या मिशनऱ्याला मराठी कळत होतं त्यामुळे त्याला हे ऐकलं म्हणजे त्याला त्रास व्हायला लागला शेवटी. म्हणजे ते म्हणाले की तुम्ही आता येशूला शरण आलं पाहिजे. मी म्हणाले येणार नाही, मी संतांना शरण जाईन, मी काही हे करणार नाही. तर त्याबरोबर त्या माणसाने त्यांना तिथल्या तिथे टाकलं निवडुंगाच्या बनात आणि सायकल ओला कंदील लावून तो निघून गेला.
1: काय भयंकर आहे.
0: आणि रात्री आई रडायला लागली की हे कुठे गेले म्हणून,
1: चिंतेत पडले.
0: आणि आई रडते म्हणून आम्ही पण रडायला लागलो. सकाळी माझे वडील जे आले ते सगळ्या काट्यांनी भरलेले आणि तिथे आले रक्त मांबाळ झालेले. आई म्हणाले अहो कुठे गेले होतात तुम्ही. ते म्हणाले म्हणजे काय तुला दिसत नाही की मी लढाई जिंकून आलोय.
1: वा,
0: तर लढाई जिंकून आलो म्हटल्यावर म्हणाले काय झालं. तर मग अण्णांनी सगळी ही हकीकत सांगितली. हकीकत सांगितल्यानंतर साहेबांनी दुसऱ्याच दिवशी सांगितलं की तुम्हाला तुमचा पगार कमी केला, कारण त्यांना इतकी पात्र माणसंही मिळत नसत त्यावेळेला. त्यामुळे 30 रुपये पगार म्हणजे पुष्कळ होता. त्यांना तो 10 रुपये पगार केला.
1: काय विलक्षणच हा अनुभव आहे अगदी.
0: आणि तो 10 रुपये पगारात होता. मुलं किती, 8 मुलं,
1: 8 भावंड,
0: 8 भावंड आम्ही. तर 8 भावंडांचं तर 10 रुपयात कसं व्हायचं. तर विचार करताना म्हणाले इंदू आपण दुधाचा धंदा करायचा आता.
1: बर,
0: तशी त्यावेळी दुधाचा धंदा ब्राह्मणांनी करायचा म्हणजे अब्रमण्यम. तर आई म्हणाली आपल्याला वाळी टाकतील ना लोक. ते म्हणजे तुला जेवायला घालणार आहेत का, ते घालणार नाहीत ना जेवायला. जेवायला कोण घालणार, आपण मिळवून घालणार ना. बरं दूध तर घेतील ना, कारण दूध बाहेरचं गावळ्याचं घेतातच आहेत ते, मग आपलं का नाही घेणार. आणि तो दुधाचा धंदा माझ्या आईने सुरू केला त्या. आणि माझ्या पुढच्या भावंडांचं शिक्षण सगळं माझ्या आईच्या कष्टावर झालेलं आहे आणि वडील होते त्या वडिलांच्या
1: नाही. आणि यामुळे माट्यांच्या बरोबर काम करावं असं जे तुम्हाला वाटलं त्याच्या मागे ही
0: प्रेरणा आहेच. आणि माझ्या वडिलांना फार त्याचा हे वाटायचं, तू जास तिथे. आणि तिथे जा असं नव्हे तर साक्षरता प्रसारासाठी मी त्यावेळेला सायकलवर बसणार. आम्ही तिघीच होतो, इरावती मी आणि शकुंतला परांजपे. तर सायकलवर मी हिंगण्याच्या पुढे वारजज आहे तिथे जायची आणि तिथे साक्षरतेचा वर्ग आठवड्यातून घेत असे. कमलाबी देशपांडे, देवधर सखुताई तिथे जायच्या, तर एक वार माझा होता.
1: त्याच्यानंतर मला वाटतं गांधीजींच्या तत्वज्ञानाचाही तुमच्यावरती
0: परिणाम झाला. खूपच परिणाम झाला.
1: पण स्वातंत्र्यपूर्व काळात कधी तुरुंगात वगैरे गेले ना.
0: तुरुंगात हो, विहाड मी कसली जाते तुम्हाला मी सांगते. म्हणजे मला जावंसं अगदी हे होऊन
1: यायचं,
0: फारच वाईट वाटायचं की आपण किती नालायक आहोत म्हणून. आणि ते प्रांजलपणे कबूल करायला मला बिलकुल हे वाटत नाही, कारण मला पाहिजे शिक्षा ती. तर त्यावेळेला मला आश्चर्य वाटतं मी स्पेशल क्लासेस म्हणजे मास्तर कुठे सुट्टीवर गेलेले असले म्हणजे मी म्हणायची की मी येते तुमच्या वर्गावर. आणि त्यावेळेला सगळं हा सांगायची सध्या काय स्वातंत्र्य लढा आहे काय नाही, अमकं तमकं सगळं बोलायची. माझ्या मुली भारून जायच्या, ही कमल भागवत संजीवनी मराठे सगळ्या मुली त्याच वेळेला होत्या शाळेमध्ये. तर ते भारून जायच्या. आणि ती सखू देव विशेषतः एक मुलगी होती आणि दुसरीचं आता आठवत नाही, पण त्या मुली त्यांचे घरातली माणसं चळवळीत पडलेली होती
1: त्यामुळे तो एक आकर्षणाचा भाग
0: हा होता. आणि मी तर काय म्हणजे वेडीच झालेली होती या चळवळीच्या ह्याच्यामध्ये. त्यावेळेला काय झालं तर गांधी उतरत असत लेडी ठाकरसीकडे.
1: बरं,
0: आणि लेडी ठाकरसीने आम्हाला सांगितलं होतं की राजकारणाशी कुणाचाही संबंध असता उपयोगाचा नाही.
1: हो
0: हो. तर त्यावेळेला हे आम्ही मुलींना सगळं राजकारण ऐकवायचो तिथे, म्हणजे मास्तर आले नसले की त्यांना ऐकवायचंय. तर एक दिवस मुली आल्या म्हणाल्या आम्ही बाई आम्ही तिरंगा लावतो आता.
1: बरं,
0: तर आता मी घाबरट

0: आणि नोकरी टिकवायची. तर मी म्हटलं तुम्हाला लावता येणार नाही, मग तुम्हीच तर सांगता आम्हाला
1: चळवळीबद्दल. गोष्टी
0: मुली म्हणाल्या मला, तुम्ही चळवळीबद्दल सांगता आम्हाला आणि तुम्ही आम्हाला झेंडा लावू नका म्हणता.
1: वा,
0: तर मला स्वतःला लाज वाटली त्यावेळेला की आपण नुसतं परोपदेशीय पांडित्यम करायला काय हरकत आहे म्हणून. पण त्यानंतर मग मला म्हटलं तुम्हाला मी विचार करते झाला आणि पाच मिनिटं विचार करून मी सांगितलं असं करते मी रात्रीचा राखणदाराला मी रजा देते आज
1: बर
0: आणि मी घरीच जाईन, तुम्ही खुशाल लावा म्हटलं.
1: मी कावात झालाय
0: आणि त्या दिवशी मुलीने झेंडा लावला त्या दिवशी.
2: आपण ऐकत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट. पुस्तकांच्या विश्वात हरवताना डोळ्यांना मिळते नवी दृष्टी, अक्षरांच्या या सुंदर प्रवासात उलगडते अनोखी सृष्टी.
3: श्रोते हो, आपण ऐकत असलेल्या मुलाखतीचा उर्वरित भाग ऐकूया या छोट्याशा विश्रांतीनंतर.
4: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
5: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
4: संपर्क 89 29 30 41 42.
1: तुमचं स्त्री पण सुद्धा फार मजेदार कधी कधी व्यक्त होतं. मनस्विनीचं चिंतन हे मी वाचलं आणि मला अतिशय ते पुस्तक आवडलं. आवडलं त्याची एक दोन कारण आहेत. एक तर असं वाटलं की पूर्वीचा अशिक्षित आई वडिलांचा काळ आता गेला, आता बहुतेक सुशिक्षित आई वडील आहेत आणि त्यांना पुन्हा एका वेगळ्या भूमिकेतून आपल्या मुलांच्या भवितव्याचा विचार करावा लागतो. आणि दुसरं मला असं वाटलं की हे पुस्तक सुद्धा मला वाटतं 25-1 वर्षापूर्वी लिहिलं गेलेलं आहे.
0: 69
1: म्हणजे तरी पुष्कळ काळ लोटला आणि तरीही ते आजच्या काळाशी अगदी जुळणारं आहे पुस्तक असं मला वाटतं. तर या पुस्तकामध्ये सुद्धा संबंध म्हणजे आई वडील, मुलं बाळं, मागची पिढी, पुढची पिढी, दोन पिढ्यातलं अंतर ह्याचा खूप चांगला विचार केलेला. मला अतिशय ते पुस्तक म्हणजे आवडलं.
0: अहो मी सांगतो, मी एक दुसरी पण एक आणखी गोष्ट केली होती. मी एकंदर माझ्या ह्याच्यामध्ये महिला सेवाग्रामध्ये राहत होते. त्यानंतर एक विशिष्ट तरीची समाजाला गरज आहे असं म्हणून मी 51 लग्न लावली एकंदर.
1: बरं,
0: मुलींची
1: हो का?
0: हो, 51 लग्न लावली म्हणजे ती एक स्वतंत्र हीच होईल ते मी काही सगळं सांगत नाही. पण त्यानंतर माझ्या घरामध्ये मी मुली वाढवल्या.
1: बरं,
0: मुली वाढवल्या म्हणजे 5-6 मुली तरी मी घरामध्ये वाढवल्या. आणि आईची जबाबदारी मुलीच्या बाबतीमध्ये काय असते हे त्यावेळी मला जाणवायला लागलं. म्हणजे कारण काय की मुलगी कुठे गेली, काय झालं तिचं, हे प्रत्येक वेळेस लक्ष ठेवावं लागत असे तिच्यावर, मुलीवर. आणखी त्यामुळे मला जरी एक मुलगा असला, फक्त एकच मला मुलगा, मुलगी नाही, पण आम्ही वाढलो आणि नंतर ह्या मुलींचे प्रॉब्लेम्स ते सगळे माझ्या डोळ्यापुढे येत असत.
1: म्हणजे मुलीच्या आईला जे जे काय अनुभवावं लागतं ते सगळं त्यांच्या द्वारा तुम्ही अनुभव
0: त्यांच्या हो त्याच्यातून अनुभवायला आलेलं. आणि त्याचा परिणाम एक प्रकारचं काय व्हायला आलं की प्रश्न काय बरं, ते कसं होतं की उदासीनपणा पण असतो त्या मुलींच्या पासून आणि त्यांच्यामध्ये समरस पण असतो.
1: बरं,
0: त्याचा एक परिणाम असा होत जातो की समाजाचाच आपण विचार करायला लागतो.
1: बरोबर आहे,
0: म्हणजे त्यांना विसरून आणि मग ते जे येतं ते हे येतं. तर त्यामुळे हे लेख निर्निराळे लिहिलेले होते.
1: फार सुरेख पुस्तक आहे ते. आणि आता या पार्श्वभूमीवरती आज ज्या स्त्रीमुक्तीचे वादिनी आहेत आपल्या भोवती आणि आज ज्या तऱ्हेचे स्त्रीमुक्तीचे विचार, खरं म्हणजे स्त्रीमुक्ती नवी आलेली नाही, अगदी हरिवंशच्या कादंबरीपासून ते विचार वेगवेगळ्या लोकांनी मांडलेले आहेत. तर आजचे जे स्त्रीमुक्तीचे विचार आहेत किंवा आजचे जे आग्रह आहेत त्यांचे, त्याबद्दल काय वाटतं?
0: स्त्रीमुक्तीची चळवळ आहे त्याच्यामधला त्याचा जो भर आहे बायकांच्या एकंदर मुक्ततेबद्दलचा, तो मला मानवणारा नाही आहे. म्हणजे ही काळ, हा काळ येणार आहे, हा काळ येणार आहे, कदाचित तो 100 वर्षांनी येईल आणखी. पण तो 100 वर्षांनी येईपर्यंत तो काळ मला पचवायची ताकद नाही आहे असं मला वाटतं स्वतःला. आणि मला एवढं वाटतं मात्र की आत्ता जरी पुष्कळसं बायकांच्या पदरात पडलेलं असलं तरी बायका ह्या जोपर्यंत बाईला गर्भाशय आहे आणि पुरुषाला नाही,
1: बरोबर आहे, वा
0: तोपर्यंत ही आणि बाईला जोपर्यंत मातेचं मन आहे आणि निसर्गाला जोपर्यंत प्रजा निर्माण करणं आवश्यक वाटतं तोपर्यंत, तो मन जोपर्यंत अशी निर्माण करतो आहे, देतो आहे आपल्याला, तोपर्यंत हा प्रॉब्लेम कधीही सुटणार नाही.

0: पुन्हा जरी आपण तिकडे गेलो 100 वर्षांनी तरी पुन्हा हे असंच होणार असं मला वाटतं.
1: जसं एक स्त्रीमुक्तीवादाच्या संदर्भात विचारलं, तसं दलितांचा एकतर दलित हा कधी मानलेलीच नाही संकल्पना, तुम्ही अगदी बाळपणापासून घरातच नव्हतं कधी. त्यानंतर माटे यांच्या बरोबर आपण काम केलं, त्यानंतर सेटलमेंटमध्ये काम केलं, तर आज दलितांचं जे साहित्य निर्माण होतं किंवा दलितांची जी एकंदर भूमिका आहे त्याबद्दल काय वाटतं?
0: पण मला सुद्धा असं वाटतं की दलितांची उन्नती व्हावी असं मला अगदी मनापासून
1: प्रश्नच नाही.
0: आपल्याकडल्या जातीभेदानी दलित हा वर्ग निर्माण केला याचंही मला मुळीच कौतुक वाटत नाही. आपल्या ब्राह्मण्याचं मला अशा रीतीचं कौतुक मुळीच वाटत नाही,
1: अगदी ती शर्मेचीच गोष्ट आहे.
0: पण त्याच्याच बरोबर एक गोष्ट अशी आहे मात्र की नुसते आपण दलित म्हणून फायदे लाटणं हे मला काही पसंत नाही. तुम्ही बुद्धीने वाढलं पाहिजे, तुमचं एकंदर संस्कृती वाढली पाहिजे, तर त्याच्यावर तुम्ही भर दिला पाहिजे असं मला वाटतं. आणि तो भर ज्या प्रमाणात द्यायला त्यांची दलित चळवळ पाहिजे त्या प्रमाणात ती देते असं मला वाटतं.
1: त्यांचं त्यांना वाटलं पाहिजे
0: की आपली मुलं शिकली पाहिजे, सुसंस्कृत झाली पाहिजेत. मुख्य भर सुसंस्कृतीवर आहे आणि सुसंस्कृत जर झाली नाही ती तर समाज रसातळाला जाईल.
1: आता एक थोडा वेगळ्या विषयाबद्दल मी बोलते, मला खरं म्हणजे तुमच्याशी बोलायला संकोचच वाटतो त्या दृष्टीने, पण आम्ही तरी तुमच्या दोघांच्या इकडे म्हणजे काकांच्याकडे आणि तुमच्याकडे अगदी इंटेलेक्च्युअल जायंट्स अशी आमच्या मनात ती प्रतिमा आहे. तर ह्या विवाह कसा झाला, म्हणजे एक स्त्री सुलभ माझ्या मनातलं कुतूहल, आपण एकत्र कसे आलात आणि विवाह कसा झाला किंवा आपण तयार कशा झालात? कारण सांगताय की मला लग्नच करायचं नव्हतं एकेकाळी, मग झालं कसं आहे सगळं?
0: पण झालं काय की त्यांची ब्रह्मकुमारी नाटक मी वाचलं.
1: हो,
0: ब्रह्मकुमारी नाटक बरं, ते माझे वर्षांनी 1 वर्षांनी लहानच आहेत माझ्यापेक्षा.
1: हो,
0: आणि त्यांनी 19व्या वर्षी ते ब्रह्मकुमारी नाटक लिहिलेलं आहे.
1: 19व्या वर्षी
0: लिहिलं आहे. तर हे मला काही माहिती नव्हतं, पण ब्रह्मकुमारी मला फक्त एक मी ज्याच्यामध्ये वावरले नव्हते म्हणजे नाट्यक्षेत्रात नव्हते वावरले, तर आमची म्हणजे जिज्ञासा नेहमीच सारखी घोडदावे चालत असायची, तर मला वाटायचं आपण नाटक लिहावं म्हणून. आणि नाटक लिहावं म्हणायचं तर ब्रह्मकुमारी तर आपल्या आवडलेत, आपण ह्या माणसाकडे जाऊन विचारावं कसं लिहितात काय लिहितात म्हणून आम्ही गेलो विचारायला. आणखी नाटक कसं लिहितात हे विचारण्यापेक्षा त्यांच्या बुद्धीने इतकी प्रभावी झाले की निकालात निघाले.
1: चांगली गोष्ट झाली ना पण अशी, म्हणजे
0: यात काही शंका नाही, कारण लग्नच करणार नव्हते, बरं झालं काही वाईट
1: नाही. आणि एकंदर प्रापंचिक जीवनामध्ये आता इतकी दोन बुद्धिमान माणसं आणि त्यांचं सहजीवन, मायसारखीला जरा कुतूहलच वाटतं, म्हणजे सारख्या चकमकी किंवा ठिणग्या उडतात का
0: काय? माझं मला कधी
1: नाही ना,
0: म्हणजे खरं सांगायचं म्हणजे आम्ही इतकं एकमेकांना
1: जाणलेलं आहे,
0: साथ देणार आहेत. आता माझ्या आयुष्यामध्ये मला तुमची अमुक एक गोष्ट करू नको असं वेळ कधी कधीच
1: कधी
0: म्हणजे मागाशी सांगणार होते की मी इलेक्शनला समाजवाद्यांच्या तर्फे उभी राहिले, समाजवाद्यांच्या तर्फे उभी राहिल्यानंतर मी म्हणजे निवडणूक येणं शक्यच नव्हतं, पण तरी सुद्धा उभी राहिले. आणि त्यावेळेला बेडेकरांना मी विचारलं, मी म्हटलं की मी अशी उभी राहते, त्यांनी सांगितले 3000 रुपये द्यायचे म्हणाले, तुझी इच्छा आहे ना उभी राहायची म्हटलं हो, तशी मी उभी राहिले आणि पडले. त्यांनी कधी मला तू कशाला 3000 रुपये खर्च करते असं कधी म्हटलं नाही. पुढे काय झालं की समाजवाद्यांच्या ह्याच्यामध्ये मी परदेशात जायचं म्हणून मला कम्युनिस्ट लोकांनी चितळे
1: बर
0: त्यांच्यापैकी ते म्हणाले की तुम्ही जाता का चीनमध्ये तरी जा किंवा रशियामध्ये तरी जा. तर मला उत्सुकता भयंकर ह्या बाबतीतली, तर मी म्हटलं की मी रशियात जायला तयार आहे. तर मी एस एम जोशींना म्हटलं की म्हटलं मी असा असा विचार करते म्हणून, ते म्हणाले नाही तुम्ही तिकडे जाऊ नका, ह्याचं कारण युगोस्लाविया मग तुम्ही जा. तशी म्हटलं का? तर म्हणजे कम्युनिस्टमपाशी तुम्ही नका हे करू. तशी मी म्हटलं माझ्या बुद्धीला मी झापडं लावणार नाही, मी म्हटलं हा राजीनाम्यामध्ये ते पक्षाचा
1: वा
0: हां, म्हणून मी रशियामध्ये गेले. रशियामध्ये गेले आणखी तिथे पाहिलं तर मुस्कुटदाबी भयानक,
1: हो
0: भयानक मुस्कुटदाबी, म्हणजे तिथे प्रत्येक वेळेला आमच्या सभा तिथे अरेंज करत असत आणि त्या केल्यानंतर प्रश्न विचारले की त्यांना डावलणं डावलल्याशिवाय गत्यंतरच नसे, कारण वर्ण येईल एखाद्या दांड्या.
1: वा
0: कोणत्याही याला मंत्री यायचा आणि मंत्री आम्हाला काही विचारलं को एज्युकेशन का थांबलं, त्याचं सुद्धा ते सरळ उत्तर देत ना. शेवटी आमच्याबरोबर जे कम्युनिस्ट लोक आले होते त्यांनी मला विचारलं, म्हटलं माझ्या भाई तुम्ही कशा असे ऑकवर्ड प्रश्न विचारता, म्हटलं बा तुम्ही मला कशा करता आणलाय,
1: हो बरोबर आहे
0: हे तुम्ही पहा म्हणून आणलंय ना, तर कम्युनिझमचं स्वरूप मला कळू द्या ना. ते म्हणाले पण असे प्रश्न विचारू नका, म्हटलं मग मला आणलंच कशाला तुम्ही इथे,
1: बरोबर आहे.
0: तर मग तेव्हापासून माझा भरम निराश झाला कम्युनिझम बद्दलचा. आणि इथे आल्यानंतर त्यांनी माझ्या मीटिंग्स अरेंज केल्या, तिथे मी कम्युनिस्ट कम्युनिझमचे अनुभव माझे तिथे सांगायला लागल्यानंतर त्यांनी माझी सभा

0: बंद केले.
1: पण ह्या सगळ्यात असं दिसतं की या तुमच्या सहजीवनामध्ये अशा तऱ्हेचे मतभेद किंवा अशा तऱ्हेचं वर्चस्व
0: अजिबात कधीच काही नाही. तुझी मत तुझ्यापाशी मारली नाही. आणि का किती वेळ आमचं म्हणजे मतांचा एकच हा होतोय, म्हणजे एकजीव असतो पुष्कळ वेळा, त्यात काही शंका नाही
1: सारखी.
0: आणि हे तर निश्चितच की वेडेकर माझ्यापेक्षा फारच बुद्धिमान आहेत, म्हणजे मी नुसतं ह्यानी म्हणत नाही, पण त्यांचं एक वाचन अफाट आहे, अफाट आहे. म्हणजे मी स्वयंकाळी खूप वाचत असे, आता अगदी शून्य झाला मेंदू.
1: मध्ये स्त्रियांचे आत्मचरित्र खूप गाजली मध्ये, तर एका बाजूने मायसारखीला बरं वाटलं की स्त्रिया मोकळेपणानं सांगतायत आपले अनुभव.
0: माझी चरित्र ही खरोखरच चांगली झाली, पण मला एकंदरच बायकांच्या लिखाणाबद्दल असं वाटतं, म्हणजे ह्याच्यामध्ये मी त्यांना नावं ठेवते असं नाही, कारण माझी तिची लायकी असं मला वाटत नाही नावं ठेवण्याची.
1: आपण मत सांगा ना,
0: परंतु काय आहे की घरामध्ये बसून चार भिंतीमध्ये अनुभव न घेताना माणूस लिहायला लागलं, म्हणजे शेवटी नुसतं मी लेखिका म्हणून लिहित जर पत्ते 52 पत्ते करायला लागलं, जे लेखन होतं तशा तऱ्हेचं लिहून काय उपयोगाचं नाही.
1: कुठेतरी बरं का आपल्या मनाच्या रंगभूमीवरच वेगवेगळे परम्युटेशन कॉम्बिनेशन करून पाहायची.
0: तुम्ही बाहेर सत्य धुंडाळणे जा ना काय येते, आणि तिकडे सत्य पाहिलंच नाही तुम्ही तर कसे करता.
1: मी एकदा फार सुंदर एक वाक्य बोललेलं आहे आपल्या चर्चा होत असताना, की सत्याचा कुठेतरी कण मिळाल्याशिवाय मला स्फुरणच येत नाही किंवा मला प्रेरणा मिळतच नाही लेखनाला.
0: त्याच्या त्या म्हणजे ते कसं असतं की तुळशीचं बी टाकल्यानंतर जसं एकदम होतं, तसं तो सत्याचा कण आपल्याला हे देत असतो.
1: ज्या काळामध्ये तुम्ही संस्कार घेत होता, म्हणजे पूर्वीचा काळ नाही आताचा काळ असं आपण ढोबळ विधान करूया, तर त्या काळाबद्दल तुम्हाला काय वाटतं त्याच्या तुलनेने आजच्या काळाबद्दल?
0: त्या काळाबद्दल म्हणजे आता मला जर खरं दुःख जर काही असेल, अगदी मनापासून मी सांगते तुम्हाला की खरं दुःख काही असेल तर एकही आदरणीय मनुष्य मला वाटत नाही. आणि त्या काळामध्ये आमच्या लहानपणच्या शिक्षकांच्या पासून तर पुढाऱ्यांच्या पर्यंत कित्येक आदरणीय माणसं होती. आणि हे दुःख मला दरवेळेला जाणवतं की कुणाकडे बघायचं तरुण पिढीने. आता परवाच एक मुलगा म्हणाला की आमचे पुढारी जिथे पैसे खातात त्या ठिकाणी आम्ही चोऱ्या का नाही करायच्या.
1: बरोबर आहे,
0: म्हणजे हे आमचे आदर्श आता झालेले. आणि ह्या आमच्या वेळेला म्हणजे तुम्हाला सांगते की कोणतं क्षेत्र असं होतं, समाजकारणामध्ये अण्णासाहेबांच्या सारखे पुढारी होते, आणि राजकारणामध्ये सावरकरांचं मी अगदी आवडीने वाचलेलं. मला तुम्हाला सांगायचं तर आश्चर्य वाटेल की सावरकरांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये असताना जी होळी केली त्या ठिकाणी माझे वडील हजर होते, आणि ते तिथे येऊन घोटा दिले जेव्हा सांगायला लागले तेव्हा मला आम्ही रडायला लागलो. ॲक्च्युली लहान होतो आम्ही, आणि भो पंचम जार्ज म्हणून ज्यावेळेला राजा समारंभ झाला राजारोहणाचा, त्यावेळेला आम्ही बिल्ले लावून ज्यावेळेला घरी गेलो भो पंचम जार्जचे, त्यावेळेला त्या अण्णांनी माझ्या आमच्या ह्याच्यावरचे काढले बिल्ले आणि चुलीमध्ये टाकले.
1: बरोबर,
0: माझ्या आईने म्हटलं की हे काय तुम्ही केलं, ते म्हणाले ह्या इंग्रज सरकारचे बिल्ले मोठे कौतुकाने म्हणाले छातीवर लावायचे आणि तिकडे तो सावरकर मरतोय तो. पासून आमच्या घरातही एक वातावरण असं होतच. आणि पुढे तर माझा भाऊ ज्यावेळी हे झाले माझा पाठचा भाऊ तो मंत्र्यांनी स्वीकारू नये म्हणून मोटरच्या गाडी खाली सापडला होता. म्हणजे आमच्या घरातलं वातावरणच अशा तऱ्हेचं होतं. आणि पुढारी म्हणजे किती होते हो, प्रत्येक आदर्श पुढारी होता त्यावेळेचा, तो मावाळ असो किंवा हा असो, आणि ते वातावरणच काही राहिलं नाही.
1: वेगवेगळ्या
0: क्षेत्रामध्ये पहा, तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये पहा, राजकीय क्षेत्रामध्ये पहा, मला अगदी कितीक माणसं अशी दाखवता येतील की त्यांचा आदर्श म्हणून आम्ही मानत होतो.
1: आणि आज तसं काही,
0: आता काहीच उरलेलं नाही तसं. आणि सगळं जर समजा खाबुगिरी सृष्टीचं हे काही आदर्श होऊ शकत
1: नाही.
0: आणि आता तुम्ही मला कोणाला जर विचारलं तर मला वाटतं किती मतं निघतील कोणाला माहिती, प्रत्येक जण आपल्या वशिल्याचं तट्टू आदर्श म्हणून उभं करील आणि ते मला मुळीच आवडत नाही.
1: आता एवढंच वाटतं मला की एकूण आतापर्यंत गेलेलं जे आयुष्य आहे, जे अनुभव आहेत वेगळे, याच्या संदर्भात आज आता आयुष्याच्या या वळणावर उभा असताना आज काय वाटतं मागे वळून पाहताना?
0: खरं सांगायचं म्हणजे शरीर जर दुबळं झालं नसतं तर अजून मी समाजात हिंडले असते आणि अजून
1: नाही. मनानं तुम्ही अजून अगदी अतिशयच तल्लक आहात. आता
0: एवढं खरं मात्र की मला वडिलांनी जी देण दिली किंवा माझ्या प्रोफेसरांनी जी मला देण दिली त्याचा मी भरपूर उपयोग केला आणि त्यांचं ऋण फेडलं असं मला वाटतं.
1: अशा तऱ्हेचं एक समाधान मनामध्ये आहे, फार छान वाटलं. नमस्कार.
0: नमस्कार.

0: पटवर्धन. श्रोते हो, याबरोबरच आजचा देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट हा कार्यक्रम आता इथेच समाप्त होत आहे.
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 29 30 41 42.
3: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. श्रोते हो, संध्याकाळचे 5:30 वाजलेत. ऐकूया कार्यक्रम पुना आय केअर सांज धारा, हा मिश्र गीतांचा कार्यक्रम.
3: पुना आय केअर सांज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
4: सांज धारा या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
5: स्वतःच घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
4: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
5: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
4: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
5: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
4: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
5: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
4: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा.
5: अधिक माहितीसाठी आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला.
4: सहकार्यम यशोधनम, जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
5: विश्वास आणि सुविधा दोन्ही तुमच्या सेवेत.
0: श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली गंगाधर महांबरे यांची रचना. स्वर आहे लता मंगेशकर आणि अरुण गाते यांचा.

0: पुना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आयकेअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आयकेअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94-22-311-106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुना, गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुना गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: सौंदर्याच्या वर्षावामध्ये ऋतूंचा राजा वसंत नाला, स्वादिष्टतेच्या पायघड्यांवरून फळांच्या राजाला घेऊन आला. ऋतू म्हटलं की वसंत, फळ म्हटलं की आंबा, आंबा म्हटलं की आमरस आणि आमरस म्हटलं की दुर्वांकूर. आमरसाबरोबरच दुर्वांकूर मध्ये एकूण 2 स्वीट सह आस्वाद घ्या चौरस आहाराने युक्त लज्जतदार पदार्थांचा, अर्थात खवय्या पुणेकरांची पहिली पसंती. जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा दुर्वांकूर. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.

रेडिओ आणि टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920 11 49 17 9920 1149 17.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अगर है शौक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या सुवर्णमयी वर्षानिमित्त आपल्यासाठी एक अविस्मरणीय गीत गझल सूफी महफिल. या खास कार्यक्रमात आपल्या भेटीला येत आहेत गायक राजेश दातार, मृण्मयी पाठक, राहुल श्रीवास्तव आणि सावनी लाड.

0: संवादक डॉक्टर सुनील केशव देवधर।
1: हमको भी बुलाते रहिए।
0: शब्दांची कोमलता, सुरांची मोहकता आणि सुरेल भावविश्वाचा एक सुंदर प्रवास। अगर है शौक मिलने का, गीत गजल आणि सूफी महफिल। अनुभव घ्या या सुंदर संगीतमय कार्यक्रमाचा आणि आपणही नक्की उपस्थित राहा। मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता MES बालशिक्षण मंदिर सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे इथे। अगर है शौक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त आकाशवाणीचा एक सुरेल नजराणा।

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पूना आय केअर मधून. पूना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पूना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73502 77779. पूना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजांत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया शाहीर साबळे यांच्या स्वरात पारंपरिक रचना.

0: लौंगी मिर्ची सोला कुर्सी हिचक भल्लाई है फटका सुशाल फटका जुझल फटका राज नार सालाई लटका दरबार को सागर
1: राम कदम यांनी संगीतबद्ध केलेली जगदीश खेबुडकर यांची रचना आपण ऐकली सुलोचना चव्हाण आणि कृष्णा कल्ले यांच्या स्वरात. चित्रपट होता केला इशारा जाता जाता.
2: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुणे आय केअर सांज धारा.
3: संधी

परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह. बर का
0: विस्परिंग विंड अगदी प्राइम लोकेशन वर.
1: प्राइम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड.
2: पजेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट्स चे विस्परिंग विंड.
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
1: 77 67 0 15 15 0.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: ए मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
2: घे ना, 8805-18178. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
3: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया राम कदम यांनी संगीतबद्ध केलेली शांता शेळके यांची रचना. स्वर आहे बिल्वा द्रविड आणि सहकाऱ्यांचा.

0: बिल्वा द्रविड आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या या बालगीताबरोबरच आजचा पुना आय केअर सांस धारा हा मिश्रगीतांचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करीत आहोत.
1: पुना आय केअर सांस धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: सांस धारा या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल.
3: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
4: आकाशवाणी
3: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
4: ऐकत रहा आकाशवाणी. ऐकत रहा आकाशवाणी.

0: 1,20,486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 97.62% लागला, तर कोल्हापूर विभाग 95.47% दुसऱ्या स्थानावर आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 88.41% लागला आहे. पुणे विभागाचा निकाल 94.24% आहे. 10वीच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली असून 94.96% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर उत्तीर्ण मुलांची टक्केवारी 89.56% आहे. विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी उद्यापासून येत्या 23 मेपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. भारतात सार्वजनिक प्रसारण सेवेचा प्रारंभ झालेला यंदा 90 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत. 23 जुलै 1936 या दिवशी स्थापन झालेल्या ऑल इंडिया रेडिओ या सेवेचं नामकरण नंतर आकाशवाणी असं करण्यात आलं. दिल्ली शहरात झालेल्या मॅरेथॉनमध्ये प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन उपस्थित होते. आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे केंद्र कार्यालयापासून शनिवारवाड्यापर्यंत पदफेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. चला, वारसा आणि आरोग्य यांचा मेळ घालूया ही पदफेरीची मध्यवर्ती संकल्पना होती. या पदफेरीत केंद्रातील विविध विभागांचे स्थायी आणि अस्थायी कर्मचारी सहभागी झाले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेच्या वतीनं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेचं उद्घाटन सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते आज लोणावळा इथे करण्यात आलं. सामाजिक न्याय विभागाकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन दिवसेंदिवस बदलत आहे. आगामी काळातही कामात सातत्य ठेवून समाज कल्याण खात्याला अधिक उंचीवर नेण्यासाठी आणखी चांगलं काम करावं असं आवाहन शिरसाट यांनी केलं. विविध योजनांच्या संदर्भात प्रादेशिक उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांनी कार्यशाळेत सादरीकरण केलं. नाशिक इथल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एका आयटी कंपनीमध्ये महिला कर्मचाऱ्यांवरील अत्याचाराची गंभीर घटना उघडकीस आल्यानंतर पुणे जिल्ह्याच्या कामगार उपआयुक्त कार्यालयानं पुणे जिल्ह्यातील विविध कंपन्या आणि आस्थापनांमध्ये कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ, प्रतिबंध, मनाई आणि निवारण या अधिनियमाची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी विशेष पावलं उचलली आहेत. यानुसार 10 किंवा त्याहून अधिक कर्मचारी असलेल्या प्रत्येक आस्थापनेमध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन करण्यात आली आहे किंवा नाही याची तपासणी संबंधित क्षेत्रीय सरकारी कामगार अधिकारी नियमित निरीक्षणादरम्यान करणार आहेत. ज्येष्ठ उद्योगपती रवी पंडित यांचं आज पुणे इथं अल्पशा आजारानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. ते KPIT टेक्नॉलॉजीचे सहसंस्थापक आणि अध्यक्ष होते. 3 दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत पंडित यांनी भारतासह परदेशात तंत्रज्ञानावर आधारित मॉबिलिटी सोल्युशन्स आणि शाश्वतता उपक्रमांना चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. व्यवसायाव्यतिरिक्त ते अनेक नागरी, शैक्षणिक आणि धोरणात्मक संस्थांशी संबंधित होते. पुण्यातील फरासखाना पोलीस स्थानकात देहबोली आणि पीडित संवेदनशील पोलिसिंग या विषयावर विशेष प्रशिक्षण घेण्यात आलं. आशा केअर ट्रस्ट आणि पुणे पोलिसांद्वारे संयुक्तपणे घेतलेल्या या प्रशिक्षणात क्षेत्र 1 मधील विविध पोलीस ठाण्यातील 39 महिला पोलीस अधिकारी सहभागी झाल्या. देहबोली या विषयावरील प्रशिक्षण गौरव गिल यांनी दिलं, तर पीडितांची काळजी या विषयावरील सत्र नवी दिल्लीच्या मनोबल फाउंडेशनच्या संस्थापक निर्मला वॉल्टर यांनी घेतलं. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं भोसरीतील गावजत्रा मैदानावर आयोजित महापौर चषक 2026-27 राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांचा सत्कार केला, तसंच खेळाडूंसोबत संवाद साधला. पुणे आणि परिसरात आज दुपारनंतर आकाश ढगाळ झालं आहे, त्यामुळे उकाड्यापासून थोडासा दिलासा मिळाला आहे. उद्या कमाल 40 तर किमान 23 अंश सेल्सिअस तापमान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. श्रोतेहो, संध्याकाळचे 6:05 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून.
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, संध्याकाळचे 6 वाजलेत, ऐकूया पुणे वृत्तांत.
1: विविध भारती पुणे, सविता म्हसकर सादर करत आहे पुणे वृत्तांत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारीत घेतलेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेत 92.9% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी आज पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. राज्यातून या परीक्षेसाठी 15,55,000 अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 14

नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजही आपण एका मराठी चित्रपटाबद्दल बोलणार आहोत, पण त्याआधी ऐकूयात त्याच चित्रपटातलं हे गाजलेलं गाणं.

0: मंडळी, 1953 मध्ये प्रदर्शित झालेल्या श्यामची आई या चित्रपटातलं गीतकार प्रल्हाद केशव अत्रे यांचं गीत, ज्याला संगीत दिलं होतं वसंत देसाई यांनी आणि गायलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी, हेच गीत तर आत्ता आपण ऐकलं. साने गुरुजी यांनी लिहिलेल्या श्यामची आई या पुस्तकावर या चित्रपटाची कथा आधारित आहे. आईचे संस्कार, आईचं प्रेम, वेळ प्रसंगी अत्यंत कठोर निर्णय घेऊन शिस्त लावणारी आई, अशा अनेक आठवणींनी नटलेला हा चित्रपट प्रल्हाद केशव अत्रे यांनी दिग्दर्शित केला होता. आईच्या संस्कारांचा, संगोपनाचा श्यामच्या जीवनावर कसा परिणाम झाला, गरिबीतही आदर्श आणि तत्व पाळायला आईनं कसं शिकवलं, याचबरोबर श्यामच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींचे नातेसंबंध देखील या चित्रपटात उलगडलेत. या चित्रपटाबद्दलची अजून थोडीशी माहिती आणि एक गाणं ऐकूयात या छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 29 30 41 42.

आणि टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 99 20 11 49 17,

0: 9920114917.
1: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. श्यामची आई या चित्रपटाबद्दल आपण आजच्या कार्यक्रमात बोलतो आहोत. मंडळी, श्यामची आई या चित्रपटातली वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेली भरजरी ग पितांबर, खरा तो एकची धर्म, आई म्हणून कोणी, छडी लागे छमछम ही गाणी भरपूर गाजली. या चित्रपटाचं भरपूर कौतुकही झालं आणि 1954 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये श्यामची आई या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा गोल्डन लोटस पुरस्कार देखील मिळाला. या चित्रपटात दामू अण्णा जोशी, वनमाला, माधव वझे, सुमती गुप्ते यांनी भूमिका साकारल्या होत्या. यात सुमती गुप्ते नंतर प्रख्यात कॅमेरामन बाळ एम जोगळेकर यांचे वडील बंधू निर्माते वसंत जोगळेकर यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात उद्या जाणून घेऊयात अशाच एका चित्रपटाबद्दल. आज मात्र इथेच थांबूयात आणि जाता जाता ऐकूयात श्यामची आई या चित्रपटातलं वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं आशा भोसले यांच्या आवाजातलं आचार्य अत्रे यांचं गीत.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू।
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। श्रोते हो, संध्याकाळचे 6:15 वाजलेत। ऐकूया कार्यक्रम सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली।
2: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
1: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेली शांताराम नांदगावकर यांची रचना, स्वर आहे आशा भोसले यांचा।

आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59. स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
1: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
0: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
1: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
0: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
1: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
0: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
1: आजच आपलं स्वतःच घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.

0: रेडिओ आणि टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी संपर्क अमेय जोगळेकर 9920111417 9920114917.
1: मॅथ्सची भीती वाटते, पाढे पाठतच नाहीत.
2: मग आता ही भीती घालवूया.
3: 99 पर्यंतचे पाढे अगदी सहज येतात.
2: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन चुटकी सरशी होतात.
3: कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी होते एकदम स्ट्रॉंग.
2: मुलं होतात कॅल्क्युलेटर सारखी फास्ट.
3: स्पर्धा परीक्षांमध्ये

0: देतात उत्तम परफॉर्मन्स.
1: यातूनच सर्व
0: आजच आपल्या मुलांना शिकवा अबॅकस.
1: सक्सेस अबॅकसच्या उन्हाळी सुट्टीतल्या बॅचेसचा प्रवेश सुरू.
0: आजच ऍडमिशन घ्या आणि मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट.
1: ऑनलाइन आणि ऑफलाइन क्लासेस साठी संपर्क सक्सेस अबॅकस 88 88 56 00 11
0: 88 88 56 00 11.

हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली बालकवी ठुमरे यांची रचना आपण ऐकली लता मंगेशकर यांच्या स्वरात. श्रोतेहो आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: मंगेश पाडगावकर यांची रचना आपण ऐकली अरुण दाते यांच्या स्वरात. संगीतबद्ध केली होती यशवंत देव यांनी. श्रोतेहो यानंतरची रचना थोड्याच वेळात.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित भेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59. गल्ली

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: आशा भोसले यांच्या स्वरात आपण ऐकली जयंत मराठे यांची रचना, संगीतबद्ध केली होती यशवंत देव यांनी. श्रोतेहो आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: अशी सोनुली, बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरात आपण ऐकली भारा तांबे यांची रचना, संगीतबद्ध केली होती वसंत प्रभू यांनी.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
2: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
3: कारण आता अत्याधुनिक तंत्र

0: ज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
1: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
0: सौजन्य डॉक्टर मृण्मय धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
1: संपर्क 78 23 84 11 20
0: 7823 84 1120.
2: आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित ठेंगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेंगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
3: श्रोतेहो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. कार्यक्रमात आता ऐकूया प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरात हरेंद्र जाधव यांची रचना. संगीतबद्ध केली आहे मधुकर पाठक यांनी.

0: श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली हा कार्यक्रम आता आम्ही इथेच समाप्त करीत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित भेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, संध्याकाळचे 6:45 झाली आहेत. ऐकूया पुढील कार्यक्रम.

ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 14वा श्लोक आणि त्याचं विवरण.

विवरण लेखन केलं आहे मृणाल साने यांनी, श्लोक गायन केलं आहे स्मिता गाडगिळ यांनी, निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

हा भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 14वा श्लोक आहे. याचा अर्थ असा आहे, हे कुंतीपुत्रा, इंद्रियांचे विषयांशी संयोग हे थंडी उष्णता आणि सुखदुःख देणार आहेत. ते उत्पन्न होतात आणि नाहीसे होतात, म्हणून अनित्य आहेत. तेव्हा हे भारता, तू ते सहन कर. या श्लोकासाठी गीताईमध्ये विनोबाजी म्हणतात, शीतोष्ण विषय स्पर्श सुखदुःखात घालिती, करी सहन तू सारे येती जाती अनित्यते. भगवद्गीतेसारखं दुसरं आचरण शास्त्र नाही. अंतिम सत्याची ओळख ही आचारांच्या द्वारेच मानवाला व्हावी असा गीतेचा प्रयत्न आहे. त्यामुळेच व्यवहारात येणाऱ्या अडचणींचं निवारण करण्यासाठीचा योग्य मार्ग ती सदैव दाखवत राहते. अर्जुनाच्या मनातल्या शंका या आपल्याही शंका होऊन जातात आणि न विचारताही अर्जुनाप्रमाणेच आपल्यालाही त्याचं उत्तर मिळू लागतं. धीर पुरुष शरीराच्या जन्म मृत्यूचा कोणत्याही प्रकारे मोह धरत नाहीत, कारण आत्म्याचं नित्यत्व आणि शरीराचं अनित्यत्व त्यांना कळलेलं असतं. परंतु आपल्यासारख्या सामान्यांची अशी गत नाही. जोपर्यंत अनुभूती नाही तोपर्यंत लौकिकातले मोह आणि शोक सुखदुःख यांचं काय करायचं? अर्जुनाप्रमाणेच आपल्यालाही सुखदुःखाचे अनुभव सदैव येत असतात. त्यांची वासलात कशी लावायची, त्यांचं निवारण कसं करायचं? गीता रहस्यामध्ये भावार्थ सांगताना लोकमान्य म्हणतात, देह किंवा आत्मा या दोन्ही दृष्टीने विचार केला तरी मेल्याचा शोक करणं वेडेपणा होय असं सिद्ध होतं. पण हा जरी वेडेपणा ठरला तरी प्रस्तुत देहाचा नाश होताना जे क्लेश होतात त्यासाठी त्यांचा शोक का करू नये हे सांगायला पाहिजे. म्हणून भगवान आता या कायिक सुखदुःखांचं स्वरूप सांगून त्याचाही शोक करणं युक्त नाही असं दाखवतात. अर्जुनाला कुंतीपुत्र असं संबोधून भगवंतांनी त्याचं सामान्य मनुष्यत्वच जणू लक्षात आणून दिलेलं आहे. ते म्हणाले, मात्रा स्पर्शाः तु कौन्तेय. हे कुंतीपुत्रा, इंद्रिय आणि त्यांचे विषय हे सुखदुःख निर्माण करणारे आणि शीतोष्णाचा अनुभव देणारे, ते अनित्य आहेत हे तू निश्चित जाण आणि म्हणूनच ते सहन कर. लोकमान्य टिळक म्हणतात, सृष्टीतल्या बाह्य पदार्थाला मात्रा ही संज्ञा आहे. या बाह्य पदार्थांचा इंद्रियांशी स्पर्श म्हणजे संयोग झाला असता सुख किंवा दुःख या वेदना उत्पन्न होतात आणि तोच कर्मयोग शास्त्राचाही सिद्धांत आहे. मनुष्य पिंडाचा विचार करता बुद्धी, अहंकार, मन आणि 10 इंद्रिय या एकूण 13 शक्ती प्रकृती तादात्म्य राखत असतात. 10 इंद्रिय म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. पैकी ज्ञानेंद्रिय ही वस्तूंचं बाह्य ज्ञान ग्रहण करण्यासाठीची मनाची साधन आहेत. कान, नाक, डोळे, जीभ आणि त्वचा हे ज्ञानेंद्रियांचे 5 प्रकार आहेत. या 5ही इंद्रियांच्या विषयांची वाटणी 5 प्रकारे झाली आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे ते विषय. म्हणजे नाकाचा विषय गंध, डोळ्यांचा विषय रूप, कानाचा विषय शब्द, जिभेचा विषय रस आणि त्वचेचा विषय स्पर्श आहे. इंद्रियांचे हे विषय म्हणजे जणू काही त्याचे जन्मसिद्ध हक्कच असतात. मनुष्याची ही ज्ञान ग्रहण करण्याची साधनं बहिर्मुख असतात, त्यामुळे ज्ञान ग्रहण करण्याचे हे कर्म त्यांच्याकडून इमाने इतबारे होत असतं. असं जरी असलं तरी इंद्रिय फक्त विषय गोळा करतात. या विषयांचे संस्कार जोपर्यंत मनावर होत नाहीत तोपर्यंत आपल्याला त्यांचं ज्ञान होत नाही. मन विषयांशी तदाकार होतं आणि त्यातून आपल्याला अनुकूल वा प्रतिकूल अनुभव येत राहतात. शीत म्हणजे अनुकूल आणि उष्ण म्हणजे प्रतिकूल. मग जे अनुकूल असतं ते आपल्याला सुखदायक वाटतं आणि जे मनाला प्रतिकूल ठरतं ते दुःखदायक वाटतं. आणि हे नेमानी घडत राहतं. जसं अग्नीच्या स्पर्शानेच

लटका बसणारच, कारलं कडू लागणारच. काहीही झालं तरी विषय ग्रहण करणं हा इंद्रियांचा स्वभाव आहे. सुखामागून दुःख आणि दुःखामागून सुख हे असं सततचं चक्र चालू असतं.

भारता ते तू सहन कर, तान तितिक्षस्व भारत. यावेळी मात्र धीर आणि पराक्रमी अशा भरत कुळाची आठवण करून देत भगवंतांनी अर्जुनाला भारत असं संबोधलेलं आहे. अशी ही सुखदुःख सहन करण्यापलीकडे कोणाकडे काहीही उपाय नसतो. इंद्रिये विषय सेवती, तेथ हर्ष शोकू उपजती, ते अंतर आपलविती संगे येणे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, इंद्रिय विषयांचं सेवन करतात त्यामुळे सुखदुःख उत्पन्न होतात, ती मग आपल्या संसर्गाने अंतःकरण ग्रासून टाकतात. मग अशी अंतःकरणाला वेढून टाकणारी प्रतिकूलता दूर करण्याचा उपाय काय? तर माऊली म्हणतात, हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे, का स्वप्नींचा आभासे भद्र जाती, देखे अनित्य तियापरी म्हणून तू अव्हेरी, हा सर्वथा संगू न धरी धनुर्धरा. हे विषय आहेत तरी कसे? मृगजल जसं आभासात्मक किंवा स्वप्नात पाहिलेला हत्ती जसा केवळ भासमय असतो, तसे हे विषय क्षणभंगूर आहेत. याकरता धनुर्धरा तू त्यांचा त्याग कर, त्यांच्या नादी लागू नकोस. सहन करणं म्हणजे मनामध्ये कोणतेही विकार उत्पन्न होऊ न देणं. सितप्रज्ञ दर्शन या पुस्तकात विनोबाजी म्हणतात, दुःख धैर्यानी सोसावं, त्याच्या पुढे हार खाऊ नये. दुःखाप्रमाणे सुखही सावधपणे सोसावं. दुःख माणसाला हवसं वाटत नाही म्हणून ते त्याला भुलवू शकत नाही. धैर्यानी सोसलं म्हणजे झालं, पण सुख हवसं वाटतं ते मनाला भुरळ पाडतं, म्हणून सुखात धोका आहे. सुख आलं की सावध होऊन मन आवरलं पाहिजे, दुःख आलं की धैर्य ठेवलं पाहिजे. सद्यस्थितीत सुखाने आपण जरा जास्तच हुरळून जातो आणि दुःख सोसण्याची आपली ताकदच संपुष्टात तर येत नाही ना, याचा विचार करायला हवा. कारण जिला आरंभ आहे तिचा अंतही ठरलेला असतो, त्यामुळे अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थिती येतात आणि जातात. डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या एका पुस्तकात सुरुवातीलाच अब्राहम लिंकन यांचा एक उतारा आलाय. त्यात म्हटलंय, अँड धीस टू शेल पास अवे, आणि हे सुद्धा दूर निघून जाणार आहे, हेही दिवस जातील. यातच पुढे असंही लिहिलेलं आहे की किती अर्थपूर्ण आहे हे वाक्य, अहंकाराच्या क्षणी नम्र बनवणारं, खोल आघाताच्या क्षणी सांत्वन करणार. आजच्या संदर्भात हा श्लोक म्हणजे मानसिक स्वास्थ्यासाठी आणि संयमासाठी सर्वात प्रभावी फॉर्म्युला मानायला हवा. आपण तसे खूप सेन्सिटिव्ह झालो, थोडी टीका झाली, थोडा अडथळा आला, संकट आली तर कोलमडून जातो. सोशल मीडियावरच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे मानसिक अस्वस्थता येते, कारण आपण बाह्य गोष्टींवर आपलं मानसिक स्वास्थ्य सुखदुःख अवलंबून ठेवतो. ऋतुमानात ज्याप्रमाणे आपण थंडीत आणि उन्हाळ्यात योग्य ते पेहराव करून काळजी घेऊन आपला दिनक्रम नकळत सुरू ठेवतो, थंडी आणि उन्हाळा हे ऋतुचक्र चालूच राहणार आहे हे आपण समजून घेतो, मग मनःशांतीसाठी सुखदुःखाचा हा फेरा बदलत राहणार आहे हे का समजून घेत नाही? अशांतता येण्याचं कारणच काय? जसं ऋतुचक्रात आपण स्वतःला सामावून घेत कर्तव्य करत राहतो, त्याचप्रमाणे यश अपयश सुखदुःख यात स्वतःवर संयम कसा ठेवू शकत नाही, याचा गीतेच्या मदतीने विचार करायला हवा.

श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या

श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवत गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 14वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं मृणाल साने यांनी. श्लोक गायन केलं होतं स्मिता गाडगिळ यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण @pune@gmail.com या ईमेल अॅड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर. पुन्हा भेटूया ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM.
1: श्रोते हो, आपण सगळेच आपल्या आयुष्याच्या शर्यतीमध्ये धावत आहोत. वेळेशी स्पर्धा करतोय स्वप्न पूर्ण करण्यासाठी. पण या सगळ्या गोंधळात आपल्या शरीरामध्ये काहीतरी शांतपणे घडतंय. एक दबाव जो हळूहळू वाढत जातोय अगदी आपल्याही नकळत. जाणून घेऊया हायपर टेन्शन याविषयी मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत हृदय विकार तज्ज्ञ डॉक्टर अनुजा मुळे यांच्याशी संवाद साधूया आणि आपल्या शंकांचं निरसन करून घेऊया. ध्वनी मुद्रणासाठी फोन नंबर नेहमीच 0202553705 किंवा 6. नक्की फोन करा. हायपर टेन्शन या विषयी जाणून घेण्यासाठी सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा आकाशवाणी.

हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, ठीक 7 वाजता आपण ऐकणार आहात कार्यक्रम जयमाला.

0: हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आयकेअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आयकेअर मिशन हेल्दी आईज.
2: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
3: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
2: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,
1: कल रात 7 बजे सुनिए विशेष जयमाला. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक देवदर्शन धूप अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
3: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, बिझलँड बिल्डिंग, कुंठेगर रोड, पुणे।
4: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय, डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे।
5: विकसित

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गरिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
2: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.
1: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
3: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 11 वाजलेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ.

बाई बाई या चित्रपटातली राजेंद्र कृष्णन यांची रचना आपण ऐकली, गीता दत्त यांच्या स्वरात संगीतबद्ध केली होती मदन मोहन यांनी. श्रोतेहो आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.
0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित ठेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघे दुखीवर रामबाण उपचार.
2: अगर है शोक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या सुवर्णमयी वर्षानिमित्त आपल्यासाठी एक अविस्मरणीय गीत गझल सूफी मैफिल.
3: आप भी आइए.
2: या खास कार्यक्रमात आपल्या भेटीला येत आहेत गायक राजेश दातार, मृण्मयी पाठक, राहुल श्रीवास्तव आणि सावनी लाड. संवादक डॉक्टर सुनील केशव देवधर.
3: हमको भी बुलाते रहिए.
2: शब्दांची कोमलता, सुरांची मोहकता आणि सुरेल भावविश्वाचा एक सुंदर प्रवास. अगर है शौक मिलने का गीत गझल आणि सूफी मैफिल. अनुभव घ्या या सुंदर संगीतमय कार्यक्रमाचा आणि आपणही नक्की उपस्थित राहा. मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता MES बालशिक्षण मंदिर सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे इथे. अगर है शौक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त आकाशवाणीचा एक सुरेल नजराणा.
3: दोस्त

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्री गजानत लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळे बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
2: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
3: जनता सहकारी बँक लिमिटेड.

0: ने घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
1: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
0: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
0: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
0: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
4: कार्यक्रमात आता ऐकूया शारदा या चित्रपटातली राजेंद्र कृष्णन यांची रचना. संगीतबद्ध केली आहे सी रामचंद्र यांनी. स्वर आहे लता मंगेशकर आणि आशा भोसले यांचा.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्री गजानन लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ बिझी लँड बिल्डिंग विश्रामबाग वाड्याजवळ चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
2: अगर है शौक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या सुवर्णमयी वर्षानिमित्त आपल्यासाठी एक अविस्मरणीय गीत गझल सूफी मैफिल.
3: आप भी आइए.
2: या खास कार्यक्रमात आपल्या भेटीला येत आहेत गायक राजेश दातार, मृण्मयी पाठक, राहुल श्रीवास्तव आणि सावनी लाड. संवादक डॉक्टर सुनील केशव देवधर.
3: हमको भी बुलाते रहिए.
2: शब्दांची कोमलता, सुरांची मोहकता आणि सुरेल भावविश्वाचा एक सुंदर प्रवास. अगर है शौक मिलने का गीत गझल आणि सूफी मैफिल. अनुभव घ्या या सुंदर संगीतमय कार्यक्रमाचा आणि आपणही नक्की उपस्थित राहा. मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता MES बालशिक्षण मंदिर सभागृह मयूर कॉलनी कोथरूड पुणे इथे. अगर है शौक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त आकाशवाणीचा एक सुरेल नजराणा.

कार्यक्रमात आता ऐकूया ओ पी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेली जान निसार अख्तर यांची रचना. सी आय डी या चित्रपटातली स्वर आहे मोहम्मद रफी आणि गीता दत्त यांचा.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: तुम्ही लक्ष्मी रोड नारायण पेठ शनिवार पेठ सदाशिव पेठ कसबा पेठ नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन पुन्हा गाडगीळ आणि सन्स नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स सरस्वती सदन अधिक कुंटे चौकात सिग्नलच्या मागे लक्ष्मी रोड पुणे.

0: सुजाता या चित्रपटातली सचिन देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली मजरूह सुलतानपुरी यांची रचना आपण ऐकली तलत महमूद यांच्या स्वरात. यानंतरची रचना काही क्षणात.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
2: श्री गजानत लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ विझीलँड बिल्डिंग विश्रामबाग वाड्याजवळ चितळी बंधूंच्या मागच्या लेन.

0: कोहिनूर या चित्रपटातली शकील बदायुनी यांची रचना आपण ऐकली लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात. संगीतबद्ध केली होती नौशाद यांनी. श्रोते हो, याबरोबरच आजचा डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल हा कार्यक्रम आता आम्ही इथेच समाप्त करीत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जितेंद्र घोडके सराफ.
0: आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 11:30 वाजलेत. आमचे आजचे कार्यक्रम आता आम्ही समाप्त करीत आहोत. 101 मेगाहर्ट्झवर पुन्हा आपली भेट उद्या 5:50 वाजून जय हिंद.